नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. मध्यमलहरी 262.47 शतांश मीटर्स म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 17 भाद्रपद शके 1948 म्हणजेच 8 सप्टेंबर 2026. सकाळचे 5:58 झाले आहेत. आजची प्रातःकालीन सभा आरंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.

ऊठ महागणपती, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली भूपाळी आपण ऐकली. गदी माडगुळकर यांची रचना, संगीतबद्ध केली होती स्नेहल भाटकर यांनी. श्रोते हो, लवकरच आपल्या घरी पार्थिव गणेशाचं आगमन होईल आणि वातावरणात आनंद येईल आणि मग आपलं मन सहजच म्हणेल

सुरेश वाडकर यांच्या स्वरातली रचना आपण ऐकलीत, संत एकनाथ महाराज यांची. संगीत श्रीधर फडके यांचं. श्रोते हो, परमेश्वराकडे जाण्याचे मार्ग अनेक असले तरी ध्येय एकच आहे, द्वैताकडून अद्वैताचा प्रवास. आणि याकरता पंढरीला तर जायलाच हवं.

राजेश जोहरी यांची रचना संगीतबद्ध केली होती पंडित शिवराम यांनी. स्वर होता मोहम्मद रफी यांचा. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया देशभक्तीपर गीतरचना.

देशभक्ती पर गीतरचना आपण ऐकलीत. गीतकार वंदना विटणकर, संगीत प्रभाकर पंडित यांचं, स्वर होता महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांचा. या रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: 1143 kHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 MHz या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6:40 होत आहेत. शेतकरी बंधूंसाठी दैनंदिन सूचनापत्र आता प्रसारित करतोय कृषीपाणी.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, EM दुय्यम द्रावण हे एक परिणामकारक सूक्ष्म जंतू, नैसर्गिक सजीव आणि उपयुक्त अशा जीवाणूंचा समावेश असलेलं असं द्रावण आहे. यामध्ये कोणतीही रसायनं नाही आहेत किंवा कृत्रिमरित्या तयार केलेले जीवाणूसुद्धा नाही आहेत. निसर्गामध्ये अनेक ठिकाणी सहजासहजी उपलब्ध असलेल्या नैसर्गिक सूक्ष्म जीवाणूंचा वापर करून प्रयोगशाळेमध्ये EM दुय्यम द्रावण तयार करता येतं. या द्रावणामध्ये लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया, फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया, यीस्ट आणि ॲक्टिनोमायसेट्स इत्यादी सूक्ष्मजंतू अत्यंत उपयुक्त, पर्यावरण रक्षक आणि वापरायला पूर्णतः सुरक्षित आहेत ते असतात. त्याचा वापर करणं अत्यंत सोपं आहे आणि गुणवत्तापूर्ण आणि अतिशय स्वस्त अशा प्रकारे ते असतात. मंडळी, पिकाची उगवण शक्ती वाढवण्यासाठी तसंच पिकांची वाढ, फुलं, फळं यामध्ये या द्रावणाचं महत्त्वाचं योगदान आहे. यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्षमता वाढते, सेंद्रिय खतांची उपयुक्तता वाढते, सूक्ष्मजीवाणू, बुरशी यांचं वेगानं प्रजनन होऊ शकतं. हवा, ओलावा, तापमान या घटकांचं सुद्धा नियंत्रण या EM द्रावणामुळे होऊ शकतं. पिकांची कीड रोग प्रतिकारक शक्ती वाढते. जमिनीतल्या, पाण्यातल्या आणि हवेतल्या हानिकारक अशा किडी किंवा रोगजंतूंचा नाश व्हायला या द्रावणामुळे मदत होते. सेंद्रिय खतं लवकर बनवायला सुद्धा याची मदत होते. पिकांना योग्य प्रमाणात अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम हे द्रावण करतं. हानिकारक किडींचा नाश आणि मित्र कीटकांचं संवर्धन किंवा जोपासना हे EM द्रावणाचं महत्त्वाचं काम. एकूण नैसर्गिक शेतीला अतिशय उपयुक्त असं हे द्रावण आहे. आपण याचा जर सतत वापर केला तर जमिनीचा पोत सुधारतो, पिकं जोमदार होतात, उत्पादन आणि गुणवत्ता दोन्हीतही वाढ होते. दुष्काळी परिस्थिती किंवा पूर परिस्थितीमध्ये तसंच हवामानातल्या वेगवेगळ्या बदलांवर सहजपणे मात होऊ शकते. या द्रावणामुळे गांडुळांची संख्या वाढते, तणांचा नाश होतो, पिकांची आणि पशुसंवर्धनाची प्रतिकार शक्ती वाढते. कंपोस्ट खताच्या खड्ड्यामध्ये हे EM द्रावण टाकलं तर सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात, चांगल्या दर्जाचा ह्युमस तयार होतो. एकूण उगवण, वाढ, फुलोरा, फळधारणा आणि पक्वता या पिकाच्या सर्व अवस्थांना उत्तेजन देण्याचं काम हे द्रावण करतं. मुख्य म्हणजे हे द्रावण माणूस आणि प्राणी तसंच वनस्पती यांच्यासाठी हानिकारक

0: नाही. मात्र हे द्रावण वापरत असताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. यामध्ये सूचनेप्रमाणेच द्रावण सौम्य करून वापरावं. या द्रावणाचा वापर बुरशीनाशक, कीटकनाशक किंवा रासायनिक खतांसोबत करू नये. EM द्रावणांचा वापर कीटकनाशक, बुरशीनाशक फवारल्यानंतर 15 दिवसांनी करावा किंवा फवारण्यापूर्वी 15 दिवसाच्या आधी करावा. हे द्रावण सूर्यप्रकाशात ठेवू नये तर वातावरणाच्या तापमानात ठेवावं. मंडळी, शेतीसाठी जमिनीतली पोषण द्रव्ये वाढावीत यासाठी 1 मिलीलिटर द्रावण 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून वापरावे. पिकांवर फवारण्यासाठी 2 मिलीलिटर द्रावण 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावं. तर असं हे बहुपयोगी EM द्रावण म्हटलं तर संजीवनी आहे. याचा आपण जरूर वापर करावा. बरं आहे तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
1: कृषीवाणी शेतकरी बंधूंसाठी दैनंदिन सूचनापत्र आपण ऐकलं. आज या कार्यक्रमामध्ये EM दुय्यम द्रावण याविषयीची माहिती ऐकलीत. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करू आज दुपारी 2 वाजता.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. सादर करते आहेत धीरज केदारी.
2: नमस्कार श्रोते हो, कालच्या भागात आपण मध्यम वयात आहारातून आजारांचे व्यवस्थापन आणि प्रतिबंध कसा करावा याविषयी जाणून घेतलं. तर आजच्या भागात ज्येष्ठ नागरिकांसाठी निरोगी वृद्धत्वासाठी पोषण कसे असावे याविषयी जाणून घेऊया. वृद्धत्व हा आयुष्याचा नैसर्गिक टप्पा आहे. या टप्प्यात शरीराच्या गरजा बदलतात. भूक कमी होणे, पचनशक्तीत बदल होणे, दातांच्या समस्या, चावण्यास त्रास, हालचाल कमी होणे किंवा एखाद्या आजारामुळे आहारावर निर्बंध येणे अशा अनेक कारणांमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. सर्वप्रथम आवश्यक आहे पुरेसे प्रथिने. वयानुसार स्नायूंची ताकद आणि स्नायूंचे प्रमाण कमी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे डाळी, कडधान्ये, दूध, दही, पनीर, सोयाबीन, अंडी आणि योग्य मांसाहारी पदार्थ यांचा आहारात समावेश करणे महत्वाचे आहे. हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम आणि जीवनसत्व ड आवश्यक आहे. दूध, दही, पनीर, तीळ आणि इतर कॅल्शियमयुक्त पदार्थ आहारात घेता येतात. जीवनसत्व ड ची कमतरता असल्यास आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने पूरक आहार घ्यावा.

ज्येष्ठ नागरिकांमध्ये पचनशक्ती आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या आढळू शकतात. त्यासाठी पुरेसे पाणी, भाज्या, फळे, संपूर्ण धान्ये आणि योग्य प्रमाणात तंतुमय पदार्थ घेणे महत्त्वाचे आहे. मात्र काही वैद्यकीय स्थितींमध्ये पाणी किंवा फायबर्सचे प्रमाण डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ठरवावे. प्रतिकार शक्तीसाठी विविध जीवनसत्वे आणि खनिजे आवश्यक आहे. त्यामुळे रोजच्या आहारात विविध रंगांची फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. मेंदूच्या आरोग्यासाठीही संतुलित आहार महत्त्वाचा आहे. हिरव्या पालेभाज्या, फळे, संपूर्ण धान्ये, कडधान्ये, सुका मेवा आणि योग्य प्रमाणात आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थ यांचा समतोल आहाराचा समावेश असावा. ज्येष्ठ नागरिकांनी एका वेळी खूप मोठे जेवण करण्याऐवजी गरजेनुसार लहान आणि पौष्टिक आहारांचे भाग घेणे सोयीचे ठरू शकते. भूक कमी असली तरी केवळ चहा बिस्किटांवर दिवस काढणे योग्य नाही. कमी प्रमाणात पण पौष्टिक पदार्थ घेणे महत्त्वाचे आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाची आहाराची गरज सारखी नसते. मधुमेह, रक्तदाब, मूत्रपिंडाचे आजार, हृदयविकार किंवा इतर वैद्यकीय समस्या असल्यास आहार वैयक्तिक आरोग्य स्थितीनुसार ठरवावा. म्हणूनच निरोगी वृद्धत्व म्हणजे केवळ दीर्घायुष्य नव्हे तर सक्रिय, स्वतंत्र आणि गुणवत्तापूर्ण जीवन जगण्याची क्षमता टिकवणे होय. योग्य आहार, पुरेशी शारीरिक हालचाल, योग्य झोप, नियमित आरोग्याची तपासणी आणि कुटुंबाचा आधार या सर्वांचा निरोगी वृद्धत्वात महत्त्वाचा वाटा आहे. लक्षात ठेवा, वय वाढले तरी पोषणाची गरज संपत नाही, उलट योग्य पोषणाचे महत्त्व अधिक वाढते. निरोगी वृद्धत्वासाठी आजपासूनच आपल्या आहाराची काळजी घेऊया.

0: जतनामध्ये शाश्वतता यावी यासाठी कार्य करणाऱ्या पुण्याच्या पूर्वाताई जोशी यांच्याशी आपण बातचीत करतो आहोत. नमस्कार पूर्वाताई.
1: नमस्कार.
0: तर असं होतं ना की कधी कधी काही पायवाटेवर चालता चालता त्याचा हा रस्ता कधी होऊन जातो, आपल्याच या वाटेवरनं पुढे कसे लोक चालायला लागतील सांगता येत नाही. तर असं एक महत्वाचं काम तुमचं सुरू झालेलं आहे. पण आता एकीकडे आपण म्हणलं तसं की हा रस्ता तयार झाला याचा अर्थ कार्यक्षेत्रही विस्तारलंय. तर आता इथून पुढच्या तुमच्या योजना काय असणार आहेत आणि एखाद दुसऱ्या गावाच्या ऐवजी आता ते कार्यक्षेत्र किती मोठं विस्तारणार आहे?
1: खरं सांगू का, निसर्गाधारित आर्थिक घडी असा हल्ली अतिशय महत्वाचा हा विषय समोर येतोय की ज्याला आम्ही नेचर बेस्ड इकॉनॉमी असं म्हणतो. तर ही घडी गावागावातून बसवायला लागणार आहे. त्यामुळे एक किंवा दोन गावांमधनं कामं करून काही होणार नाही हे लक्षात यायला लागलेलं आहे. त्याच दरम्यान नेमकं हे लक्षात यायला लागलं आणि असं झालं की आयुसीएनची जी सस्टेनेबल यूज आणि लाईव्हलीहूड हे जे ग्लोबल नेटवर्क आहे की ज्याच्यामध्ये हा शाश्वततेचा वेगळ्या प्रकारे एक सपोर्ट किंवा इंटरनॅशनल रिकग्निशन आपण म्हणूया त्याला, त्याच्यामध्ये त्यांनी मला मेंबर म्हणून घेतलेलं आहे आतमध्ये आता. आणि मग त्याच्या ते जेव्हा झालं तेव्हा मला स्वतःला असं वाटलं की अरे हे आता फार वेगळ्या प्रकारे पाहायला हवं आपण. आणि मग देशाच्या उलाढाली उद्योगधंदे याला जोडलं कसं जायचंय हा सुद्धा एक मनात आता विचार यायला लागलाय.
0: आणि मला असं वाटतं भारताचं प्रतिनिधित्व करताय तुम्ही त्या आयुसीएनच्या माध्यमातून.
1: हो करते मी.
0: तर जागतिक पातळीवरतीही आपल्या या सगळ्या वनसंपदेचं आपण अभिमानाने कसं मांडलं गेलं पाहिजे
1: अगदी,
0: आणि भारताचं नाव उज्ज्वल करण्याचा हा आणखीन एक मार्ग आहे.
1: आणि तो प्रयत्न मी नक्कीच करेन. लोकसहभागातून संघटित प्रयत्नातून असा दुहेरी फायदा करून घेण्याच्या गोष्टी असतील
0: बरोबर,
1: किंवा त्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न असतील. म्हणजे काही वेळेला टेक सपोर्ट लागतो, काही वेळेला छोटी ऍप बनवावी लागतात, काही वेळेला काळजीपूर्वक वापर कसा करायचा याचं नुसतं एक सस्टेनेबिलिटी ब्रोशर्स करावी लागतात की जी गावांना गावांच्या भाषेत म्हणजे समजून सांगता येतील. काही वेळेला याच्या सगळ्यात असं जाणवायला लागलंय की ट्रेनिंगची गरज आहे.
0: बरोबर.
1: की ज्या बायकांचा गट उभा राहतोय, पुरुषांचा गट उभा राहतोय, दोघांचा एकत्रित मॅनेजमेंटचा एक गट उभा राहतोय. सर्टिफिकेशन्स आहेत वेगवेगळी की ज्याच्यात आपण मूल्यवर्धन म्हणतोय. लॅब अनालिसिस आहेत जे मी वनस्पती शास्त्र आणि याचं जोडणी करण्यासाठी उल्काच्या वेळी जो प्रयत्न केला की क्वालिटी काय आहे त्या फळांची, त्याच्यात काय आहे आणि त्याचं संपूर्ण न्यूट्रिशनल आणि अँटीऑक्सिडंट प्रोफाइलिंग ज्याला आपण ते सुद्धा गरजेचं आहे. या सगळ्या ऍक्टिव्हिटीज इको टुरिझमला कशा पूरक ठरतील
0: बरोबर,
1: कारण त्या ठरणारच आहेत. एक गाव अशा पद्धतीचं काही करत असेल,
0: म्हणजे मला असं वाटतं की फक्त त्या गावांना तिथल्या ग्रामस्थांनाच याचं महत्व कळलं पाहिजे असं नाही, जे शहरात राहतात त्यांना सुद्धा ते तिथे गेले पाहिजे, त्यांनी ह्या कामात सहकार्य केलं पाहिजे, हातभार लावला पाहिजे, त्यांनाही असं महत्व कळलं पाहिजे आणि म्हणून अॅग्रो टुरिझम महत्वाचं.
1: खरंच. आणि म्हणजे विकास विकास आपण म्हणतोय सगळे, पण सस्टेनेबिलिटीचा मुद्दा जेव्हा येतो ना तेव्हा जगण्याची खात्री एक स्वस्थतेतून आली पाहिजे असं वाटलं मला.
0: हे मात्र खरं आहे. वसुधैव कुटुंबकम म्हणतो तसं की ही कुटुंब सांभाळली तर आपण पृथ्वीला सांभाळणार आहोत.
1: खरंच.
0: शहरांमध्ये सिमेंटची जंगलं उभी राहत असतील त्याला जर आपण वैभव मानत असू तर खरं वैभव काय आहे
1: अगदी
0: हे तुम्ही तिथे जाऊन सांगण्याचा प्रयत्न करताय. पूर्वातही हाच परिसस्पर्श सगळ्यांना व्हावा आणि यातनं तुम्ही म्हणता तसं की उपजीविकेची ही साधनं उभी राहावीत आणि आरोग्यपूरकही अशी सगळी जी काही वाटचाल आहे तीही चालू राहावी यासाठी आमच्या सगळ्या श्रोत्यांकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत.
1: धन्यवाद.
0: पुन्हा एकदा तुम्ही इथे तुमच्या कामाविषयी त्याचं तुम्ही माहिती दिली तिथे येऊन त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, मी प्रसाद कुलकर्णी पूर्वा जोशी यांच्यासह आपला निरोप घेतो. नमस्कार
1: सगळ्या श्रोत्यांना आणि प्रसादजी नमस्कार. थँक्यू.
0: धन्यवाद. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला. सकाळी 6:55 संस्कृत बातमी.
3: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

श्रोते, आता जाणून घेऊया आज दिवसभर प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांविषयी कार्यक्रमांची रूपरेषा. 7 वाजता गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आम्ही सांगू दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. त्यानंतर आनंद घ्याल भावगीतांचा. 8:40 आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त विशेष रूपक अक्षरज्ञानापासून जीवनज्ञानापासून

पर्यंतचा प्रवास. लेखन केले संजना संतोष तारी यांनी. सादर करते विवेक वानखडे. श्रोतो, आज आहे आशा भोसले यांचा जन्मदिन. त्यानिमित्तानं सकाळी 9 वाजता लखलख चंदेरी अंतर्गत आणि सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आशा भोसले यांनी गायलेली काही गाणी आम्ही खास आपल्याकरता घेऊन आलो आहे. या दरम्यान सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये राज्य तायकांदो संघटनेचे कोषाध्यक्ष आणि जिल्हा तायकांदो संघटनेचे अध्यक्ष श्री व्यंकटेशराव करारा यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. विषय आहे क्रीडा धोरण कायदा 2025. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत आम्ही प्रसारित करू. 10:30 प्रसारित होईल NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:40 संतवाणी भाग 16. संत कबीर यांच्यावरील कार्यक्रमाचा भाग 2 आज प्रसारित होईल. लेखन केले कुंदा बापट यांनी. 12:00 वनिता मंडळ महिलांकरता विशेष कार्यक्रम, यामध्ये आरोग्य तर्पण, दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली, डॉक्टर अनघा मुळे यांची मुलाखत, हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 1:05 गीतबहार, 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र, त्यानंतर भावधारा भावगीतांचा कार्यक्रम. 2:30 दोपहर समाचार, यामध्ये श्वेता चक्रवर्ती यांचं गायन, राग वृंदावनी सारंग.

दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 वाजता ठळक बातम्या, त्यानंतर गीत संध्या, हिंदी चित्रपट संगीत. 5:30 वाजता युवक मित्र मैत्रिणींकरता कार्यक्रम युवावाणी. 6:10 गीतबहार. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 प्रसारित होईल लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 किसान वाणी शेतकरी बंधूंसाठी दैनंदिन कार्यक्रम. 7:15 गझलचा आनंद आपण घ्याल. 9:15 स्पॉटलाइट. 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये विदुषी अश्विनी भिडे यांनी गायलेला राग यमन आपण ऐकाल. तर श्रोते हो, असे असतील आपले आज दिवसभर प्रसारित होणारे विविध रंगी कार्यक्रम. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. परत एकदा आठवण करून देते, आज सकाळी 8:40 आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त विशेष रूपक आपण ऐकाल अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास. लेखन संजना संतोष तारी यांचं, सादर करते विवेक वानखेडे. आणि आज सकाळी 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये राज्य तायकांदो संघटनेचे कोषाध्यक्ष आणि जिल्हा तायकांदो संघटनेचे अध्यक्ष श्री व्यंकटेशराव करारा यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

0: श्रोतो, थोड्याच वेळात आम्ही प्रसारित करणार आहोत गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.
1: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
2: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
3: कारण आम्हाला ठाऊक आहे
2: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
3: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
2: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
3: वारणा पनीर.
2: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
5: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
6: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
5: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
2: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
7: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
8: नमस्कार श्रोत्यो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. जुळे भाऊ किंवा जुळे वीर अशा कथा

0: पण आपण इतिहासामध्ये खूप ऐकलेले आहेत, खास करून महाराणा प्रतापाच्या काळामध्ये किंवा चितोडच्या युद्धामध्ये आपण असे पराक्रमी द्वय ऐकलेले आहेत. तर अशाच एका वनवासी जनजातीमधल्या पराक्रमी बंधुद्वय जे आहेत त्यांना सिद्धू आणि कान्हू ही त्यांची नाम, सिद्धू आणि कान्हू यांचं आडनाव मुर्मू. तर यांच्याबद्दल माहिती करून घेऊया. संथाल आदिवासी जमात ही आजही दाट जंगलांच्या सहाय्यानं निवास करत असते. हा संथाल परगणा म्हणून ओळखला जात असे. हा संथाल परगणा ब्रिटिशांच्या ताब्यात जेव्हा आला तेव्हा त्यांनी तिथल्या जंगलांचा नाश करायला सुरुवात केली. त्यावेळेला रेल्वेची पण कामं सगळीकडे सुरू झाली होती, रेल्वेसाठी स्लीपर्स लागत, आणि या जंगलामध्ये सालचे मोठे मोठे वृक्ष होते. तेव्हा हे सालचे वृक्ष तोडायचे आणि रेल्वेखाली स्लीपरसाठी वापरायचे. या हेतूंनी त्यांनी मोठ्या मोठ्या टोळ्या लाकूड तोड्यांच्या तिथे उतरवल्या आणि मध्य भारतामधला हा संथाल परगणा ह्याचं वनसंपत्ती नष्ट करायची मोहीम सुरू केली. तेव्हा जंगलं कमी व्हायला लागली आणि जंगलं कमी व्हायला लागली त्यामुळे संथालांना जंगलाच्या बाहेर जावं लागलं. जंगलमाल विकण्यास त्यांना प्रतिबंध केला गेला. अर्थात जंगलं नष्ट झाल्यामुळे जंगलावरती अवलंबून असलेली त्यांची जी समाजव्यवस्था होती तिला अडचणी तयार झाल्या, उपजीविकेचा प्रश्न तयार झाला. इंग्रजांनी अजूनच क्रूर नीती अवलंबली आणि ती म्हणजे त्यांनी शेतीवर कर लावला. पीक चांगले आले नाही तर कर द्यावाच लागायचा. संथालकडे कर भरायला रोख रक्कम नव्हती त्यामुळे त्यांना जमीनदार आणि सावकार यांच्याकडून कर्ज घ्यावं लागायचं या संथाल लोकांना. आणि कर्जफेड करायला आली नाही की साहजिकच सावकार त्यांच्या जमिनी गिळंकृत करायचे. अर्थात ती त्या काळची समाजरचनेमधली पद्धतच होती. केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे असं आपण ऐकतो. तेव्हा या जुळ्या भावांमधला जो सिद्धू होता या सिद्धूने असं ठरवलं की आपण इंग्रजांविरुद्ध बंड करायचं. पण हे एकट्या दुकट्याचं काम नाही हे त्याला लक्षात आलं होतं. आणि या लढ्यासाठी प्रचंड मोठी शक्ती, प्रचंड मोठी साखळी उभी करणं आवश्यक आहे हेही त्याला माहिती होतं. एकी हेच बळ ही शिकवण मिळालेली होती. म्हणून त्यानं काय केलं की परगण्यातल्या सगळ्या संथालांना एकत्र यायचं आवाहन केलं. आता हे लोक सुशिक्षित नव्हते पण समजूतदार होते. त्यांना सामाजिक परिस्थितीचं भान होतं. शैक्षणिकदृष्ट्या जरी अडाणी असले तरी आजूबाजूला काय चाललं हे समजत होतं. ब्रिटिश सत्तेच्या जाचालाही कंटाळलेले होते. आजूबाजूला उद्ध्वस्त होणारी जंगलं पाहत होते, समाजाची पिळवणूक पाहत होते. त्यामुळे सिद्धूच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि जवळजवळ 25,000 लोक एकत्र आले. आणि त्यांनी सिद्धूला राजा आणि त्याचा भाऊ कान्हू आणि दुसरा एक माणूस होता चांदला त्यांना मंत्री केलं आणि भैरव नावाची जी व्यक्ती होती त्याला सेनापती केल्या. म्हणजे झालं असं, सिद्धू राजा झाला, त्याचा भाऊ कान्हू मंत्री झाला, चांदला नावाचा एक मंत्री झाला आणि भैरवला सेनापती केलं गेलं. सिद्धू आणि कान्हू या दोन लोकांनी समाजामध्ये प्रचंड मोठी जागृती केली. ते अत्यंत वीरतापूर्ण भाषण देत असत आणि प्रत्यक्ष विद्रोहाला सुरुवात झाली. हा जो विद्रोहाला सुरुवात झाली तो ऐतिहासिक दिवस होता 30 जून 1885 आणि ही सुरुवात भोगनाडीह नावाचं जे गाव होतं तिथे झाली. आपण हे कधीच ऐकलं नसेल पण संथाल हुल या नावाने हा विद्रोह प्रसिद्ध आहे.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: रेडिओ सेट पासून सुरू झालेला आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्राचा प्रवास आता यूट्यूब पर्यंत येऊन पोहोचलाय.
1: AIR रत्नागिरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकू शकता उत्तमोत्तम कार्यक्रम तुमच्या वेळेनुसार.
2: तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा AIR रत्नागिरी या आकाशवाणी रत्नागिरीच्या यूट्यूब चॅनलला.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
2: रोजच्या व्यवहारात आपण महानगरपालिकेचे विविध कर्मचारी बघतो, त्यांच्यामुळेच तर आपल्या शहराच्या अनेक व्यवस्था सुरळीतपणे पार पाडल्या जातात। ही कामं कशी होतात, योजना काय असतात, हे सगळं समजावून घ्यायला आवडेल ना। यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमात पुण्याच्या कामगार कल्याण विभागाच्या मुख्य कामगार अधिकारी माननीय नितीन केंजळे साहेब यांची विक्रांत मंडपे यांनी घेतलेली मुलाखत नक्की ऐका। येत्या गुरुवारी अर्थात 10 सप्टेंबरला कामगार सभा हा कार्यक्रम जरूर ऐका संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून। सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे।
3: श्रोतेहो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या राज्यस्तरीय प्रसारणात जरूर ऐका। ज्येष्ठ नागरिक आणि आयुर्वेद याविषयी केंद्रीय स्वास्थ्य सेवा

0: जी कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.
1: जेनेटिकली मॉडिफाईड फूड जे आहे ते शक्यतोवर टाळलेले बरे, आपल्या प्रकृतीच्या विपरीत हे आहार टाळलेला बरा. प्रथिनयुक्त आहारावर जास्तीत जास्त आपला भर पाहिजे. कार्बोहायड्रेट कमी करून प्रथिन जर समजा थोडे वाढवले तर आपण अनेक अनेक मेटाबॉलिक इकारांपासून आपलं संरक्षण हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आपल्या सेल्स या चांगल्या प्रकारे म्हणजे संपन्न राहू शकतील आणि त्याच्यामध्ये रिपेअरची अबिलिटी, संधानाची अबिलिटी, पुनर्निर्माणाची अबिलिटी उतार वयामध्ये पण टिकून राहील.
0: 8 सप्टेंबर सायंकाळी 6:30 महाराष्ट्रातील प्रमुख केंद्रांसह आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. तेव्हा जरूर ऐका ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश.
2: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पना आणि भक्कम पाठबळ तसंच मार्गदर्शनाखाली कार्यरत सामाजिक बांधिलकीच्या ग्राहक चळवळीचा नवा इतिहास घडवणारी संस्था पुण्यातील कोथरूड मधील समुत्कर्ष ग्राहक पेठ या संस्थेचे संयोजक मधुरा वैशंपायन आणि पार्थ मटकरी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
3: गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
0: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन होणार. मुंबई जागतिक भांडवलाचं केंद्र म्हणून उदयाला येत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कारांमध्ये अमरावतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आणि भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात पुण्यात आंदोलन. परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय कृती दल राज्यभर संबंधित घटकांशी साधणार संवाद. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. मुंबईत होणाऱ्या या परिषदेत डिजिटल पेमेंट्स क्षेत्रात भारताला प्रमुख स्थान मिळवून देणं आणि आर्थिक समावेशन याविषयी चर्चा होणार आहे. क्षमता असलेला देश ते प्रभावी देश अशी भारताची ओळख निर्माण करणं हे जगातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रभावी वित्त तंत्रज्ञान परिषदेचं उद्दिष्ट आहे. नागरिक उद्योग आणि अर्थव्यवस्थांसाठी नवनवीन वित्तीय तंत्रज्ञानाचा विश्वासार्ह समावेशक आणि परिणामकारी उपयोग कसा करता येईल यावर या परिषदेतल्या संवाद सत्रांमध्ये चर्चा केली जाईल. देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर जागतिक भांडवलाचं केंद्र महत्वाचं केंद्र म्हणून वेगानं उदयाला येत आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं आहे. पश्चिम विभागीय परिषदेच्या 28 बैठकीत ते काल गोव्यात पणजी इथं बोलत होते. राज्याची स्टार्टअप परिसंस्था आणि मुंबईचा वाढता जागतिक दर्जा या बाबींचा त्यांनी ठळकपणे उल्लेख केला. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसंच किनारपट्टीच्या सुरक्षेला अधिक बळ देण्यासाठी गृहमंत्रालय विशेष प्रयत्न करणार असल्याचं शहा यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात काल राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये अमरावती शहराला तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार तर नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 प्रभागस्तरीय सर्वेक्षणात तृतीय क्रमांक मिळाला. स्वच्छ वायू सर्वेक्षणाअंतर्गत राज्यस्तरीय कामगिरीसाठी पुण्यातले प्रभाग क्रमांक 4 आणि 7 तसंच अमरावतीमधला प्रभाग क्रमांक 12 यांची निवड करण्यात आली आहे. पारितोषिकाची रक्कम संबंधित शहरांमध्ये वायू प्रदूषण नियंत्रण, हवेची गुणवत्ता सुधारणा आणि स्वच्छ वायूसाठीच्या विविध उपाययोजनांसाठी वापरण्यात येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधल्या कथित गैरप्रकाराविरोधात काल पुण्यात एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम सहभागी झाले होते. या आंदोलनाआड विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप भाजपचे नवनाथ बन यांनी केला आहे. दरम्यान राज्यातली भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनानं उच्चस्तरीय कृती गटाची स्थापना केली आहे. हा गट राज्यातल्या 6 विभागांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी चर्चा करणार आहे. यातून त्यांच्या सूचना, अडचणी आणि अभिप्राय जाणून घेतले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पत्रकाद्वारे दिली आहे. एमपीएससी पेपरफुटीबाबत तक्रार दाखल होताच आयोगानं पोलिसात तक्रार दिली असून अशा घटना टाळण्याच्या उद्देशानं एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे, असं स्पष्टीकरण आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली. मराठा समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रं उपलब्ध व्हावीत यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीनं शोधलेल्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतींमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत, अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मराठा आरक्षणावरील निर्णयांच्या अंमलबजावणीसंदर्भात दृकश्राव्य माध्यमातून काल झालेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. वंशावळी नोंदी आणि कायदेशीर नियमांचं पालन करूनच प्रमाणपत्र दिली जातील, असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. चालू शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय तसंच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसंच विशेष मागास प्रवर्गातल्या ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झाले आहेत त्यांना 4 डिसेंबरपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करता येईल. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर नोंदणीसाठीचा कालावधी आता शहरी आणि ग्रामीण भागांसाठी 25 दिवसांचा असा समान असणार आहे. केंद्र सरकारनं तेल विपणन कंपन्यांना त्वरित आणि एकसमान वितरणासंदर्भात काल निर्देश दिले असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात दिली. यापूर्वी पश्चिम आशियातील संघर्षामुळे एलपीजी पुरवठ्यावर निर्माण झालेल्या तणावामुळे हा कालावधी शहरी भागांसाठी 25 दिवस आणि ग्रामीण भागांसाठी 45 दिवस असा ठेवण्यात आला होता. युवकांनी बौद्धिक क्षमता आणि देशाच्या सांस्कृतिक समृद्धीला नीतीमूल्यांची जोड दिल्यास विकसित भारत घडवण्यात युवकांची भूमिका महत्वाची ठरेल, असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला. नागपूर इथं झालेल्या माध्यम परिषदेच्या समारोप सत्रात ते काल बोलत होते. 2 दिवसांच्या या परिषदेत माध्यमं, नेतृत्व, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध विषयांवर चर्चा झाली. चला शाळेत जाऊया अभियानाच्या माध्यमातून राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य देणार असल्याचं प्रतिपादन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीची जपणूकही करण्यात येईल, असं ते म्हणाले. शालेय शिक्षण क्षेत्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या अभियानाच्या माध्यमातून शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी सर्व शाळांना 8, 9, 22 आणि 23 सप्टेंबर तसंच 7 आणि 8 ऑक्टोबरला भेट देणार असल्याची माहिती भुसे यांनी यावेळी दिली. गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातल्या हालेवारा आणि तोडसा इथल्या 2 आश्रमशाळांचं आदर्श आश्रमशाळांमध्ये तर बुर्गी आणि पैमा इथल्या जिल्हा परिषद शाळांचं आदर्श शाळांमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. या 4ही शाळांच्या विकासासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ठोस आणि तातडीची पावलं उचलावीत अशी मागणी

0: सोलापूर जिल्ह्यातल्या सकल धनगर समाजानं केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आहे. यवतमाळमधलं आदिवासी बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांचं गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेलं ठिय्या आंदोलन काल मागे घेण्यात आलं. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांसोबत सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवलं. श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी काल त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकरसह राज्यातल्या सर्वच प्रमुख शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. श्रावणी सोमवारनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं कावड यात्रा काढण्यात आली. पश्चिम घाट क्षेत्रातल्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात रत्नागिरी जिल्ह्याच्या 5 तालुक्यांमधल्या 311 गावांचा समावेश प्रस्तावित करण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी काल ही माहिती दिली. या क्षेत्रातल्या ज्या स्थानिक नागरिकांच्या हितसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे अशा व्यक्तींना 60 दिवसांच्या आत आपले आक्षेप किंवा हरकती लेखी स्वरूपात पर्यावरण मंत्रालयाकडे नोंदवण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन होणार. मुंबई जागतिक भांडवलाचं केंद्र म्हणून उदयाला येत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कारांमध्ये अमरावतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार. आणि भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात पुण्यात आंदोलन. परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय कृती दल राज्यभर संबंधित घटकांशी साधणार संवाद. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
2: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोतो, आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज आहे 8 सप्टेंबर 2026. पद्मभूषण पुरस्कार प्राप्त सुरांची महाराणी आशा भोसले यांचा आज जन्मदिवस. तसंच भारतरत्न आणि आसामचे प्रसिद्ध संगीतकार, गायक, गीतकार भूपेन हजारिका यांचाही आज जन्मदिवस आहे. तसंच आज आहे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाची यावर्षीची संकल्पना आहे लिटरसी फॉर पीपल द प्लॅनेट अँड प्रॉस्परिटी, लोकशिक्षण आणि समृद्धीसाठी साक्षरता. साक्षरतेचा थेट संबंध मानवाचं कल्याण, पर्यावरणाची जागरूकता आणि आर्थिक प्रगतीशी आहे हे या संकल्पनेतून अधोरेखित केलं आहे.

0: प्रसार भारती, भारत का लोक सेवा प्रसारक।
1: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्र नेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?

0: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.
1: भारत हमको जान से प्यारा है.
2: राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.
1: सदी

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. दिलखुलासच्या या विशेष मालिकेच्या पुढील भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, बदलतं हवामान, वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे भविष्यातील जलव्यवस्थापनेसमोर अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञान, अचूक माहिती, प्रभावी नियोजन आणि सर्व घटकांचा सहभाग यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची जलव्यवस्था अधिक सक्षम आणि जलसुरक्षित करणं आवश्यक आहे. जलव्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, उपलब्ध जलसंपत्तीचं नियोजन आणि निरीक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो, तसेच 2047 पर्यंत जलसुरक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन, शेतकरी, पाणी वापर संस्था, उद्योग आणि नागरिक यांची भूमिका नक्की काय असणार आहे, या सगळ्या विषयांवर आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: थँक्यू.
2: आपण सुरुवातीला म्हटलं की पाण्याचा कोटा आणि पाणी हकदारी ह्या दोन गोष्टी काय आहेत, आम्हाला जरा काय समजावून सांगाल, आणि कोटा पद्धतीकडून हकदारीकडे जाणं का महत्वाचं आहे?
1: हक्कदारी म्हणजे त्याची एक अगेन एक खूप क्लिष्ट पद्धत आहे. म्हणजे बेसिकली MWRRA ची स्थापनाच एन्टायटलमेंटसाठी झाली. मुख्य म्हणजे काय की आज समजा तुम्ही एखादी इंडस्ट्री चालवत आहात, मोठी इंडस्ट्री आहे आपली, आणि तुमची पाण्याला तुम्हाला पाण्याची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये क्वांटिटी तुम्हाला हवी, तर तुम्ही बल्कमध्ये पाणी घेता, तर त्यामुळे डायरेक्ट पाणी सप्लाय करत असं वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट. तुम्ही म्हटलं की मला 10 TMC पाणी हवं, तर माझ्याकडे ते समजा अवेलेबल पण आहे, पण सोबतच तिथे ॲग्रिकल्चरिस्ट पण आहे, त्यांचं पण मला 2 TMC पाणी द्यायचं आहे, पण माझ्याकडे समजा 11 TMC पाणी असेल, तर 12 मी पोहोचवू शकत नाही, पण तुम्हाला 10 TMC का द्यायचं, त्याचं जे क्लिष्ट कॅल्क्युलेशन असतं ते एन्टायटलमेंटमध्ये दिलेलं आहे. त्याचं जे आमचं निकष आहे त्यामध्ये दिलेलं असतं की समजा तुम्ही एक बेवरेज इंडस्ट्री आहात, तर बेवरेज इंडस्ट्रीला जर तुम्ही जे कुठलं पण बेवरेज बनवतात तर त्याला त्यामध्ये पाणी किती लागतं ते कॅल्क्युलेट केलं जातं की या कपॅसिटीच्या इंडस्ट्रीला इंडस्ट्री नॉर्म्स प्रमाणे इतकं पाणी लागतं. मग तेवढं जर पाणी माझ्याकडे असेल आणि मग इरिगेशनचं पण मी पाण्याची पूर्तता करू शकत असेल, तर मी तेवढं एन्टायटल

0: तुम्हाला इश्यू करेल, हे झालं एंटायटलमेंट. तसंच तिथे समजा कुठली कॉर्पोरेशन आहे आणि त्यांना पाणी पाहिजे असेल तर त्यांना पाणी किती द्यायचं, तर तो पण तुम्ही ॲडॉप्ट आकडा येईल की माझ्याकडे इतकी इतकी लोकं मला एवढं पाणी हवं, पण ते तसं नसतं. त्याच्यामध्येच हा अर्बन भाग आहे, सेमी अर्बन किती येतं, रुरल भाग किती येतो, मग त्यांना किती एंटायटलमेंट जातं. म्हणजे अर्बनला 150 LPCD आहे, रुरलला 70 आहे, 135 सेमी अर्बनला आहे, मग त्याप्रमाणे तुमच्या पॉप्युलेशनप्रमाणे तुमचा तो आकडा काढला जातो. फ्लोटिंग पॉप्युलेशन तुमची किती आहे, पॉप्युलेशन काढण्याची पद्धत किती आहे, नंतर तुमचं वॉटर बजेटिंग किती आहे, तुमचं वॉटर ऑडिट, वॉटर मीटरिंग, वॉटर स्कॅडा सिस्टम आणि बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चरल रिक्वायरमेंट किती आहे, आणि त्याप्रमाणे आपल्याला किती त्यांना पाणी देता येतं, असे पूर्ण आकड्यांचं विस्तारित ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला एंटायटलमेंट देतं. त्याच्यानंतरची जी स्टेट असते ती असते कोटा, की एकदा हक्कदारी तुमची ठरली की तुम्ही 10 TMC जसं पाणी मागितलं होतं, तुम्ही इंडस्ट्री होता म्हणून, की तुम्हाला मी 9 TMC पाणी दिलं कारण मला 2 TMC पाणी जे होतं ॲग्रिकल्चरिस्टला द्यायचं होतं, मग तुमचा कोटा निश्चित झाला. पण यावेळेस माझ्याकडे पाऊस कमी आला तर त्यावेळेस तुम्हाला पाणी तुम्हाला कमी सोडायला लागेल, तर मला त्याला जो कट लागतो म्हणजे अवेलेबल पाण्यामधनं तुम्हाला जे पाणी द्यायचं असतं तो होतं कोटा निश्चितीकरण. आणि थोडं जे ॲडॉक पळे जातं ते थोडं जातं आहे कोटा निश्चितीकरणामुळे, कारण ही जी पूर्ण ऑडिट ट्रेल आहे ती मिसिंग लिंक होऊन जाते एंटायटलमेंट जर इश्यू केलं नाही म्हणून. तर एंटायटलमेंट इश्यू करणं हे प्रायमरी काम आहे सगळ्या IDCचं, आणि त्याच्यासाठी आम्ही पण प्रतिबद्ध आहोत. आणि ऑनरेबल CM साहेबांनी सुद्धा यावेळेस म्हटलं की एंटायटलमेंट इश्यू करणं हा आपला पहिला ध्यास आहे आणि ते तुम्ही सर्वात प्रथम सुरू करा.
1: म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप क्लिष्ट पद्धत तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगत आहात. पाणी हे किती महत्त्वाचं आहे आणि कशा पद्धतीने त्याच्या मागची एवढी मोठी जबाबदारी आहे हे तुम्ही सांगत आहात. त्याचबरोबरीने तर शेवटचं विचारायचं आहे की 2047 जेव्हा आपण असं म्हणतो की एक सक्षम जलव्यवस्था कशी असावी आणि एक सामान्य नागरिकाची सामूहिक जबाबदारी काय असावी आणि सक्षम महाराष्ट्र आपण असं म्हणू शकतो, काय सांगाल बरं?
0: सामान्य नागरिकांनी मीटरने पाणी घ्यावं आणि पाण्याचे चार्जेस भरावेत, त्याला वॉटर कॉन्झर्व करावं, आय थिंक तितकं जरी केलं तरी महाराष्ट्रासाठी खूप आहे. शासन 24/7/2047 क्लीन वॉटर पोहोचवणार याची मला शाश्वती आहे. दुसरं म्हणजे शाश्वत पाणी ॲग्रिकल्चरसाठी, शाश्वत पाणी इंडस्ट्रीसाठी आणि शाश्वत पाणी पिण्यासाठी याचीसुद्धा मी हमी आज 2047 ज्याप्रकारे महाराष्ट्र शासन काम करत आहे त्यामार्फत मी देऊ शकते. तिसरा नेक्स्ट मुद्दा म्हणजे की पाण्याचे दर जे असतील आहे ती इकॉनॉमिक कॉस्ट फॉर इव्हेंच्युअली 2047 जाणार आणि त्याचमुळे महाराष्ट्र हा लीडिंग होणार बाकी राज्य शासनापेक्षा, कारण पाण्याची किंमत इथे होईल. एक बाब मला सांगायची आपल्या राहून गेली होती ती म्हणजे ISWP म्हणजे इंटिग्रेटेड स्टेट वॉटर प्लॅन. आपण ज्यावेळेस प्रोजेक्ट मंजूर करतो तो ISWP सारखा ISWP कन्फर्मिटीमध्ये आहे का हे बघत असतो. आता यावर्षी IWRM जलशक्तीने काढलं म्हणजे इंटिग्रेटेड वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे ते सांगते की 2005 आपल्या शासनाने ISWP ही संकल्पना मांडली. त्याच्यामध्ये काय काय येतं, त्याच्यामध्ये सरफेस वॉटर येतं, त्याच्यात ग्राउंड वॉटर येतं, त्याच्यामध्ये इनफ्लो ऑफ वॉटर येतं, त्याच्यामध्ये रिजनरेशन येतं, त्याच्यामध्ये रिसायकल येतं, म्हणजे त्याची पूर्ण बॅलन्सशीटच बनते. म्हणजे कुठलाही पूर्ण महाराष्ट्राला आता सेक्टोरली त्यांनी डिफाईन केलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणीचा इल्ड किती, तिथे कुठल्या प्रकारचं म्हणजे खोरे आहे त्या खोऱ्यामध्ये किती पाणी येणार, तुम्हाला लवादाप्रमाणे किती पाणी वापरण्याची मुभा आहे, त्या अंतर्गत त्या सेक्टरमध्ये पाण्याचा यूज कसा आहे, म्हणजे इरिगेशनला किती लागणार, तुमचं इंडस्ट्रीला किती लागणार आणि तुम्हाला डोमेस्टिक किती लागणार, तो पाण्याचा खर्च तो वजा करून मग पुढे पाणी त्याला किती पाठवायचं आहे, अशी संपूर्ण बॅलन्सशीट प्रत्येक प्रोजेक्टची महाराष्ट्राने बनवली आणि ती सुरू केली 2015. हे काम सुरू झालं 2015. त्यावेळेस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सर होते आणि CM होते ऑनरेबल देवेंद्र फडणवीस सर. त्यावेळेस सुरू केलं आणि 2018 पहिल्यांदा ISWP तयार झाला आणि त्याच्या कन्फर्मिटीमध्येच आपल्या सगळे प्रोजेक्ट्स बनतात. जे फ्युचरिस्टिक आहे,

0: म्हणजे आपण काय काय बघत असतो की ते ISWPची कन्फर्मिटीमध्ये आहेत का, मग ते आर्थिक वायबिलिटी आहे का, मग हायड्रॉलॉजिकल वायबिलिटी आहे का, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आहेत का, त्याला फॉरेस्ट क्लिअरन्स आहेत का, गव्हर्नरच्या डायरेक्टिव्हशी ते संलग्न आहेत का, आणि जर कुठला लवाद असेल तर त्या लवादाशी कन्फर्मिटीमध्ये आहेत का, हे सगळे जे आपण वस्तू पाहून प्रोजेक्ट क्लिअरन्सेस करत असतो याच्यामध्ये सगळ्यात जो कळीचा मुद्दा असतो तो ISWP जो पूर्ण माझ्यामध्ये देशातच नाही आहे, तो पहिल्यांदा महाराष्ट्राने केला आणि 2024 तुम्हाला आवडेल हे समजून की 2024 तो आपण पुन्हा रिवाईज केला, म्हणजे 2018 केल्यानंतर म्हणजे टाईम टू टाईम रिव्हिजनसुद्धा हे ISWPमध्ये होत आहे. आणि IWRM आता पहिल्यांदा जलशक्ती घेऊन आलं की त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट, म्हणजे रिसोर्स म्हणजे कुठले वेगवेगळे रिसोर्स झाले ना, तसं आता मी तुम्हाला सांगितलं की सरफेस वॉटर आहे तसं ग्राउंड वॉटर पण घेतलं, आपण इम्पोर्ट पण घेतला, आपण त्याच्यामध्ये रिजनरेशन पण घेतलं, तर याची पूर्ण सूत्रबद्ध बॅलन्सशीट आपल्याकडे बनलेली आहेत. तर यामुळे महाराष्ट्राचा विकास हा दुप्पट गतीने होऊ शकतो, म्हणजे आता आपण सगळ्याच याच्यामध्ये बरंच पुढे आहो पण आपण उत्कृष्ट व्हायला हवं या दिशेने आता महाराष्ट्र कार्य करत आहे. आणि त्याच्यासाठी लोकांचा सहभाग आपण घेत असतो आणि लोकांचं जितकं जास्ती समर्थन मिळेल तितकं जास्ती पाण्याची शक्ती ह्या सगळ्या लोकांना मिळेल. आणि महाराष्ट्राचं जे पाणी असतं, जसं आपण एक्झाम्पल देत असतो की जर पाणी असावं तर इस्रायलसारखं, ज्याच्यामध्ये इस्रायलसारखी शेती असावी ज्याच्यामध्ये पाण्यात म्हणजे जे तुमचं जे प्रोड्यूस आहे त्याच्या मुळाशी सेन्सर्स लावलेले असतात, झाडाच्या मुळाला सेन्सर्स लावलेले असतात आणि ते सांगतात की आता याला पाणी द्यायला लागतं आणि मग ते पाणी त्यांच्या प्रोड्यूसला मिळत असतं. म्हणजे त्या लेवलपर्यंत महाराष्ट्र नक्कीच जाईल असं मला शाश्वती आहे, कारण आपला जो जलसंपदा विभाग आहे, नंतर MWRRA आहेत, ह्या टेक्नॉलॉजी जीशी संलग्न असून काम करत असतो आणि आपण नेहमी शिकत आहे. त्याच्याचमुळे जलशक्तीसुद्धा ज्यावेळेस पण कुठलंही सजेशन असेल त्यावेळेस प्रथमतः ते म्हणतं की महाराष्ट्राने क्या किया वो पहिले देख लो, कारण इम्प्लिमेंटेशनमध्ये सुद्धा आपण बाकी राज्यापेक्षा पुढे आहोत ही जलसंपदा विभागाची एक फार मोठी कामगिरी आहे.
1: नक्की ज्या पद्धतीने ही कामगिरी आहे आणि प्राधिकरण ज्या पद्धतीने काम करत आहे, ज्या जबाबदारीने काम करत आहेत, तर महाराष्ट्र दुप्पट काय तिप्पट चौपट वेगाने विकास करेल. खरं तर 2047 जल सुरक्षित आणि जलसमृद्ध महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केवळ शासन यंत्रणा नाही तर आपण प्रत्येकाची जबाबदारी आणि सगळ्यांचा सहभाग त्यामध्ये असणं खूप अत्यंत गरजेचं आहे. मॅडम, खरं तर इतका बघायला गेलं तर सोपा पण क्लिष्ट विषय इतक्या छान पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगितला, एवढा वेळ दिला आणि सगळ्यांची जबाबदारी इतक्या चांगल्या पद्धतीने ती कशी असावी, कशा पद्धतीने जागरूक राहणं गरजेचं आहे, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.
2: गेल्या सगळ्या भागांच्या विशेष मालिकेत आपण महाराष्ट्रातील जलसंपत्ती नियमनाची भूमिका, पाणी हक्कदारी, पाणी वाटप, जल प्रशुल्क, पाणी वापर संस्थांचा सहभाग, जल गुणवत्ता, जल प्रदूषण आणि आधुनिक तंत्रज्ञान अशा विविध महत्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती घेतली. पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नाही तर वर्तमानाची गरज आणि भावी पिढ्यांची अमानत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब जपणं आणि त्याचा कार्यक्षम वापर करणं आणि उपलब्ध जलसंपत्तीचं शाश्वत व्यवस्थापन करणं ही शासनासोबतच आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. या विशेष मालिकेत मार्गदर्शन केल्याबद्दल महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मी मनापासून आभार मानते. आणि श्रोते हो, दिलखुलाच्या या विशेष मालिकेच्या प्रत्येक भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपलेही मनापासून आभार मानते. अशाच माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक विषयांसह पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोत्यो, आज सकाळी 8:40 आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त विशेष रूपक आपण ऐकाल अक्षरज्ञानापासून जीवनज्ञानापर्यंतचा प्रवास. लेखन संजना संतोष तारी यांचं, सादर करते विवेक वानखडे.

0: श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 MHz या FM वाहिनीवर. सकाळचे 7:40 झाले आहेत. कार्यक्रम प्रसारित करतोय अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आत्ता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ID प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
2: ओके.
3: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे ह्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण ID प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर ID प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
2: ओके.
3: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
3: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. या बरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध

0: असणं, कॉशियस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. मग आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991, वेबसाईट www.anurupvivaha.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता आनंद घेऊया भावगीतांचा भावधारा या कार्यक्रमातून. सकाळचं प्रसन्न वातावरण आणि सुमधुर गाणी म्हणजे आकाशवाणी. श्रावणाचं वर्णन करणाऱ्या गीतानं आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करते.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेली अशोकजी परांजपे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत अशोक पत्की यांचं. श्रोते हो, काही वेळा काहीही न बोलता बरंच काही घडतं आणि आयुष्याचे संदर्भच बदलून जातात. असंच भावस्पर्शी गीत ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातून.

0: कथा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली ही रचना होती मंगेश पाडगावकर यांची, संगीत पु ल देशपांडे यांचं.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.

अरुणदाते आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेली ही रचना होती मंगेश पाडगावकर यांची, संगीत यशवंत देव यांचं. या रचनेबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. तसंच 8:40 आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: Over 35,000 crore rupees from Vadodara in Gujarat today to also inaugurate Global FinTech Fest 2026 in Mumbai. Defence Acquisition Council clears capital acquisition proposals worth over 110,000 crore rupees for defence forces. Luxembourg backs India's bid for permanent seat in UNSC. India joins US and 24 other countries to shape development of next generation 6G networks. Delhi police arrests three members of family that owned collapsed building in Satyaniketan area of the national capital. And India set to feature in four gold medal finals at World Archery Para Series in Ahmedabad today. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: हे पुणे केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 आणि 22 सेकंद झालेत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत
2: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या पंतप्रधान आज महाराष्ट्र आणि गुजरातच्या दौऱ्यावर मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट तर गुजरातमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार भविष्यातील सुरक्षित 6G दूरसंचार सेवा विकसित करण्यासाठी भारत अमेरिका आणि इतर 24 देशांच्या गटात सहभागी संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी 1,00,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी आणि उत्तर प्रदेशातील 25 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर आजही मुसळधार पावसाचा इशारा आता सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत मुंबईत होणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्ट परिषदेचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे नागरिक उद्योग आणि अर्थव्यवस्थांसाठी नवनवीन वित्तीय तंत्रज्ञानाचा विश्वासार्ह समावेशक आणि परिणामकारी उपयोग कसा करता येईल यावर या परिषदेतल्या संवाद सत्रांमध्ये चर्चा केली जाईल वडोदरा इथं पंतप्रधान 35,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांची पायाभरणी उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत तसंच ते 20,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचं 3 विभाग देशाला अर्पण करतील त्याचबरोबर 9,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे पश्चिम विभागातील राज्यांमध्ये आता कोणतेही वाद नाहीत ही महत्वाची बाब असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे विभागीय परिषदांचं स्वरूप आता मर्यादित राहिलेलं नाही या परिषदांच्या माध्यमातून जनहिताच्या योजनांच्या अंमलबजावणीवर काम केलं जात आहे असं शहा म्हणाले गोव्यात पणजी इथं झालेल्या पश्चिम विभागीय परिषदेच्या 28व्या बैठकीत ते काल बोलत होते विभागीय परिषदेच्या माध्यमातून राज्यांमधील नद्यांशी संबंधित अनेक वाद सोडवण्यात आले आहेत असंही त्यांनी नमूद केलं महाराष्ट्र 33,872 स्टार्टअप्ससह देशात प्रथम क्रमांक असून देशाची वित्तीय राजधानी मुंबई ही जागतिक भांडवलाचं महत्वाचं केंद्र म्हणून वेगाने उदयास येत असल्याचं शहा म्हणाले आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात काल राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कार प्रदान करण्यात आले यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती शहराला तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार तर नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 प्रभागस्तरीय सर्वेक्षणात तृतीय क्रमांक मिळाला राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना एकंदर 5,25,00,000 रुपये तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रभागांना 2,70,00,000 रुपयांची पारितोषिकं प्रदान करण्यात आली ही पारितोषिकाची रक्कम संबंधित शहरांमध्ये वायू प्रदूषण नियंत्रण हवेची गुणवत्ता सुधारणा आणि स्वच्छ वायूसाठीच्या विविध उपाययोजनांसाठी वापरण्यात येणार आहे राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले 6G नेटवर्कच्या विकासाला दिशा देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या एका आंतरराष्ट्रीय उपक्रमात भारत सहभागी होणार आहे या उपक्रमात अमेरिकेसह इतर 24 देशांचा समावेश आहे अमेरिकेतील मियामी इथं G20 इनोव्हेशन मिनिस्टेरियल बैठकीदरम्यान केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद आणि अमेरिकेचे वाणिज्य विभागाचे हॉवर्ड लटनिक यांच्यात बैठक झाली त्यानंतर ही घोषणा करण्यात आली यावेळी भारत आणि अमेरिका यांच्यात सेमीकंडक्टर्स कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सेंटर्सच्या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत चर्चा झाली संयुक्त

सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावं या मागणीचं लक्झेंबर्गचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री झेवियर बेटेल यांनी समर्थन केलं आहे. सध्याच्या जागतिक व्यवस्थेचं वास्तव प्रतिबिंबित करण्यासाठी या संस्थेत सुधारणा होणं आवश्यक असल्याचं त्यांनी नवी दिल्लीत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. भारत आणि ब्राझील अशा प्रमुख देशांना सामावून घेण्यासाठी सुरक्षा परिषदेचा विस्तार केला जाऊ शकतो असंही ते म्हणाले. विद्यमान नकाराधिकार पद्धतीवरही त्यांनी यावेळी बोलताना टीका केली. बेटेल सध्या भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. संरक्षण मंत्रालयानं 3ही संरक्षण दलासाठी 1,00,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना संरक्षण खरेदी परिषदेनं काल मंजुरी दिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावांमध्ये भारतीय लष्करासाठी रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल आणि आण्विक रेकी वाहनं, हाय मोबिलिटी इनो व्हेकल्स आदी नव्या तंत्रज्ञानाने सज्ज वाहनांच्या खरेदीचा समावेश आहे. भारतीय नौदलासाठी अरुद्रा रडारची खरेदी तसंच मरीन गॅस टर्बाईन्सची रचना, विकास आणि खरेदी यांसाठी आवश्यक असलेली मान्यता देण्यात आली. भारतीय हवाई दलासाठी लढाऊ विमानं, मालवाहू विमानं आणि हेलिकॉप्टर्सची युद्धसज्जता वाढवणाऱ्या विविध प्रस्तावांना तसंच इतरही अनेक प्रकारच्या खरेदी प्रस्तावांना यावेळी मान्यता देण्यात आली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर बुकिंगचा कालावधी आता शहरी आणि ग्रामीण भागांसाठी 25 दिवसांचा असा समान असणार आहे. केंद्र सरकारने तेल विपणन कंपन्यांना त्वरित आणि एकसमान वितरणासंदर्भात काल निर्देश दिले आहेत अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी समाज माध्यमावरील संदेशात दिली. यापूर्वी पश्चिम आशियाई संघर्षामुळे एलपीजी पुरवठ्यावर निर्माण झालेल्या परिस्थितीत गॅस बुकिंगचा कालावधी शहरी भागांसाठी 25 दिवस आणि ग्रामीण भागांसाठी 45 दिवस असा ठेवण्यात आला होता. दिल्लीतील सत्यनिकेतन भागातील इमारत दुर्घटना प्रकरणी इमारतीच्या मालकाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना पटियाला हाऊस न्यायालयात काल हजर करण्यात आलं. न्यायालयाने घरमालक आणि त्याच्या पत्नीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर त्याचा मुलगा यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मुलांचं वसतिगृह असलेली ही जुनी इमारत रविवारी कोसळली. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. भारताची भूमिका जागतिक स्तरावर महत्वपूर्ण असल्याचं इराणनं म्हटलं आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या आगामी ब्रिक्स शिखर परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघई काल पत्रकार परिषदेत बोलत होते. ब्रिक्स संघटना द्विपक्षीय व्यापार आणि धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान सहभागी होणार आहेत. पश्चिम आशियातील युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आर्थिक दबावाचा सामना करत असलेल्या इराणनं पेट्रोलचे दर वाढवले आहेत. डिसेंबरनंतर ही इराणनं केलेली दुसरी इंधन दरवाढ आहे. नवीन दरवाढीनुसार महिन्याला 110 लिटर या निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक पेट्रोल खरेदी करणाऱ्या देशांना आता प्रति लिटर 1,00,000 रियाल मोजावे लागतील अशी माहिती इराणच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे. ही दरवाढ डिसेंबरपासून लागू असलेल्या दराच्या दुप्पट आहे. इराण सध्या 67% वार्षिक महागाई दराचा सामना करत आहे. इंडोनेशियातील बालीमध्ये आयटीएफ M15 टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत काल झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या करण सिंगनं पुरुषांच्या गटातील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. त्याने न्यूझीलंडच्या इसाक बेक्रॉफ्टचा पराभव केला. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक दिव्यांग तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाज आजच्या अंतिम स्पर्धेत 4 सुवर्णपदकांच्या लढतीमध्ये सहभागी होणार आहेत. पॅरा रिकर्व्ह महिला सांघिक सुवर्णपदक लढतीत भारताच्या भावना आणि पूजा यांचा सामना चीनच्या लियांग क्युरोंग आणि चेन यू यांच्याशी होणार आहे. तर पॅरा रिकर्व्ह पुरुष सांघिक सुवर्णपदक लढतीत भारताचे हरविंदर सिंग आणि विजय सुंडी यांचा सामना स्लोवाकियाच्या डेव्हिड इव्हान आणि डेनिस इव्हान यांच्याशी होईल. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे 25 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. बरेली, एटा, शाहजहापूर, बहराईच,

आणि लखीमपूर खेरी या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. या भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला असल्यानं बरेलीमधील सर्व शाळांना पुढील 2 दिवस सुटी जाहीर करण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या मात्र रद्द करण्यात आल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज महाराष्ट्र आणि गुजरातच्या दौऱ्यावर. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट तर गुजरातमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार. भविष्यातील सुरक्षित 6G दूरसंचार सेवा विकसित करण्यासाठी भारत अमेरिका आणि इतर 24 देशांच्या गटात सहभागी. संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी 1,00,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी. आणि उत्तर प्रदेशमधील 25 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर, आजही मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 8:40 आणि 25 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास.
1: आपण ऐकणार आहोत आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास. लेखिका संजना संतोष तारी. निवेदन पल्लवी गोडसे आणि अनघा मगदुम. निर्मिती सहाय्य अनघा मगदुम. सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे.
2: नमस्कार श्रोते हो, आपण कधी विचार केलाय का, एखाद्या व्यक्तीला स्वतःचं नाव लिहिता येणं, एखादं पत्र वाचता येणं, साधा हिशोब करता येणं, या छोट्याशा वाटणाऱ्या गोष्टी एखाद्याच्या आयुष्यात किती मोठा बदल घडवू शकतात. आणि ज्या काळात साक्षरता म्हणजे अ आ ई ओळखणं, त्या काळापासून आजच्या डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगापर्यंत साक्षरतेचा प्रवास किती मोठा झालाय, याच विचाराला समर्पित आहे आजचा आपला विशेष दिवस, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस. अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास. दरवर्षी 8 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. युनेस्कोने 1966 मध्ये 8 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून घोषित केला आणि 1967 पासून हा दिवस साजरा केला जाऊ लागला. या दिवसामागे एक अत्यंत साधा पण तितकाच महत्वाचा विचार होता. प्रत्येक व्यक्तीला शिकता आलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला वाचता आलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला लिहिता आलं पाहिजे, कारण अक्षर ज्ञान हे व्यक्तीच्या स्वावलंबनाचं पहिलं पाऊल आहे. पूर्वी साक्षरतेचा अर्थ अगदी साधा होता. वाचता येणं, लिहिता येणं आणि साधं गणित करता येणं, इतकं आलं की ती व्यक्ती साक्षर. परंतु आज साक्षरतेचा अर्थ खूप व्यापक झालाय. आज आपण मोबाईल वापरतो, इंटरनेट वापरतो, ऑनलाईन व्यवहार करतो, सोशल मीडियावर माहिती घेतो, विविध डिजिटल माध्यमांमधून बातम्या आणि संदेश आपल्या हातात येतात. मग आजचा साक्षर माणूस कोण? जो केवळ अक्षर वाचतो तो की मिळालेली माहिती समजून घेतो, तिची सत्यता तपासतो, योग्य निर्णय घेतो आणि तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करतो तो? आजच्या काळात दुसरी व्याख्या अधिक समर्पक ठरते. म्हणूनच साक्षरता म्हणजे केवळ अक्षर ओळख नव्हे तर ज्ञान समजून घेऊन त्याचा योग्य उपयोग करण्याची क्षमता.
3: चला आता थोडं मागे वळून पाहूया. स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळात भारतासमोर अनेक आव्हानं होती. त्यापैकी एक मोठं आव्हान होतं निरक्षरता. विशेषतः ग्रामीण भागातील लोक, कामगार, महिला आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिक्षणापासून दूर होते. शिक्षणाची संधी सर्वांपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज होती. स्वातंत्र्यानंतर गावोगावी शाळा सुरू झाल्या, प्राथमिक शिक्षणाचा विस्तार झाला. असंख्य स्त्री पुरुषांसाठी रात्र शाळा म्हणजे ज्ञानाचा नवा दरवाजा होता. हळूहळू प्रौढ शिक्षणाला चालना मिळाली. राष्ट्रीय साक्षरता अभियानासारख्या विविध उपक्रमांमधून निरक्षर प्रौढांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे प्रयत्न झाले. शिक्षक, विद्यार्थी, स्वयंसेवक, सामाजिक संस्था आणि शासन यांनी या कार्यात सहभाग घेतला, कारण साक्षर समाज निर्माण करणं ही केवळ शासनाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. निरक्षरता व्यक्तीला केवळ अक्षरांपासून दूर ठेवत नाही, ती तिला अनेक संधींपासून दूर ठेवते. अज्ञानामुळे आर्थिक शोषण होऊ शकतं, शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात, आरोग्य विषयक माहिती समजण्यात

0: जीवनात अडथळे येऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निरक्षर व्यक्तीला स्वतःच्या अधिकारांची आणि कर्तव्यांची माहिती मिळणं सुद्धा कठीण होऊ शकतं.
1: एक काळ असा होता की अनेक मुलींना शिक्षणाची संधी मिळत नव्हती. घरातील जबाबदाऱ्या, सामाजिक बंधनं आणि परिस्थिती यामुळे अनेक महिला शिक्षणापासून वंचित राहिल्या. पण जेव्हा एका महिलेच्या हातात शिक्षण आलं तेव्हा केवळ तिचं आयुष्य बदललं नाही, तिच्या संपूर्ण कुटुंबाची दिशा बदलली. साक्षर आई मुलांच्या शिक्षणाचं महत्व अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते. ती मुलांचे गृहपाठ पाहू शकते, शाळेतील सूचना वाचू शकते, आरोग्यविषयक माहिती समजू शकते, बँकेचे व्यवहार करू शकते, आपलं मत व्यक्त करू शकते आणि सर्वात महत्वाचं, ती स्वतःच्या निर्णयांमध्ये अधिक आत्मविश्वासाने सहभागी होऊ शकते. म्हणूनच असं म्हटलं जातं, एका महिलेला साक्षर करणं म्हणजे एका कुटुंबाला आणि पुढील पिढीला शिक्षित करण्याची सुरुवात करणं.
0: साक्षरतेमुळे कुटुंबाचं जीवनमान बदलतं. साक्षर पालकांना मुलांच्या शिक्षणाचं महत्व समजतं. आरोग्य, स्वच्छता, पोषण, बचत आणि आर्थिक नियोजन याविषयी जागरूकता वाढते. मुलांच्या भविष्याचा विचार केला जातो आणि मग एक सुंदर साखळी तयार होते. साक्षर व्यक्ती, साक्षर कुटुंब, साक्षर समाज आणि सक्षम राष्ट्र.
1: साक्षर समाज अधिक जागरूक असतो. शिक्षणामुळे माणूस प्रश्न विचारायला शिकतो, विचार करायला शिकतो, कारण मीमांसा करायला शिकतो, अंधश्रद्धा, अफवा आणि चुकीची माहिती यापासून स्वतःचं संरक्षण करायला शिकतो. साक्षरतेमुळे महिलांचा सामाजिक सहभाग वाढतो. लोकांना आपल्या हक्कांची जाणीव होते. लोकशाहीतील सहभाग वाढतो. मतदानाचं महत्व समजतं. संविधानातील मूल्यांची जाणीव होते. म्हणूनच साक्षरता ही सामाजिक परिवर्तनाची पहिली पायरी आहे.
0: शिक्षणामुळे व्यक्तीसमोर रोजगाराच्या संधी वाढतात. वाचन, लेखन आणि अंकज्ञानामुळे कामाच्या ठिकाणी सूचना समजणं, हिशोब ठेवणं आणि व्यवहार करणं सोपं होतं. परंतु आजच्या काळात रोजगारासाठी केवळ अक्षरज्ञान पुरेसं नाही. संगणकाचं ज्ञान हवं, डिजिटल कौशल्य हवं, संवाद कौशल्य हवं, नवीन तंत्रज्ञान शिकण्याची तयारी हवी. म्हणजेच आजची साक्षरता ही रोजगार क्षमतेशी जोडलेली आहे.
1: आता आपण वर्तमान काळातील एका महत्वाच्या उपक्रमाकडे वळूया. तो म्हणजे नवभारत साक्षरता कार्यक्रम. या कार्यक्रमाचा दृष्टिकोन केवळ अक्षरज्ञानापुरता मर्यादित नाही. मूलभूत साक्षरता आणि अंकज्ञानासोबत जीवनातील आवश्यक कौशल्ये, व्यावसायिक कौशल्ये, मूलभूत शिक्षण आणि सातत्यपूर्ण शिक्षण यांना महत्व दिलं जातं. हीच आधुनिक साक्षरतेची दिशा आहे. आता साक्षरतेचा अर्थ बदललाय.
0: श्रोते हो, आज आपण एका वेगळ्याच जगात जगत आहोत. आपल्या हातातील मोबाईल हे माहितीचं संपूर्ण जग झालंय. एका क्षणात बातमी येते, एका क्लिकवर पैसे पाठवले जातात, ऑनलाईन शिक्षण मिळतं, कृत्रिम बुद्धिमत्तेची साधनं उपलब्ध आहेत. मग प्रश्न असा आहे, आज साक्षर होणं म्हणजे काय? त्याचं उत्तर असं आहे, आज साक्षर होणं म्हणजे केवळ पुस्तक वाचता येणं नाही, तर आज आपल्याला अनेक प्रकारे साक्षर व्हावं लागेल.
1: आज मोबाईल आणि इंटरनेट आपल्या जीवनाचा भाग आहेत. म्हणून डिजिटल साधनांचा योग्य आणि सुरक्षित वापर करता येणं आवश्यक आहे. यावर सायबर तज्ज्ञ अक्षय फाटक म्हणाले,
2: आज आपण सगळेच इंटरनेट, मोबाईल आणि सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. माहिती मिळवण्यासाठी, पैसे पाठवण्यासाठी, खरेदी करण्यासाठी किंवा एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी सुद्धा आपल्या जीवनाचा इंटरनेट हा अविभाज्य भाग बनलाय. पण सुविधांसोबत सायबर गुन्ह्यांचा धोकाही वाढतोय. सायबर साक्षरता म्हणजे फक्त इंटरनेट वापरता येणं एवढंच नाही, तर इंटरनेट हे सुरक्षित आणि जबाबदारीने वापरता येणं पण गरजेचं आहे. आपला ओटीपी, पिन, पासवर्ड किंवा बँकिंगची माहिती कोणालाही सांगू नको. अनोळखी की लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. सोशल मीडियावर आपली वैयक्तिक माहिती, फोटो किंवा लोकेशन शेअर करताना काळजी घ्या. कोणताही मेसेज किंवा फोन आला म्हणून लगेच विश्वास ठेवू नका. त्याची सत्यता तपासणं पण गरजेचं आहे. विशेषतः तुमचं केवायसी बंद होईल, तुम्हाला लॉटरी लागलीय, तुमचं खातं ब्लॉक होणार आहे, अशा घाई आणि भीती निर्माण करणाऱ्या संदेशांपासून सावध राहायला हवं. सायबर फसवणूक झालीच तर लपून न ठेवता तात्काळ 1930 या सायबर हेल्पलाईन वर संपर्क करा. तसंच cybercrime.gov.in वर कंप्लेंट करा आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करणं खूपच महत्वाचं आहे. शेवटी एवढंच म्हणेन, तंत्रज्ञानाचा वापर करा पण डोळे उघडे ठेवून करा. सायबर आणि स्वतःसोबत आपल्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवा. धन्यवाद.
0: पैसा कमावणं महत्वाचं आहे, पण पैसा योग्य पद्धतीनं वापरणं, बचत करणं आणि भविष्यासाठी नियोजन करणं तितकंच महत्वाचं आहे. आर्थिकदृष्ट्या साक्षर व्यक्ती आर्थिक निर्णय अधिक समजूतदारपणे घेऊ शकतात. अर्थविषयक अभ्यासक निवृत्त प्राध्यापक उदय बोडस मत मांडताना म्हणाले,
3: आज मुख्य गरज आहे ती आर्थिक साक्षरतेची. आपल्याला जे उत्पन्न मिळतं त्यातला 50% भाग हा स्वतःची विविध जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आणि खर्चासाठी वापरल्यानंतर उरलेला 30%

0: टक्के भाग हा गुंतवणुकीसाठी आणि 20% भाग सामाजिक ऋण फेडण्यासाठी अशा प्रकारचं नियोजन ही खरी आर्थिक साक्षरता आहे. याच वेळेला डिजिटल युगामध्ये आपण प्रवेश केलेला असल्या कारणाने आपण जो मोबाईल नंबर युपीआय साठी वापरणार त्या खात्यात कमीत कमी शिल्लक ठेवायची, कुठल्याही प्रकारचे आलेले फसवणुकीचे कॉल SMS याला प्रलोभनाला बळी न पडता खात्री करण्यासाठी वेळ पडल्यास बँकेत जाऊन खात्री करून मगच व्यवहार करायचे आणि आपले पैसे वाचवायचे. आणि एक जो विषय सध्या सुरू झालेला आहे की शेअर बाजाराच्या दैनंदिन चढउतारामध्ये अनुमानावरती आधारित शॉर्ट टर्म गेन्स करायच्याऐवजी दीर्घकालीन विचार करून जर आपली संपत्ती वाढवून ठेवली तर निवृत्तीच्या हिशोबाने एक संपत्ती पासून साठलेला जो काही आपला बचतीचा मोठा गोळा असेल त्याच्या व्याजावरती आपलं आयुष्य सुखाने जगता येईल. आणि अशा प्रकारे आपलं उत्पन्न किती आहे ते आपण कसं खर्च करणार आणि कशा प्रकारे आपण आर्थिक गुन्ह्यांपासून दूर राहणार अशी माहिती करून राहणं ही खरी आर्थिक साक्षरता आहे.
1: आज माहितीची कमतरता नाही, उलट माहितीचा महापूर आहे. पण त्या माहितीतील सत्य काय आणि असत्य काय हे ओळखणं अधिक महत्वाचं झालंय. सोशल मीडियावर आलेला प्रत्येक संदेश खरा असेलच असं नाही. एखादी बातमी पुढे पाठवण्यापूर्वी तिचा स्रोत तपासणं आवश्यक आहे. म्हणून आजची साक्षर व्यक्ती केवळ माहिती घेत नाही, ती माहितीची पडताळणी करते. हीच माहिती साक्षरता होय. रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी याविषयी अधिक सांगितलं.
2: आज आपल्या एका क्लिकवर माहितीचा महापूर येतो, पण प्रश्न असा आहे, मिळणारी प्रत्येक माहिती खरी असतेच का? इथेच गरज भासते माहिती साक्षरतेची, म्हणजेच इन्फॉर्मेशन लिटरसीची. माहिती साक्षर असणं म्हणजे केवळ इंटरनेट वापरता येणं नव्हे, तर कोणती माहिती गरजेची आहे ती योग्य स्त्रोतातून आली आहे का आणि तिचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो हे अचूक पारखता येणं. सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा, बनावट बातम्या आणि डीप फेकच्या या काळात माहितीची सत्यता न तपासता पुढे पाठवणे घातक ठरू शकते. म्हणूनच एखादी माहिती वाचल्यावर आधी थांबा, विचार करा आणि अधिकृत स्त्रोताकडून खात्री पटल्यावरच त्यावर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, सजग नागरिक तोच जो माहितीचा केवळ ग्राहक नाही तर विवेकी वापर करता असतो. माहिती साक्षर व्हा, सुरक्षित आणि समृद्ध जगाकडे पाऊल टाका.
3: वर्तमानपत्र, दूरदर्शन, सोशल मीडिया, व्हिडिओ, जाहिराती, माहितीचे अनेक स्त्रोत आज आपल्या आसपास आहेत. त्यातील तथ्य आणि मत, बातमी आणि जाहिरात, सत्य आणि अफवा यातील फरक ओळखता आला पाहिजे. आणि म्हणूनच माध्यमांचा जबाबदारीनं वापर करणं ही आधुनिक साक्षरतेची महत्वाची गरज आहे.
1: आरोग्याबद्दल योग्य माहिती असणंही आज आवश्यक आहे. पोषण, स्वच्छता, आरोग्य सेवा, रोगप्रतिबंध आणि वैद्यकीय सूचना यांचं ज्ञान असणं गरजेचं आहे. इंटरनेटवर आरोग्यविषयक माहिती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, पण प्रत्येक ऑनलाईन माहिती वैद्यकीय दृष्ट्या योग्य असेलच असं नाही. म्हणून विश्वासार्ह स्त्रोत आणि तज्ञांचा सल्ला ओळखण्याची क्षमता ही देखील आरोग्य साक्षरतेचा भाग आहे.
3: पाणी वाचवणं, ऊर्जा वाचवणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करणं, वृक्ष संवर्धन करणं, निसर्गाचं संरक्षण करणं ही केवळ चांगली कामं नाहीत, ही आपल्या पर्यावरण साक्षरतेची चिन्ह आहेत.
1: पर्यावरण तज्ज्ञ प्रशांत परांजपे आपलं मत मांडताना म्हणाले,
4: पर्यावरण साक्षरता म्हणजे निसर्गाची ओळख. याच्यामध्ये जल, जमीन आणि जंगल याचा योग्य असा सन्मान करणं, याचं शिक्षण घेणं हा एक प्रामुख्याचा भाग येतो. पर्यावरण साक्षरतेमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार पडत असतात. ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ जल साक्षरता आहे, कचरा साक्षरता आहे. सामान्यपणे पर्यावरण साक्षरता म्हणजेच जल प्रदूषण न करणं किंवा वनांचं संवर्धन करणं, वायू प्रदूषण न करणं, जमीन प्रदूषण न करणं या सामान्य शब्दात सांगायच्या गोष्टी आहेत. याकरता पर्यावरण पूरक उत्सव करणं, पर्यावरण पूरक घर निर्माण करणं, पर्यावरण पूरक शाळा उपक्रम करणं, पर्यावरण पूरक पर्यटन सकुल, त्यानंतर पर्यावरण पूरक गाव, पर्यावरण पूरक तालुका, पर्यावरण पूरक जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य असा जर संकल्प केला तर आपण कुठेतरी या भूमातेचे उतराई होऊ शकतो असं मला वाटतं. आपल्याकडे काळ आता खूप कमी राहिला आहे. मानवानं आजपर्यंत केलेल्या चुकांची शिक्षा मिळायला आता सुरुवात झाली. अगदी 10 दिवसापूर्वीचं जर उदाहरण घेतलं तर नेपाळची अवस्था न भूतो अशी झाली. भविष्यात होणार नाही असं मी म्हणणार नाही, पण भविष्यात यापेक्षाही महाभयंकर अशा नैसर्गिक आपत्तीनं आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. एखादी प्रदेश वितळत आहेत, हिमालय वितळतोय, हिमनद्या वितळत आहेत आणि त्यामुळे समुद्राची पातळी वाढते, नद्यांची पातळी वाढते. ही निसर्गाचा आरोग्य हे अबाधित राहावं यासाठी प्रयत्न करणं आतापासून काळाची गरज निर्माण झाली. त्यामुळे पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची निकडीची किंवा प्रत्येकाची आवश्यकता आहे असंच या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं. आणि हेच पर्यावरणाची साक्षरता असणार
1: आहे. आपण देशाचे नागरिक आहोत, आपले अधिकार काय आहेत, आपली कर्तव्य कोणती आहेत, संविधान आपल्याला कोणती मूल्य शिकवतं, लोकशाहीमध्ये आपली भूमिका काय आहे, या प्रश्नांची जाणीव असणं म्हणजे नागरिक साक्षरता.
3: आधुनिक जीवनात आणखी एका प्रकारच्या साक्षरतेची गरज आहे, ती म्हणजे

0: भावनिक आणि सामाजिक साक्षरता. स्वतःच्या भावना ओळखणं, इतरांच्या भावनांचा आदर करणं, मतभेद शांतपणे सोडवणं, संवाद साधणं, सहकार्य करणं, समोरच्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेणं ही देखील जीवन जगण्याची महत्वाची कौशल्य आहेत.
1: आणि आता आपण भविष्यात डोकावूया. आज कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI आपल्या जीवनातील अनेक क्षेत्रात प्रवेश करते. शिक्षण, उद्योग, आरोग्य, शेती, व्यवसाय, माहिती तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये AIचा वापर वाढतोय. म्हणून भविष्यातील नागरिकाला AIची मूलभूत ओळख असणं, त्याचा जबाबदारीने वापर करणं आणि AI कडून मिळालेली माहिती तपासून घेणं आवश्यक ठरेल. म्हणजेच AI पासून सुरू झालेला साक्षरतेचा प्रवास आता AI पर्यंत पोहोचलाय. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार मनोज मुळे माध्यम आणि AI साक्षरतेवर बोलताना म्हणाले,
2: तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे मोठ्या प्रमाणात माहिती आपल्या सगळ्यांसमोर येते, पण या माहितीमध्ये किती अधिकृतपणा आहे हे तपासलं जात नाही. माध्यम वेगवेगळ्या प्रकारची झालेली आहेत आणि या माध्यमांच्या माध्यमातून असंख्य प्रकारची माहिती समोर येते. उपलब्ध माहितीची अधिकृतता तपासून त्यावर विश्वास ठेवणं आणि नंतर ती इतरांना देणं म्हणजे त्यातली साक्षरता आहे. दुर्दैवाने आता तसं होत नाहीये, पण अजूनही काही काळानंतर ते लोकांना सवय लागेल असं अपेक्षित आहे. की आणि AI किंवा तांत्रिक बुद्धिमत्ता जी आहे ती अजूनही परिपूर्ण नाही, त्याला अजूनही फीडिंग केलं जातंय, त्यात माहितीचा साठा अजूनही होणं आवश्यक आहे. त्याशिवाय AIच्या कुठल्याही गोष्टीवर 100% विश्वास ठेवणं हे निरक्षरपणाचं लक्षण होईल. AI मार्फत मिळालेली माहिती ही सुद्धा अन्य आपल्या स्रोतांच्या माध्यमातून पडताळून घेणं सद्यस्थितीत गरजेचं आहे. AI अजूनही परिपूर्ण नाही, त्याची बाल्यावस्था अजूनही सुरू आहे, त्यामुळे AI बाबतही अजून पुरेशी साक्षरता आपल्यामध्ये आलेली नाही. थोड्या काळानंतर ती येईल 100%, कारण जसजशी त्यात माहितीचा साठा वाढत जाईल तशी AI कडून मिळणारी माहिती अधिकृत असेल, पण सद्यस्थितीमध्ये AI कडून येणारी माहिती सुद्धा अपुरी आहे.
0: साक्षरता ही केवळ वैयक्तिक प्रगतीची बाब नाही, ती देशाच्या शाश्वत विकासाशी जोडलेली आहे. आणि म्हणूनच साक्षरता ही समताधिष्ठित, जागरूक आणि शाश्वत समाज निर्मितीची पायाभरणी आहे.
1: साक्षरतेच्या क्षेत्रात आपण मोठी प्रगती केली आहे, तरीही काही आव्हानं आपल्या समोर आहेत. शिक्षणापासून दूर असलेले घटक, ग्रामीण आणि शहरी भागातील फरक, डिजिटल साधनांपर्यंत असमान पोहोच, चुकीच्या माहितीचा वाढता प्रसार, डिजिटल फसवणूक आणि वाचनाची कमी होत जाणारी सवय ही आव्हानं आपल्याला नव्यानं विचार करायला भाग पाडतात.
0: साक्षरतेचा पाया शाळेत घातला जातो. शाळेने विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील माहिती देणं पुरेसं नाही, त्यांना प्रश्न विचारायला शिकवलं पाहिजे, विचार करायला शिकवलं पाहिजे, माहितीची सत्यता तपासायला शिकवलं पाहिजे, तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करायला शिकवलं पाहिजे, आर्थिक, डिजिटल, पर्यावरणीय आणि सामाजिक जाणीव निर्माण केली पाहिजे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे, हाच विद्यार्थी साक्षरतेचा दूतही आहे. प्रत्येक विद्यार्थी स्वतः साक्षर होण्याबरोबरच इतरांसाठी सुद्धा साक्षरतेचा दूत होऊ शकतो. आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीला मोबाईल वापरायला शिकवणं, डिजिटल व्यवहार करताना आवश्यक काळजी सांगणं, एखाद्याला वाचायला शिकवणं, वाचनाची सवय लावणं हेही साक्षरता अभियानच आहे. म्हणूनच एक सुंदर संकल्प करता येईल, प्रत्येक विद्यार्थी एक साक्षरता दूत.
1: साक्षरता ही फक्त शाळेची जबाबदारी नाही, पालक, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामपंचायत, वाचनालये, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळ आणि समाजातील प्रत्येक साक्षर व्यक्ती या सर्वांनी एकत्र काम केलं तर साक्षरतेची चळवळ अधिक प्रभावी होईल.
0: श्रोते हो, एकेकाळी साक्षरता म्हणजे अक्षर ओळख, नंतर ती झाली वाचणं, लिहिणं आणि अंकज्ञान, त्यानंतर आली कार्यात्मक साक्षरता आणि जीवन कौशल्य. आज आपल्याला हवीये डिजिटल साक्षरता, आर्थिक साक्षरता, माहिती साक्षरता, माध्यम साक्षरता, आरोग्य साक्षरता, पर्यावरण साक्षरता आणि नागरिक साक्षरता, आणि उद्याच्या जगासाठी AI साक्षरता. म्हणजेच अक्षर ज्ञान, विचार ज्ञान, जीवन ज्ञान, डिजिटल ज्ञान, जबाबदार नागरिक नागरिकत्व, हा आहे साक्षरतेचा बदलता प्रवास.
1: श्रोते हो, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस हा केवळ दिनविशेष नाही, तो आपल्याला एक प्रश्न विचारतो. आपण खरोखर किती साक्षर आहोत? आपल्याला वाचता येतं, पण आपल्याला वाचलेल्या गोष्टीचा अर्थ समजतो का? आपण माहिती मिळवतो, पण ती खरी आहे हे तपासतो का? आपण डिजिटल व्यवहार करतो, पण त्यात सुरक्षितता पाळतो का? आपण पैसा कमावतो, पण त्याचं योग्य नियोजन करतो का? आपण समाजात राहतो, पण आपल्या कर्तव्यांची जाणीव

0: होतो का?
1: या प्रश्नांची उत्तरं शोधताना साक्षरतेचा खरा अर्थ आपल्याला समजतो. कारण अक्षर माणसाला वाचायला शिकवतं, शिक्षण त्याला विचार करायला शिकवतं, आणि खरी साक्षरता त्याला योग्य निर्णय घ्यायला शिकवतं. आजच्या दिवशी आपण असा संकल्प करूया, एक व्यक्ती शिकेल, एक कुटुंब सक्षम होईल, एक समाज जागरूक होईल आणि एक राष्ट्र अधिक सामर्थ्यवान बनेल.
0: आणि म्हणूनच अक्षरापासून विचाराकडे, विचारापासून कृतीकडे आणि कृतीपासून सक्षम समाजाकडे जाणं हीच साक्षरतेची खरी वाटचाल आहे याची जाणीव आता व्हायलाच हवी.
2: श्रोतेहो, आपण ऐकलात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास. लेखिका संजना संतोष तारी, निवेदन पल्लवी गोडसे आणि अनघा मगदुम, निर्मिती सहाय्य अनघा मगदुम, सादरकर्ते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
4: निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
5: सचिन,
4: मम्मी
5: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
6: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात.
7: कारण आम्हाला ठाऊक आहे
6: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
7: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
6: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
7: वारणा पनीर.
6: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
3: श्रोते हो, वेळ झाली लखलख चंदेरी या कार्यक्रमाची. आज या कार्यक्रमामध्ये गायिका आशा भोसले यांचा जन्मदिन आहे, त्यामुळे त्यांनी गायलेली काही गीतं खास आपल्याकरता.

आशा भोसले यांच्या मुख्य स्वरातली ही रचना होती मेहबूब यांची. रंगीला या चित्रपटासाठी संगीत ए आर रेहमान यांचं.

0: बाजीगर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. स्वर आशा भोसले, विनोद राठोड यांचं. गीतकार जफर गोरखपुरी. संगीत अन्नू मलिक यांचं.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
3: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल, आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
4: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
3: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
4: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
5: श्रोते हो, मंगळवार दिनांक 8 सप्टेंबरला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राज्य तायक्वांदो संघटनेचे कोषाध्यक्ष आणि जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष श्रीयुत व्यंकटेशराव कर्रा यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे क्रीडा धोरण कायदा 2025.
6: शहरीमध्ये अत्याधुनिक सुविधा शहरातल्या खेळाडूंना मिळतं, ग्रामीण भागात तर खेळाडूंना सुविधा मिळत नाही, म्हणून खेळाडू खचून जाऊ नये. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील खेळाडूंच्याकडे सुविधा जास्ती आहेत. आजच्या परिस्थितीचा विचार करता पौष्टिक चांगल्या वातावरण असलेल्या ठिकाण म्हणजे ग्रामीण भाग, चांगला आहार मिळणार ठिकाण म्हणजे ग्रामीण आहे. सकाळी उठलं आपला घरगुती जीवन, अत्यंत चांगल्या पद्धतीची भाकरी चटणी हा जो आहार आहे, त्या आहार अत्यंत शरीरासाठी महत्त्वाचा असतो. आणि तो आहार घेतल्यानंतर आपण जो व्यायाम करतो आणि त्या वातावरणामध्ये करतो, तो व्यायाम आपला खूप फायदेशीर असतो. प्रशिक्षक आपल्याला उपलब्ध होत नाही, साहित्य उपयोगी होत नाही, हे मी मान्य करतो. पण मला वाटतं आपला शारीरिक दृष्टीने, आपल्या विचारदृष्टीने खेळ प्रथम निवडावं. आणि खेळ निवडल्यानंतर त्या खेळाचा प्रशिक्षकांची सुविधा कुठं होते त्या ठिकाणी आपण जावं. आणि आपण 10 प्रकारचे खेळ कधीही निवडू नाही, एक खेळ

0: निवडावं, त्या खेळामध्ये आपण खूप प्रयत्न करावं, आत्मसात करावं आणि अधिकृत प्रशिक्षकाची नेमणूक करून अधिकृत प्रशिक्षकाचं आंतर प्रशिक्षण घ्यायलाच पाहिजे, तेव्हाच आपण विकास होऊ शकतो.
1: तेव्हा श्रोते हो, मंगळवार दिनांक 8 सप्टेंबरला जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्सवर, 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

आशा भोसले आणि कुमार सानू यांच्या युगलस्वरातली ही रचना होती मदन पाल यांचं. यांची नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना सलामी या चित्रपटातली. लखलख चंदेरी अंतर्गत गायिका आशा भोसले यांच्या जन्मदिनानिमित्त काही गाणी आपण ऐकतोय.

आशा भोसले यांच्या मुख्य स्वरातली ही रचना होती सुखविंदर सिंग आणि तेजपाल कौर यांची. संगीत ए आर रहमान यांचं, चित्रपट तक्षक. या रचनेबरोबरच आजचा लख लख चंदेरी हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. श्रोते हो, आज सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आम्ही पुन्हा आशा भोसले यांनी गायलेली काही सुमधूर गाणी खास आपल्याकरता घेऊन येणार आहोत. तेव्हा नक्की ऐका 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर तसंच 101.5 दशांश मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. या प्रातःकालीन सभेत मी आपल्यासोबत आहे रेडिओ सखी पूर्वा खालगावकर. सकाळचे 9:30 वाजलेत. थोड्याच वेळात इंद्रधनुष्य हा कार्यक्रम.

0: परसों पर निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए। सुपर निर्मा मैं सुपरमैन।
1: सचिन
0: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: एक चांगलं आहे, भेसळीच्या एवढ्या वाटपा येत असताना आपण बिनधास्त आहात,
3: कारण आम्हाला ठाऊक आहे
2: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता।
3: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
2: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
3: वारणा पनीर।
2: खा बिनधास्त, जगा बिनधास्त।
4: श्रोतो, इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आता प्रसारित करतोय। आज या कार्यक्रमामध्ये क्रीडा धोरण कायदा 2025 याविषयी राज्य त्वायकांदो संघटनेचे कोषाध्यक्ष आणि जिल्हा त्वायकांदो संघटनेचे अध्यक्ष श्री व्यंकटेशराव करारा यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत।

0: नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमासाठी आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे स्पोर्ट्स कोड 2011 आणि 2025 क्रीडा क्षेत्रातील सुधारणा राज्य तायक्वांदो संघटनेचे कोषाध्यक्ष आणि जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष श्रीयुत व्यंकटेश राव कर्रा यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार.
0: आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत क्रीडा धोरण कायदा 2025 बद्दल. सर सुरुवातीला असं सांगा की स्पोर्ट्स कोड 2011 आणि राष्ट्रीय क्रीडा संहिता राज्य आणि जिल्हास्तरीय क्रीडा संघटनांची कार्य जबाबदाऱ्या आणि त्यांचे अधिकार कोणते आहेत.
1: राष्ट्रीय क्रीडा धोरण कायदा 2025 आणि स्पोर्ट्स कोड 2011 2011 स्पोर्ट्स कोडच्या धर्तीवर आपल्याला 2025 क्रीडा कायदा हा लागू करण्यात आलेला आहे. गेल्या वर्षी 2025 ऑगस्ट महिन्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभामध्ये या कायद्याला मंजुरी मिळालेला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाअंतर्गत हा संपूर्ण कायद्याची अंमलबजावणी संपूर्ण राष्ट्रामध्ये होणार आहे. खऱ्या अर्थाने ह्या कायद्याचा मुख्य उद्देश आहे, 5 मूलभूत उद्देश आहे, त्यापैकी खेळाडूंच्या आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि पर्यटकदृष्ट्या ग्रामीण शहर संपूर्ण सर्व ठिकाणी क्रीडा चळवळी कसा घडवता येईल तो एक, आणि आपल्या भारताला 2047 आपल्याला संपूर्ण जगामध्ये 5 स्थानावर आपला भारत हवे ह्या उद्देशाने क्रीडा मंत्रालयाने घेतलेला हा एक दुरुस्ती करून घेतलेला कायदा आहे. आपल्या भारतामधील आत्तापर्यंतच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रीय संघटना, राज्य संघटना, त्याच्या अंतर्गत जिल्हा संघटना यांच्या माध्यमातून खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेला सहभागी होत असतात. खऱ्या अर्थाने याच्या ऑर्गनायझेशन जो आहे जागतिक स्तरावर इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी आणि राष्ट्रीय स्तरावर प्रत्येक राष्ट्रामध्ये राष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशन असतो. आपण जसा भारतामध्ये इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन आहे, मग राज्यामध्ये राज्य ऑलिम्पिक असोसिएशन असतं. हे शिखर संघटना आहे, त्यांच्या मार्गदर्शन तत्वावर या संघटना कार्यरत असतात. खेळाडू अनुदान, खेळाडूंना विविध प्रकारच्या स्पर्धाला जाण्यासाठी अनुदान असो, किट असो किंवा त्यांचे प्रवास आणि खेळाडूंना लागणाऱ्या शिबिराच्या कालावधीमधला असणारा फूड, या सर्व ज्या गोष्टीसाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालय, राज्य क्रीडा मंत्रालयाच्या वतीने ते खेळाडूंना विविध प्रकारच्या योजनांतर्गत खेळाडूंना आहार दृष्टीने किंवा ट्रेनिंगच्या दृष्टीने सर्व गोष्टीचं नियोजन केलं जातं. मात्र हे सर्व होत असताना अनेक वरिष्ठ क्रीडा संघटनांमध्ये अनेक वादविवाद, अनेक खेळाडूंवर होणारे नुकसान, खेळाडूंवर होत असलेले नुकसान म्हणजे एक अर्थात असं आहे, खेळाडू ज्या स्थानावरून वरिष्ठ स्तरावरची स्पर्धा खेळायला जात असताना होत असलेल्या अनेक अडथळ्या आपल्याला म्हणता येईल. एखादी निवड चाचणी असू द्या किंवा अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे त्रास देईल, या सर्व गोष्टीचे लक्षात घेता हे क्रीडा धोरण आपल्याला तयार करून दिलेलं आहे. त्यामध्ये खेळाडूला केंद्रबिंदू धरून हा आखण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या त्या सर्व पाहता खेळाडूंचा एखाद्या करिअरच्या दृष्टीने हा धोरण आखले गेलेला आहे. 2047 ऑलिम्पिक जेव्हा आहे त्याची यजमानस्पद भारत स्वीकारण्याची तयारी दाखवते आहे. मात्र ते होईल किंवा नाही होईल माहिती नाही. मात्र 2036 ऑलिम्पिकमध्ये आपल्या भारताची स्थान आणि मेडल आपल्याला भेटलं पाहिजे, त्या दृष्टीने खेळाडूंना प्रोत्साहन करण्याच्या दृष्टिकोनातून सध्या

0: क्रीडा मंत्रालय आणि फेडरेशनच्या वतीने काम चालू आहे.
1: अच्छा.
0: फेडरेशनचा वादविवाद म्हणजे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे निवडणूक प्रक्रिया खास करून आणि पदाधिकारी वर्षानुवर्षी एका पदावर असणं आणि खेळाडूंच्या डोपिंग व्यवस्था आणि या सर्व गोष्टीचा अनेक गोष्टी वादामुळे फेडरेशन अडचणीत आलेले आहेत. म्हणून हा क्रीडा धोरणामध्ये एक नियम असा केलेला आहे की कायदा म्हणायला हरकत नाही, 70 वर्षाच्या आयू म्हणजे वर्ष 70 वर्षानंतर तो कुठल्याही पदावर कोणत्याही व्यक्ती संघटनेमध्ये कार्यरत नसावी, तो एक अटी आहे, वयाच्या मर्यादा आहे. दुसरी 12 वर्ष म्हणजे 3 टर्म, 4 वर्षाचे 1 टर्म असतो, असा 3 टर्म 12 वर्ष एखादा अध्यक्षपदावर असलं की त्याच्यानंतर त्यांनी कुलिंग ड्युरेशन घेतलं पाहिजे. म्हणजे त्यांनी एक 4 वर्षासाठी त्या पदावरून आपण त्या पदावर बाहेर बाजूला व्हायचे. त्यानंतर बाकीच्या पदाधिकाऱ्यांना 8 वर्षाच्या टर्म दे, म्हणजे 8 वर्षामध्ये 2 टर्म आहे, 4 वर्षाचे 2 टर्म, 8 वर्ष त्यांनी कुलिंग पिरियडमध्ये राहायला पाहिजे. हा एक नियम त्याच्यामध्ये घातला. म्हणजे याचे कारण असं आहे, पारंपरिक पद्धतीने पदाधिकारी आणि परिवारातल्या लोकांना त्या पदावर ठेवणं मग त्याच्यावर होणारे अनेक अडचण्या हे लक्षात घेता त्याच्यामध्ये तो नियम आहे. दुसरा, संघटनामध्ये विविध कमिट्या तयार केलेल्या आहेत, खेळाडूंच्या कमिट्या, सेक्शुअल हॅरेसमेंट कमिटी, महिलांचं स्वसंरक्षण कसं होईल त्या कमिटी, आणि खेळाडूंच्या निवड चाचणीच्या समितीच्या कमिटी, असा 4-5 प्रकारच्या कमिट्या आहेत. त्या सर्व कमिट्या देखील त्याच्यामध्ये आपण त्या कायद्यामध्ये लागू केल्या असल्या कारणाने आता त्या कमिट्यांच्या अंतर्गत निवडणूक प्रक्रियासुद्धा भविष्यामध्ये काही नियमावली ठेवलेल्या आहेत. अर्थात इंडियन ऑलिम्पिक वॉशिंगच्या नुकत्याच झालेल्या निवडणुका पाहिल्या असतील, त्या निवडणुका देखील क्रीडा धोरणानुसरून 2011 स्पोर्ट्स कोडच्या अंतर्गत तो निवडणुका झाल्यामुळं आपल्याला भारताला PT उषा सारखा भारताचे महान खेळाडू आपल्याला त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून आपल्याला दिसलेलं आहे. म्हणजे या जी पारदर्शकता आहे क्रीडा क्षेत्रातला हे आपल्याला याच्यातून दिसून येते. आता डोपिंग जो आहे हा खूप क्रीडा क्षेत्राचा खीड म्हणायला हरकत नाही. खेळाडूसाठी खूप खर्च शासन केलं जातं, संघटनेच्या स्तरावर खूप खर्च केलं जातं, पण खेळाडू ज्या स्तरावर गेल्यानंतर त्या ठिकाणी मादक द्रव्य किंवा उत्तेजक द्रव्य झालेमध्ये अडकतो आणि तो खेळाडू तिथनं बाद होतो. काही वेळेला मेडल मिळाल्यानंतर सुद्धा हा गोष्टी होत होता. त्याच्यामुळे आपल्याला जे परफॉर्मन्स भेटलं पाहिजे तो परफॉर्मन्स भेटत नाही, कामगिरीमध्ये आपल्याला खूप कमी पडतो. मग त्याच्यावर जास्त केंद्रित केलेलं आहे. वाडा आणि नाडा अशा पद्धतीचा 2 संस्था, म्हणजे राष्ट्रीय स्तरावर नाडा, जागतिक स्तरावर वाडा, असं 2 संस्था आहे. त्या संस्थेच्या अंतर्गत प्रत्येक खेळाडूच्या चाचणी हुक केली जाईल आणि त्याच्या अंतर्गत ह्या खेळाडूंच्या उत्तेजक द्रव्य जे घेणारे खेळाडू आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई, म्हणजे प्राथमिक स्तरावर तो आपला अडकला किमान 4 वर्षाची बंदी, त्याच्यानंतर मग ते विविध प्रकारचा बंदी घालून त्या खेळाडूवर कारवाई होणार आहे. ते केलं असल्या कारणाने आपल्याला ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्तरावरच्या स्पर्धामध्ये आपल्याला चांगल्या कामगिरी बघायला मिळेल. हा एक काम त्याच्यामध्ये जे काय कायदा आहे तो एक कायदा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आता जिल्हापासून राज्य, राज्यानंतर राष्ट्रीय, ह्या 3 स्तरावरच्या संघटना भारतामध्ये खेळाडूंच्या निवड चाचणी प्रक्रिया या 3 संघटनांच्या माध्यमातून केली जातो, अजिंक्यपद स्पर्धाच्या माध्यमातून. आणि उच्च दर्जाची स्पर्धा म्हटल्यावर राष्ट्रकुल स्पर्धा असो, कॉमनवेल्थ स्पर्धा असो, त्याच्यानंतर विविध प्रकारच्या स्पर्धा असतात फेडरेशन स्तरावरच्या, ज्या ज्या फेडरेशन ज्या ज्या पद्धतीने त्यांच्या फेडरेशन कप म्हणा किंवा त्या क्रीडा प्रकारामधले उच्च महान खेळाडू असतात त्यांच्या नावाने स्पर्धा म्हणा, हे स्पर्धा घेतले जातात.
1: सर, क्रीडा संस्थांना आणि त्यांच्या संलग्न संस्थांना किंवा संघटनांना कुठली कार्य आणि अधिकार प्राप्त होतात हे सुद्धा आपण आता सांगितलंच आहे. मला असं सांगा की खेळाडूंना शासनाच्या वतीने कोणकोणत्या सुविधा, आर्थिक सहाय्य, शिष्यवृत्ती, पुरस्कार, तसंच नोकरीमधले काही लाभ असतील, प्रवास सवलत आणि इतर शासकीय योजनांचा लाभ कशाप्रकारे मिळू शकतो काय सांगाल?
0: खेळाडू जिल्हा स्तरावरच्या अजिंक्यपद स्पर्धामध्ये सहभाग होऊन तो राज्य अजिंक्यपद स्पर्धामध्ये मेडल त्यांनी पटकवलं असेल, कोणत्याही 3 मेडलपैकी किंवा 4 मेडलपैकी कोणत्याही मेडल त्यांनी पटकवलं असेल, त्या खेळाडूला आपला महाराष्ट्र शासनाच्या वतीने 5% आरक्षण नोकरी भरतीसाठी लागू झालेलं आहे. आणि एखादा स्पर्धेच्या राज्य स्पर्धेचं प्रमाणपत्र आपल्याकडे असेल तर उच्च शिक्षणासाठी जात असताना इंटरव्ह्यूच्या ठिकाणी किंवा प्रवेश प्रक्रियेच्या ठिकाणी तो प्रमाणपत्र आपल्याला उपयोगी होतो. शालेय स्तरावरची स्पर्धा वयोगट 18-19 असतं, म्हणजे शालेय त्याच्या आयुष्य आहे, म्हणजे इयत्ता 12 तो शालेय स्पर्धामध्ये केला जातो. त्या कालावधीमध्ये तो 17-18-18-19 वयोगटामधल्या स्पर्धा, त्या स्पर्धामध्ये सहभाग होत असताना त्या खेळाडू राज्य पातळीपर्यंत स्पर्धामध्ये मेडल पटकवला त्याला देखील तो आरक्षण लागू होतो.

0: निमशासकीय शासकीय दोन्हीसाठी हा आरक्षण लागू आहे.
1: अच्छा.
0: त्या व्यतिरिक्त युनिव्हर्सिटीची स्पर्धा, कॉलेज लाईफमध्ये युनिव्हर्सिटी स्पर्धा आहे, त्या स्पर्धामध्ये देखील त्यांना आरक्षण लागू होतो. त्या व्यतिरिक्त नोकरी करणाऱ्या व्यक्तीने एखादा सर्व्हिसेस स्पर्धामध्ये सहभाग झाला, त्यांनी विविध प्रकारचा त्यांच्या ज्यांच्या खात्यामध्ये ज्या ज्या योजना आहेत त्या योजनाचे लाभ त्यांना घेता येतं. एम पी एस सी परीक्षा असू द्या, आय एस साठी जाणाऱ्या त्यांच्यासुद्धा इंटरव्ह्यूमध्ये किमान राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू त्यांनासुद्धा त्या खेळाचं एखादा राष्ट्रीय स्पर्धा केलेलं प्रमाणपत्र देखील त्यांना देखील त्या ठिकाणी सादरीकरण करावं लागतं. आणि खेळाडू त्या व्यतिरिक्त या सर्वांच्या पेक्षा वेगळ्या पलीकडे जायचं म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती, शारीरिक व्यायाम. आणि एक खेळाडूचा रोजच्या व्यायामच्या दृष्टीने विचार केलं, शारीरिकदृष्ट्या तो मजबूत आणि त्याच्या मजबूतीकरणाच्या पेक्षा शासन 5% आरक्षण देतं, खेळाडूला नियुक्त करते, जे मागच्या उद्देशाचं आहे. खेळाडूकडे रिॲक्शन पॉवर जास्त असतं, तो क्षमता खूप जास्त असते. कारण तो सकाळी 5 उठून तो रेग्युलर व्यायाम करून किंवा त्याच्यामध्ये क्रीडा विज्ञानाच्या आधाराने तो व्यायाम करतो आणि पौष्टिक आहार कोणत्या त्याला कळतं. कधीही सांगितलं की रिॲक्शनमध्ये तो पटकन त्या कामाला लागतो, त्याची बुद्धिमत्ता, केंद्रीकरण, त्या सर्व गोष्टी त्याच्या शरीरामध्ये आत्मसात झाल्या
1: असल्या
0: खेळाडू आरक्षणामध्ये बसतो, त्या खेळाडूला त्या दर्जा मिळते आणि 5% आरक्षणामध्ये खेळाडू बसतो.
1: सर, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्य स्तरावरती नवीन क्रीडा धोरणाची स्थापना करण्यामागचं मुख्य उद्दिष्ट कोणती आहेत आणि त्याचा क्रीडा विकासावरती काय परिणाम अपेक्षित आहे?
0: आता या क्रीडा धोरण 2025 याच्या तर राष्ट्रीय स्तरावर NSF नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन म्हणजे राष्ट्रीय महासंघ त्यांच्यावर प्रथम हा कायदा लागू झाला. मग याची अंमलबजावणी पुढे कसे होणार आहे, म्हणजे अर्थात असं झाले राष्ट्रीय संघटनामध्ये जे वादविवाद आहे ते कोर्टामध्ये गेलेले आहेत. अनेक फेडरेशनची कोर्ट कचेरीमध्ये खूप मोठ्या मोठ्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी याचिका चालू आहे, हिअरिंग चालू आहेत. 25 वर्ष कार्यकाल 4 आहे, तो 4 कार्यकाल कधीच निघून गेले, त्याच्यानंतरसुद्धा त्याचे निकाल लागत नाही, कार्यकाल कधीच संपून गेलेला आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. मग धर्मादाय एक तर कार्यालयामध्ये त्यांचे चेंज रिपोर्ट असतात पदाधिकाऱ्यांचे बदली, तो चेंज रिपोर्ट 15-20 वर्ष असतं, पण कार्यकाल निघून जातो त्याच्यानंतर निकाल लागूनसुद्धा त्याचे काही उपयोग होत नाही. मग या सर्व गोष्टीचा अभ्यास करून नॅशनल स्पोर्ट्स बोर्डच्या नावाने एक संस्था स्थापना होणार आहे. त्याच्या अंतर्गत राज्य, जिल्हा, राष्ट्रीय स्तरावर तो स्पोर्ट्स बॉडी म्हणजे जो स्पोर्ट्स बोर्ड जे म्हटलेलं आहे त्यांच्या अंतर्गत हे जे काही अगोदर असलेल्या कोर्ट केसेसचं असू द्या किंवा आता नवीन होणारे काय असतील त्यांच्या अंतर्गत ते सगळे सॉल्व्ह केले जातील. आणि कोणती अधिकृत संघटना आहे, कोणती अनधिकृत संघटना आहे, कोणती संघटना त्या ठिकाणी आपल्याला ठेवायची किंवा कोणाला त्या ठिकाणी बाद करायची, त्या सर्व गोष्टी ते विचार करणार आहेत आणि ते आपल्याला निकाल देतील. आता कुठलीही फेडरेशनला भविष्यामध्ये कोर्टात जाण्याची वेळ येणार नाही आणि हे लवकरात लवकर पुढच्या वर्षी 2027 चालू होईल. आणि केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचं खूप मोठं योगदान आहे आणि क्रीडा संघटनामधला वादविवाद ज्या दिवशी संपतील खरोखर खेळाडूंना चांगला दिवस येतील,
1: खरी खेळाडू वृत्ती निर्माण होईल,
0: निर्माण होईल.
1: बरं, याचा क्रीडा विकासावरती नेमका काय परिणाम अपेक्षित आहे?
0: आता याच्यामध्ये क्रीडा धोरण खेलो भारत नीती 2025 आहे, याच्या माध्यमातून गेले जुलै महिन्यामध्ये आत्ताच स्थापना झाली. त्याच्यामधलेच एक कायदा आहे, ग्रामपंचायत स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत सर्व ठिकाणी अत्याधुनिक साहित्य, अत्याधुनिक व्यायामशाला, अत्याधुनिक क्रीडा विकासाचा विविध योजना आणि विभागीय स्तरावर किंवा राज्य स्तरावर ज्या ज्या ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा, मी म्हटलं तर डोपिंगचं सिस्टम, मी मागाशी मी बोलू डोपिंगसाठी एखाद्या खेळाडूच्या चाचणी खूप कॉस्टली आहे, खर्चिक आहे, ते सर्वसामान्य ठिकाणी करता येत नाही त्या ठिकाणी, त्याच्या देखील आपल्याला प्रत्येक राज्यामध्ये नियोजन होणार आहे. आणि अत्याधुनिक म्हणजे आपला आता आपण रत्नागिरीमध्ये या ठिकाणी आहोत, आपल्याकडे अत्याधुनिक सुविधा कोणती नाही आहे. तुम्हाला बघायला भेटत असतील या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा आत्ता तर आपल्याकडे क्रीडा संकुल होतोय, पूर्ण होत अजून झालं नाही, होतंय, चालू आहे. पण खेळाडूला महत्त्वाचं काय, एक ते क्रीडांगण, दुसरा ट्रेनिंग सेंटर आणि पौष्टिक आहार, या 3 गोष्टी ज्यावेळी उपलब्ध होतात त्यावेळी तो खेळाडू घडू शकतो. आपला भौगोलिक स्थिती पाहता ते जे कमी आहे ते पूर्ण करण्यासाठी या क्रीडा धोरणामध्ये आहे. मला वाटतंय ग्रामपंचायत स्तरापासून सुरू व्हावं, ग्रामीण भागात खरं खेळाडू आहेत तर खरं खेळाडू जो आहेत ते खेळाडू रत्न पुढे आणलं पाहिजे, मग आपल्याला जागतिक स्तरावरचे खेळाडू मिळतील.
1: बरोबर. सर, डोपिंग विरोधी जनजागृती करण्यासाठी क्रीडा संघटना प्रशिक्षक, अधिकारी आणि खेळाडू यांनी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी आहे आणि डोपिंग प्रतिबंधासाठी शासनाच्या कोणत्या मार्गदर्शक सूचना लागू आहेत?
0: एकदा एखाद्या खेळाडू जिल्हा स्तर किंवा राज्य स्तरापासून राष्ट्रीय स्तरामध्ये सहभाग होत असताना त्यासाठी विशेष प्रकारची काही ॲप

0: तो ॲप त्या खेळाडूने डाउनलोड करायला पाहिजे. त्या ॲपमध्ये तो रेग्युलर ज्या ठिकाणी ट्रेनिंग घेतो त्या ट्रेनिंगच्या पिरियड आणि ते सगळे टाइम टेबल आणि त्या ॲपमध्ये विविध प्रकारचे प्रश्नोत्तर आहेत ते त्या ठिकाणी सॉल्व्ह करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तो रेग्युलर कुठं असतो, आजचा फूड काय आहे, काय खाल्लेलं आहे, कसं राहिलेलं आहे, किती वाजता, सगळ्या गोष्टी त्या ॲपमध्ये आहे. त्याच्या माध्यमातून तो अपडेट केलंच पाहिजे.
1: अच्छा.
0: आणि त्याने कोणत्या आहार खाल्ला पाहिजे त्याच्या ज्या शिक्षक ज्या ट्रेनिंग कालावधीमधला जो काय कोच असतो तो कोचच्या मार्गदर्शनाव्यतिरिक्त दुसरा कोणत्याही आहार किंवा बाहेरचा कुठल्याही वस्तू खाण्यापूर्वी त्याची परवानगी घ्यावीत. आणि उत्तेजनार्थक ज्या काय औषधे आहेत, द्रव्य आहेत, त्या कोणत्या आहेत हा खेळाडूला पण कधी कळत नसतं. मग त्या सर्व गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी आपला तज्ज्ञ मार्गदर्शनचा सल्ला घ्यावं. आणि ज्या कालामध्ये त्याला स्पर्धेच्या दृष्टीने त्याला करायचे आहेत त्यावेळी आपल्याला मेडिकल दृष्टीने काय करायचे आहेत त्याचा अभ्यास करणं महत्त्वाचे आहे. आपला राष्ट्रीय संघटना असू द्या, राज्य संघटना, त्या तज्ज्ञ टेक्निकल कमिटी असते, त्यांच्या मागे प्रशिक्षक असतात. आणि इंटरनॅशनल किंवा जागतिक स्तरावरच्या खेळाडूंच्या मागे तर खूप मोठा यंत्रणा असते, पण राष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडू किमान आपला कोचकडनं तरी त्यांनी मार्गदर्शन घ्यावेत, मग पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा अडचण निर्माण होऊ नये हाच फक्त आपण घेण्याची काळजी आहे. आणि व्यसन हा करूच नाही आहे, व्यसन खेळाडूंसाठी योग्य कधीच नाही. आणि व्यसन आपण करूच नाही, पौष्टिक आहार घ्यावं, संतुलन आहार घ्यावं आणि आपण रोजचा सराव करावं. याच्या पलीकडे आपल्याला देशाचं आपण प्रतिनिधित्व करत असताना देशाची एक सेवक म्हणून आपण देशाची एक जबाबदारी म्हणून आपण त्या ठिकाणी जातोय, त्यावेळी हे सर्व प्रोटोकॉल आपण पाळला पाहिजे असं मला वाटतं.
1: अगदी खरं आहे सर. राष्ट्रीय क्रीडा संहिता 2025 मधील तरतुदींची संपूर्ण भारतात अंमलबजावणी कधीपर्यंत अपेक्षित आहे, तसंच राज्य आणि जिल्हा स्तरावरील क्रीडा संघटनांनी त्यानुसार कोणती कार्यवाही करणं आवश्यक आहे?
0: क्रीडा धोरण सध्या राष्ट्रीय महासंघांना लागू झालेलेच आहे. मी मागाशी म्हटल्याप्रमाणे इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये देखील त्या नियमानेच आपल्याला नेमणुका झालेल्या आहेत. आता राज्य पातळीवर देखील त्याची इम्प्लिमेशन होतंय, सध्या चालू आहे आणि लवकरात लवकर ते जिल्हापर्यंत हा कायदा चालू होईल आणि लागूच जर झालेला आहेत. आता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या एका परिपत्रकानुसार या चालू वर्ष डिसेंबरपर्यंत सर्व फेडरेशनची नेमणुका प्रक्रिया सर्व गोष्टी त्या अतिशय वेगाने सर्व संघटनांच्या पडताळणी करण्याचे त्यांनी सांगितलेले परिपत्रकाच्या माध्यमातून लवकरात लवकर त्यांच्या अंमलबजावणी होईल.
1: अच्छा. डिजिटल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे क्रीडा क्षेत्रामध्ये कोणते बदल झाले आहेत काय सांगाल? आणि तसंच खेळाडूंची निवड, प्रशिक्षण, स्पर्धा, व्यवस्थापन, गुणांकन, नोंदणी आणि पारदर्शकता यामध्ये या तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होतोय काय सांगाल?
0: अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मॅडम. हा शालेय क्रीडा स्पर्धा मला वाटतं गेल्या 5 वर्षाच्या पूर्वी आपल्याला मॅट उपलब्ध नसायचे. स्पर्धा आपण म्हणायच्या राष्ट्रीय स्तरावरचा असू द्या, राज्य स्पर्धा असू द्या, तो त्या लेवलला हसायचं, पण जिल्हा स्तरावरच्या स्पर्धा खूप म्हणजे कोणत्याही यंत्रणा नसताना स्पर्धा आपण घ्यायचं. पण आजच्या स्थितीमध्ये डिजिटलच्या व्यवस्था पाहता स्कोरिंग सिस्टम जो आहे तो सर्व डिजिटल झालेला आहे. सर्व राष्ट्रीय स्पर्धा, राज्य स्पर्धा, मला वाटतं साधारणतः जिल्हा स्तरावरची स्पर्धा देखील डिजिटलमध्ये आपण घेतोय. आणि त्याच्या स्कोरिंग सिस्टमसुद्धा आहे, त्या स्कोरिंग सिस्टमसुद्धा असं झालेलं आहे. जसं आता कबड्डीमध्ये आपण प्रो कबड्डी पाहतोय त्याच्यामध्ये डिजिटल झालेलं आहे. तायकोंदो आमच्या मॅचेस सगळे डिजिटल झालेले आहेत आणि ड्रॉसुद्धा डिजिटल झालेला आहे ॲपच्या माध्यमातून. आणि खेळाडूंची नोंदणी डिजिटल झालेली आहे, प्रमाणपत्र डिजिटल पद्धतीने येतोय. आणि वयाचा चोरी होऊ नये, वय चुकीच्या वय दाखवून खेळणाऱ्या खेळाडूंचा त्यांच्या कुठेतरी थांबलं पाहिजे, त्या गोष्टीचा विचार करून त्याच्यासाठी ॲप केलेले आहे, वेबसाईट केलेले आहेत. एकदा त्या खेळाडू त्या ठिकाणी नोंदणी केलं तर त्याच्या पुन्हा कधी जन्मतारीख बदललं जात नाही, तो खेळाडू ऑटोमॅटिक त्याच जन्मतारखेच्या नियमाने खेळावा लागतो. वयाचा चोरी जो होत होतो तो देखील त्या ठिकाणी कंट्रोल झाला डिजिटल ऑर्गनायझेशन मुलं. आणि प्रत्येक ठिकाणी डिजिटल ऑर्गनायझेशन मुलं आता मातीवर खेळणारे खेळाडू सगळे मॅटवर खेळतात, इनडोअर स्टेडियममध्ये खेळतात आणि खूप कॉस्टली खर्च करणारे क्रीडा प्रकार अनेक आहेत. त्याच्यामध्ये मला वाटतं खर्च तर होतोय, पण डिजिटलायझेशन मुलं अनेक खेळाडूंना पारदर्शकता आला आणि क्रीडागुण आपल्या समोरासमोर आपल्याला पाहता आलं आणि त्याला खेळता आलं, पुढे मला किती स्कोर करायचे त्याला समोर बोर्डवर दिसतोय आणि आपण खेळतोय अशा पद्धतीच्या डिजिटलायझेशनमुळे झालं आणि त्याच्यामुळे खेळाडूंना खूप मोठं न्याय मिळाला. म्हणून डिजिटलायझेशन आता चालू झाल्यामुळे आपल्याला उपयोग झालेला आहे.
1: खरंच आहे सर. क्रीडा विभागाच्या वतीने सध्या क्रीडा संघटना आणि खेळाडूंना कोणत्या प्रकारे प्रोत्साहन, आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण सुविधा आणि इतर शासकीय मदत दिली जाते?
0: आपल्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्पर्धा आपण आयोजित केले तर आपल्याला आमदार फंड, खासदार फंड नियोजनमधून आर्थिक सहाय्य मिळतंय.

0: आणि त्या व्यतिरिक्त क्रीडा कार्यालयाच्या वतीने देखील आर्थिक सहाय्य मिळते. आता पूर्वी फक्त राज्य स्पर्धापुरते होते, आता जिल्हा स्पर्धाला देखील अनुदान प्राप्त होतो आहे. आणि अनेक स्पर्धांना पूर्वी आर्थिक तरतुदीसाठी स्पॉन्सरसाठी आपण खूप प्रयत्न करायचे आहेत, त्यातला निम्म 50% तरी त्या आयोजकांच्यावर जे काय बोधरेषणे यायचे ते कमी झालेलं आहे. आणि विशेष करून आर्थिक सहाय्य म्हटलं तर स्पर्धा राज्य राष्ट्रीय स्पर्धासाठी अनुदान तो वेगळा आहे, आणि त्यापेक्षा वरिष्ठ स्तरावरच्या स्पर्धा असतात त्या स्पर्धासाठी मंत्रालयामध्ये विशेष तरतुदी आहेत, ते एक होतं. आणि व्यायामशाला अनुदान म्हणा किंवा अत्याधुनिक साहित्यांच्या अनुदानासाठी क्रीडा कार्यालयामध्ये विशेष अनेक प्रकारचा अनुदान आहेत. आणि ग्रामीण असू द्या शहरी असू द्या प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र व्यायामशाला बांधणे, अत्याधुनिक व्यायामशाला निर्माण करणं, महिला व्यायामशाला निर्माण करणं, स्वच्छतागृह बांधणं, क्रीडांगण विकास करणे, असा विविध प्रकारच्या योजना आहेत. ते योजनाचे लाभ प्रत्येक संस्था घेऊ शकते, आपापल्या स्तरावर आपला त्या अनुदानांतर्गत विकास करू शकतो क्रीडा विकासाचा.
1: बरोबर आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा संघटनांना शासनाकडून मान्यता, अनुदान आणि विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी कोणते निकष आणि कागदपत्रांची गरज असते?
0: खरं म्हणजे राज्य संघटना असू द्या, जिल्हा संघटना, राष्ट्रीय संघटना, सर्वांना एकच नियम असा आहे, संस्था धर्मादाय नोंदणी असावी किंवा कंपनी ऍक्ट नोंदणी असावी. एकदा नोंदणी संस्था झाल्यानंतर त्या संस्थाचा एक निकष आहे, त्या निकषानुसार त्या संस्थेचा सर्व कारोबार चालला पाहिजे. त्या दोन गोष्टी पूर्ण केलं तर अधिकृत संस्था म्हणून मी मागाशी म्हटल्याप्रमाणे इंडियन ओलिम्पिक असोसिएशन, इंटरनॅशनल ओलिम्पिक असोसिएशन, आंतरराष्ट्रीय महासंघटना आणि NSF राष्ट्रीय महासंघटनाच्या मान्यता असलेल्या संघटनांना तो अनुदान मिळतं स्पर्धा आयोजन करण्यासाठी. आणि ते खेळाडूंना वरिष्ठ स्पर्धा जाण्यासाठी देखील विशेष तरतुदी अनुदान मिळतं. आणि हे ना मान्यता या संघटनेच्या मान्यता म्हणजे हाच मान्यता, वरिष्ठ संघटनेच्या मान्यता मिळालं तर त्या संघटनेला मान्यता आहे.
1: अच्छा.
0: त्याच्या संलग्न एक प्रकारच्या संलग्नताच्या दृष्टीने त्या सर्व मान्यता असतात, त्या संघटनेला आपल्याला अनुदान घेण्याची आपण हे करू शकतो.
1: अच्छा. सर, खेळाडू केंद्रित विकास साध्य करण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा संहिता 2025 कोणत्या प्रमुख उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, काय सांगाल?
0: त्याच्या मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सामाजिक स्तरावर त्यांचं विकास व्हावेत, आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे विकास व्हावेत, आणि पर्यटन या सर्व गोष्टींचा विकास होण्याच्या दृष्टीनं 5 मूलभूत त्यांच्या महत्त्वाचे स्तंभ आहेत, त्याचे डेव्हलप केलेले आहेत. आणि युवा पिढी डेव्हलप करून ऑलिम्पिकमध्ये आपला खेळाडूंची कामगिरी उच्च दर्जावर पाहणे आणि आपला राष्ट्र जगामध्ये 5व्या स्थानावर कसा दिसेल याच्या मूलभूत आपला 5 मुद्दे आहेत. या 5 मुद्द्यावर हा क्रीडा धोरण आहे.
1: अतिशय छान पद्धतीने तुम्ही ही सगळी माहिती सांगत आहातच, पण अगदी जाता जाता विचारते की एक प्रशिक्षक म्हणून, मग ग्रामीण भाग असो शहरी असो, एका खेळाडूला काय सल्ला द्याल?
0: खेळाडू ग्रामीण शहरी, शहरीमध्ये अत्याधुनिक सुविधा शहरातल्या खेळाडूंना मिळतं, ग्रामीण भागातील खेळाडूंना सुविधा मिळत नाही म्हणून खेळाडू खचून जाऊ नये. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील खेळाडूंच्याकडे सुविधा जास्ती आहेत. आजच्या परिस्थितीचा विचार करता पौष्टिक चांगल्या वातावरण असलेल्या ठिकाण म्हणजे ग्रामीण भाग, चांगल्या आहार मिळणार ठिकाण म्हणजे ग्रामीण आहे. सकाळी उठलं आपला घरगुती जीवन अत्यंत चांगल्या पद्धतीच्या भाकरी चटणी हा जो आहार आहे ते आहार अत्यंत शरीरासाठी महत्त्वाचा असतो. आणि तो आहार घेतल्यानंतर आपण जो व्यायाम करतो आणि त्या वातावरणामध्ये करतो तो व्यायाम आपला खूप फायदेशीर असतं. प्रशिक्षक आपल्याला उपलब्ध होत नाही, साहित्य उपयोगी होत नाही हे मी मान्य करतो, पण मला वाटतं आहे आत्तासुद्धा खेळ प्रथम निवडावं, आपला शारीरिक दृष्टीने आपल्या विचारदृष्टीने खेळ प्रथम निवडावं. आणि खेळ निवडल्यानंतर त्या खेळाचा प्रशिक्षकांची सुविधा कुठं होते त्या ठिकाणी आपण जावं. आणि आपण 10 प्रकारचे खेळ कधीही निवडू नाही, एक खेळ निवडावं, त्या खेळामध्ये आपण खूप प्रयत्न करावं, आत्मसात करावं आणि अधिकृत प्रशिक्षकाची नेमणूक करून अधिकृत प्रशिक्षकाचं अंतर प्रशिक्षण घ्यायलाच पाहिजे, तेव्हाच आपण विकास होऊ शकतो. तुम्हाला लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी खेळ काय आपण राज्य राष्ट्रीयस्तरावर जाऊ शकत नाही. खेळ शरीराला आत्मसात करण्यासाठी खूप वेळ लागतो आणि तो वेळ आपण द्यावी आणि शिक्षणाकडे लक्ष द्यावी, दोन्ही एकतर झालं तर आपला करिअर करता येईल. खेळ आणि शिक्षण हे दोन्ही एकमेकाशी जुळलेलं आहे आणि क्रीडा धोरणामध्ये देखील तो आहेच. आणि म्हणून क्रीडा शिक्षक आणि क्रीडा विभाग हे दोघांशी जुळून आपण काम केलं तर नक्कीच आपल्याला आज सुरुवात केलं तर पुढच्या 5 वर्षांमध्ये आपण राष्ट्रीय स्तरावर दिसायला हरकत नाही.
1: किती छान. सर, आज तुम्ही इथे आलात आणि क्रीडा धोरण कायदा 2025 याविषयी खूप चांगली माहिती दिलीत. आणि असं एक जाता जाता म्हणता येईल की आत्ताच तुम्ही जसं म्हणालात की

0: ग्रामीण असो शहरी असो त्या व्यक्तीने म्हणजे मुलगा असो मुलगी असो त्यांनी आहार तसंच आपल्या इथे मिळणारं प्रदूषणमुक्त वातावरण रोजचा व्यायाम खेळाची योग्य निवड आणि कुठल्या तरी एकाच खेळावरती लक्ष केंद्रित करणं हे ज्या तुम्ही गोष्टी सांगितल्यात त्या लक्षात ठेवल्या तर नक्कीच पुढच्या 5 वर्षांमध्ये आपल्याला भविष्य सुवर्णमयी असं दिसेल अशी आपण नक्की आशा करूया. सर तुम्ही इथे आलात खूप चांगली माहिती दिली सर्व श्रोत्यांशी खूप चांगला संवाद साधलात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद मॅडम.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: इंद्रधनुष हा कार्यक्रम आपण ऐकलात. आज या कार्यक्रमामध्ये क्रीडा धोरण कायदा 2025 या विषयावर राज्य त्वायकांदो संघटनेचे कोषाध्यक्ष आणि जिल्हा त्वायकांदो संघटनेचे अध्यक्ष श्री व्यंकटेशराव कर्रा यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. श्रोतेहो, उद्या सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये कवितेचं बदललेलं स्वरूप याविषयी डॉक्टर मानसी देशपांडे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.
1: आरोग्य हेच धन अशी म्हण प्रचलित आहे, परंतु आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी काही सवयी अंगीकारण्याची गरज असते. यापैकी सगळ्यात महत्वाची सवय म्हणजे स्वच्छता. आपल्या जीवनातील स्वच्छतेचं महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही. स्वच्छ हवा, पाणी, परिसर, वातावरण कोणाला नको असतं? स्वच्छतेनं रोगराई नाहीशी होते, आजार पसरत नाहीत. आपल्याला हे सगळं माहीत आहे, परंतु तरीही आपण यासाठी काहीच करत नाही. आपण फक्त आपलं घर स्वच्छ ठेवतो आणि आजूबाजूच्या परिसराकडे दुर्लक्ष करतो. स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण जोपर्यंत स्वच्छताप्रिय होत नाही तोपर्यंत काहीही बदल होणं शक्यच नाही. आज सार्वजनिक ठिकाणी बसमध्ये, ट्रेन, ऑफिस, बगीचा, इमारती, रस्ते, गल्ली, बोळात आपल्याला अस्वच्छता दिसते. कुठेही थुंकणं, पान खाऊन, तंबाखू खाऊन, गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारणं, सिगरेटची थोटकं, खाद्यपदार्थांची वेष्टणं, कागदाचे तुकडे कुठेही फेकतो माणूस. आपल्या नद्या म्हणजे सांडपाणी वाहून नेणारी गटारं बनली आहेत जणू. यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होऊन डेंग्यू, मलेरिया यासारखे संसर्गजन्य आजार वाढत आहेत. स्वच्छता राखण्यासाठी शुद्ध आणि स्वच्छ पाणी वापरा. सांडपाण्याचं योग्य व्यवस्थापन करा. ओला आणि सुका कचरा वेगवेगळाच ठेवा. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करा. हे सारं लक्षात घेऊन स्वच्छतेचा मूलमंत्र जपा. कारण माझा गाव स्वच्छ असेल तर माझा देश स्वच्छ होईल.

0: श्रोते हो दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
1: माई अण्णा सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
2: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हां, रोजच्या रहाटगाडग्यात 2 क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरं आहे.
1: अगदी खरं आहे. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा, त्या काय म्हणतात माहितीये, मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
2: छान आहे.
3: भारी लिहिलंय
1: हो.
3: रंगांचं बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले हे पण 16 आणि खरं हाय.
2: तेव्हा जरूर ऐका मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
0: सादर करते विवेक वानखडे.
4: श्रोते, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 10 मराठी चित्रपट संगीत आता प्रसारित करतोय. श्रोते हो, या वर्षीच्या श्रावणातला हा 4 मंगळवार. अनेक व्रतांपैकी मंगळागौरीचंही एक व्रत असतं. ते सर्वसाधारण नवीन लग्न झालेल्या मुलींनी करायचं असतं. आजच्या मंगळवारी ऐकूया

लता मंगेशकर यांच्या मुख्य स्वरातली ही रचना होती कन्यादान या चित्रपटातली. संगीत वसंत प्रभू यांचं. मंगळागौरीच्या निमित्तानं माहेरी यायला मिळतं. मैत्रिणी, आई, मावशा, मामी यांच्याबरोबर झिम्मा फुगडी खेळायला मिळतात आणि पुन्हा आनंदाने सासरी जायला तयार होतात.

हळदी कुंकू या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, स्वर उत्तरा केळकर, हेमलता शहा आणि सहकाऱ्यांचा, गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार विश्वनाथ मोरे. श्रोते हो, मंगळागौरीच्या या खेळात अनेक गमतीदार गाणी आणि उखाणे असतात. पूर्वीच्या काळी लग्नाच्या वेळी मुलींचं वय लहान असायचं आणि म्हणूनच हळूहळू सगळ्याची सवय होताना त्यात गाणी, खेळ यांचा समावेश असायचा. आज सांस्कृतिक ठेवा म्हणूनही आपण हे सगळं करत असतो, पण खरंच प्रत्येकीला आपलं माहेर नेहमीच प्रिय असतं, हो ना?

0: थोरली जाऊ या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. रंजना पै, अपर्णा मयेकर, शोभा जोशी आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं, संगीतकार सुधीर फडके.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
4: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
3: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
4: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
5: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल कोकण रेल्वे आणि प्रवासी यांच्यात समन्वय साधणाऱ्या कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य श्रीयुत सचिन वहाळकर यांच्याशी जान्हवी भागवत यांनी केलेली बातचीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
6: कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती म्हणजे कोकण रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटी असं त्याला म्हटलं जातं. खरं तर त्याचा मराठीमध्ये जर अनुवाद करायचा झाला तर कोकण रेल्वे उपयोगकर्ता परामर्शदात्री समिती असा त्याचा अनुवाद आहे. आणि भारतीय रेल्वेमध्ये अनेक झोन्स आहेत, म्हणजे 18 झोन्स आहेत भारतीय रेल्वेचे. या प्रत्येक झोनमध्ये अशी एक समिती कार्यरत असते जी प्रवासी समस्या किंवा प्रवासी संघटना आणि त्या तिथलं रेल्वेचं प्रशासन याच्यामध्ये समन्वय साधून प्रवाशांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोचवणे आणि त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणे याच्यासाठी ही समिती काम करते.
5: तेव्हा नक्की ऐका गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आमचा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून अर्थात 1143 kHz.

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातली शांताराम नांदगावकर यांची रचना आपण ऐकलीत राणीनं डाव जिंकला. या चित्रपटासाठी संगीत होतं अशोक पत्की यांचं.

अनुराधा पौडवाल यांच्या मुख्य स्वरातली ही रचना होती सुधीर मोघे यांची गोष्ट धमाल नाम्याची. या चित्रपटासाठी संगीत होतं अशोक पत्की यांचं. या रचनेबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं ही रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 10:30 वाजतात. NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग काही क्षणातच.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी पूर्वा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज 8 सप्टेंबर, आज अनेक पुरस्कार प्राप्त, अनेक भाषांमध्ये गाणी गाणाऱ्या वर्सटाईल गायिका आशा भोसले यांचा जन्मदिवस. ज्यांचा आवाज अनेक पिढ्यांनी ऐकला आणि यापुढेही अनेक पिढ्यांसाठी तो मार्गदर्शक ठरेल अशा सुप्रसिद्ध आणि दैवी स्वर लाभलेल्या मंगेशकर कुटुंबातील आशाताई या एक रत्न.

मजरूह सुलतानपुरी यांची रचना संगीतबद्ध केली होती एस डी बर्मन यांनी. चित्रपट लाजवंती. आशाताईंनी वयाच्या 10व्या वर्षी बडीमा या चित्रपटासाठी गाणं गायलं. वडिलोपार्जित संगीताचा वारसा लाभलेल्या या कुटुंबातील सर्वांनीच संगीताचा वारसा प्राणपणाने जपला. रातकिरानी या चित्रपटासाठी त्यांचं सोलो गीत रेकॉर्ड झालं आणि चित्रपटासाठी पार्श्वगायनाचा प्रवास वेगाने सुरू झाला.

आनंद बक्षी यांची रचना संगीतबद्ध केली होती राहुलदेव बर्मन यांनी. चित्रपट होता द ग्रेट गॅम्बलर. श्रोते हो, हिंदी बरोबरच आशा भोसलेंची मराठी गाण्यांची कारकिर्दही बहरतच होती. सुधीर फडके, हेमंत कुमार, लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल अशा गायक गायिकांबरोबरची मराठी गाणी रसिकांच्या मनात घर करून राहिली होती. बाब बोरकर, आरती प्रभू, ग दि माडगुळकर, शांता शेळके, सुरेश भट, सुधीर मोघे यांच्या कवितांबरोबर सौमित्रसारख्या नव्या दमाच्या कवींच्या कविताही आशाताईंच्याच आवाजात रसिकांच्या पुढे आल्या. सर्व कवींच्या शब्दांना आशाताईंनी सुरेल न्याय दिला. तरुण आहे रात्र अजूनी, जीवलगा राहिले रे दूर घर माझे, ही वाट दूर जाते, फुलले रे क्षण माझे, झिनी झिनी वाजे, गेले द्यायचे राहून, गंध फुलांचा गेला सांगून. अशा अनेक लोकप्रिय गीतांची यादी प्रचंड आहे. रेशमाच्या रेघांनीमधला लावणीचा ठसका, तर सैनिक हो तुमच्यासाठीमधला कृतज्ञताभाव, केव्हा तरी पहाटेमधली हुरहुर, तसंच जे वेड मजला लागले यासारखी हृदयस्पर्शी गीतं आशाताईंच्या आवाजात सुमधूर अशी आहेत.

शैलेंद्र यांच्या गीताला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं, चित्रपट तिसरी कसम. श्रोतेहो, सुरांच्या साथीनं केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील आणि जगभरातील लोकमनावर अधिराज्य करणाऱ्या आशाताई, या गळ्याला गाता येत नाही असं गाणंच नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांच्या गाण्यानं वातावरणात चैतन्य निर्माण होतं. त्यांना कुठलाच संगीत प्रकार त्याज्य नाही. भावगीत, चित्रपटगीत, गझल, रॉक, नाट्यगीत, शास्त्रीय, अगदी पॉप संगीतापर्यंत आशाताईंनी गायन केलं. आशाताईंना आमचं विनम्र अभिवादन.

आशा भोसले आणि मन्नाडे यांनी गायलेली शैलेंद्र यांची रचना आपण ऐकलीत. संगीत शंकर जयकिशन यांचं, चित्रपट श्री 420. या रचनेबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी पूर्वा आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता कार्यक्रम प्रसारित करतोय संतवाणी. लेखन कुंदा बापट यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले, सोनाली कानिटकर. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

0: ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ. श्रोतेहो, मागच्या संतवाणी या कार्यक्रमात आपण संत कबीर यांच्याविषयी जाणून घेत होतो. आजच्या या कार्यक्रमात संत कबीर यांच्याविषयी आणि त्यांच्या दोह्यांविषयी अधिक जाणून घेऊया. ईश्वरावर प्रेम, त्याची भक्ती वा पुण्यसंचय करावा असा ढोबळ सल्ला उपदेश न करता सामान्य माणसाला कळतील, समजतील असे व्यवहारातले छोटे छोटे दाखले देत त्यांनी आपल्या दोह्यांच्याद्वारे दिला. समाजाला लिलया सदाचाराकडे वळवलं. कर्मकांडाच्या स्तोमाचा पोकळपणा, उथळपणा उघड करण्याचा प्रयत्न त्यांनी कसोशीने केला. संत कबीर हे मानवजातीचे, मानवतेचे पुजारी होते. कुठल्याही प्रकारचा धर्मभेद, पंथभेद, जातीभेद या पलीकडे मनाने पोचलेले कबीर हे उच्चकोटीचे विचारवंत होते. भक्तीचं थोतांड नको असं त्यांचं परखड मत होतं. निर्भीडता हे त्यांच्या दोह्यांचं वैशिष्ट्य आहे.
1: श्रोते हो, संत कबीर यांनी तत्कालीन प्रचलित असणाऱ्या धर्मातील अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथा यांच्यावर दोह्यांच्या माध्यमातून थेट मार्मिक टीका केली. माला फेरत जुगभया, फिरा न मनका फेर, करका मनका डारी दे, मनका मनका फेर. किती सुंदर अर्थ आहे ह्या दोह्याचा. लोक देवाचं नाव घेण्यासाठी हातात जपमाळ घेऊन वर्षानुवर्ष मणी फिरवत राहतात, पण त्यांच्या मनातील कपट, राग आणि वाईट विचार मात्र बदलत नाहीत. मग काय उपयोग? अर्थहीनच आहे ना हा सारा जप. हातातली लाकडाची किंवा दगडाची माळ फिरवणं सोडून द्या. त्याऐवजी आपल्या मनातील विचारांना बदला. बाह्य देखावा किंवा ढोंग करण्यापेक्षा अंतःकरण शुद्ध करणं आणि मनातील वाईट विचारांचा त्याग करणं ही खरी भक्ती आहे. त्यामुळे जीवन सुखी होईल असा सल्ला ते देतात.
0: या भारत देशातला यच्चयावत समाज एकमताने चालावा, एकतेने वागावा म्हणून ज्या महापुरुषांनी आटोकाट प्रयत्न केले, सर्वजण सुखी असावेत यासाठी जे आमरण झटले, त्यापैकी संत कबीर हे एक होते. त्यामुळेच ते हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजले जात असत. त्यांची त्याबाबतची कळकळ अगदी खरी आणि अगदी प्रांजळ होती. कबीरांनी केलेली राम, कृष्ण, विठ्ठल अशा अनेक हिंदू देवदेवतांवरची पदं उपलब्ध आहेत. कबीर सर्व धर्मांच्या कुंपणापलीकडे असलेल्या परब्रह्मस्वरूप एकाच ईश्वराला मानायचे. त्यांचा दृढ विश्वास होता की सर्व जग चालवणारा, सर्व जगाच्या निर्मितीमागे, निसर्गामागे ज्याची प्रचंड शक्ती उभी आहे तो ईश्वर, तो परब्रह्म पांडुरंग

त्यांच्या मते भगवंताच्या स्वरूपाला कुठलंच बंधन मर्यादित ठेवू शकत नाही. त्याचा अंश सर्वांच्या हृदयात वसतो. म्हणूनच कबीरांच्या दृष्टीनं अखंड मानवजात, चराचर हे त्या एकाच परब्रह्मस्वरूप परमेश्वराचीच लेकरं आहेत. नम्रता, सदाचार आणि ईश्वरभक्ती यासाठी ते मनापासून आग्रही होते. जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नहीं. प्रेम गली अटी साकरी जा मैं दोन समाही. अर्थात जेव्हा मीपणा, अहंकार हा मनाला व्यापून टाकतो, अशा गढूळ मनात ईश्वर राहूच शकत नाही. कारण भक्ती, प्रेम यांच्याबरोबर गर्व नांदू शकत नाही. भगवंताशी तद्रूप झालात तरच अहंभाव, मग तो पैशाचा, यशाचा, बुद्धीचा कसलाही असो, गळून पडतो. सारे विकार ईश्वर भक्तीने पळून जातात. असा माणूस सदाचरणी होतो, देवासमान भासतो.

समाजाचे अवगुण त्यांनी अत्यंत परखडपणे दाखवले. त्यांचे दोहे आजही आपल्याला सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात. ते दिशादर्शक आहेत. जहां आपा तहां आपदा, जहां संशय तहां रोग, कहे कबीर यह क्यों मिटे चारो धीरज रोग. अर्थात जिथे माणसाकडे अहंकार असतो तिथे संकट येतात, आणि जिथे शंका संशय असतो तिथे मानसिक त्रास किंवा आजार वाढतो. संयम आणि धीर ठेवल्यानेच ही संकटं टळतात. माणूस आपदांना यशस्वीपणे सामोरा जातो आणि स्वच्छ मनाने सारासार विचार करतो.

कबीरांचे दोहे आपल्याला जीवन जगण्याची साधी आणि खरी शिकवण देतात. ते आपल्याला जीवनाचं मर्म समजावतात. माटी कहे कुम्हार से तू क्या रोंदे मोय, एक दिन ऐसा आएगा मैं रोंदूंगी तोय. संत कबीर यांच्या या दोह्याने माणसाच्या नश्वरतेची जाणीव आपल्याला करून दिलेली आहे. माती कुंभाराला सांगते की आज तू मला तुडवतोयस, पण एक दिवस असा येईल की तू सुद्धा या मातीतच विलीन

होशील. श्रोतेहो, यातूनच माणसाने आपल्या शरीराचा किंवा सत्तेचा अहंकार बाळगू नये, कारण शेवटी सर्वांचं मरण अटळ आहे आणि सर्वांना या मातीतच जायचंय, हा संदेश त्यांनी आपल्याला दिला.

श्रोते हो, संत कबीर यांचा अंधश्रद्धा आणि कर्मकांडांना विरोध होता. मूर्तीपूजा, बाह्यविधी आणि भोंदूगिरीवर त्यांच्या दोह्यांच्या माध्यमातून त्यांनी कडाडून टीका केली होती. ईश्वर ऐक्य म्हणजे ईश्वर एकच आहे. राम आणि रहीम हे वेगळे नसून एकच आहेत. ईश्वर सर्व घटकात आणि आपल्या अंतःकरणात वास करतो यावर त्यांचा गाढा विश्वास होता. निर्भीडता हे त्यांच्या दोह्यांचं वैशिष्ट्य आहे. माणसानं माणसाला प्रेम द्यावं आणि कर्मालाच प्राधान्य द्यावं. कुणालाही हीन किंवा तुच्छ लेखू नये हे एका सुंदर अशा दोह्यातून त्यांनी सहज शिकवलं. कबीर घास न निंदिये जो पावन तर होय, उडी कर जब आखी न परे पीर घनेरी होय.

0: श्रोते हो, ह्या दोह्याच्या माध्यमातून संत कबीर आपल्याला जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश देतात.
1: कोणालाही लहान समजू नका. समाजातल्या कोणत्याही व्यक्तीला, मग ती गरीब असू दे, कमकुवत असू दे किंवा सामाजिकदृष्ट्या खालच्या स्तरातली असू दे, तिला कधीही क्षुल्लक किंवा कमजोर समजू नका. गवत पायदळीच असतं असं म्हणून नगण्य समजू नये. त्याचं इवलंस कूस जरी तुमच्या डोळ्यात गेलं तरी तुम्हाला ते हैराण करून टाकू शकतं. सामाजिक समता, जात धर्म किंवा वर्गाच्या आधारावर समाजात पडणाऱ्या भेदाभेदांना तीव्र विरोध संत कबीर यांनी केला आणि सर्व मनुष्य मात्र समान आहेत असंच त्यांनी नेहमी मानलं.
0: सदैव सदाचारी असावं, नेहमी सत्य बोलावं, प्रामाणिक राहावं, षड्रिपूंपासून दूर राहावं हे तरुणांना समजवताना घडलेला एक मनोज्ञ असा किस्सा आहे. एका धीट तरुणानं नित्यसभेत कबीरांना प्रश्न विचारला, कबीरजी, प्रामाणिक राहावं, षड्रिपूंपासून दूर राहावं, नेहमी सत्य बोलावं हे आपलं सांगणं ठीक आहे, आम्हाला एकदा ऐकल्यावर ते समजतही, पण सदाचाराची प्रवचनं ऐकायला रोज का यायचं हे मात्र समजत नाही. त्यावर कबीर म्हणाले, सांगतो. आणि ते त्या तरुणाला एका गोठ्यात घेऊन गेले जिथं त्या गुरांना गळ्यातील दोरीनं खुंट्याला बांधून ठेवलं होतं. त्यांनी एक हातोडा घेतला आणि त्या खुंट्यावर दोन चार घाव घातले आणि काहीही न बोलता परतले. पुढचे दोन दिवसही त्या तरुणानं तोच प्रश्न विचारला. संत कबीरांनी मागचीच पुनरावृत्ती केली.
1: आता मात्र हद्द झाली होती. पुढच्या दिवशी तरुण चिडून म्हणाला, माझ्या प्रश्नाचं उत्तर काय गुरुजी, मला नाही समजलं. तेव्हा कबीर आपल्या स्नेहल स्वरात म्हणाले, बेटा, आपलं मन या गुरांसारखंच आहे जे या सदाचाराच्या खुंट्यापासून स्वतःला सोडवून घेत अनेक प्रलोभनांकडे धाव घेऊ इच्छितं. अनेक मोह लोभ त्याला सतत खुणावत असतात, आकर्षित करतात, मोहात पाडतात. पण सदाचाराचा संस्काराचा हा खुंटा रोज घाव घालून इतका भक्कम इतका मजबूत करायचा की विकार तुम्हाला त्यांच्याकडे वळवूच शकणार नाहीत. म्हणून रोज तो सद्वर्धनाचा निश्चय मनात पक्का घट्ट कोरायचा, घट्ट रुजवायचा. आणि म्हणून रोज प्रवचन त्यासाठीच ऐकायचं, सदाचाराच्या निश्चयाचं पुण्यस्मरण रोज करायचं आणि ऐकून तसंच वागायचं. समजतंय का? नाहीतर मनाचा बैल सैल खुंट्याला न जुमानता सुसाट अविचारी अनाचारी बनेल. यासाठी सत्संग रोज करायचा, कळलं ना? आता तरुणाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. त्याने कबीरांना साष्टांग नमस्कार केला.
0: श्रोते हो, सामान्य माणसाच्या मोठेपणाच्या कल्पना किती भ्रामक असतात आणि खरं थोरपण कशात असतं हे कबीरांनी त्यांच्या या दोह्यात अगदी चपखलपणे मांडलं आहे. ते म्हणतात, बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, पंछी को छाया नहीं फल लागे अति दूर. म्हणजे खजुराच्या झाडासारखं केवळ उंच किंवा मोठं होऊन काहीच उपयोग नाही, कारण त्यामुळे वाटेनं जाणाऱ्या पक्ष्यांना सावली मिळत नाही आणि त्याचं फळही खूप उंचावर असतं, त्यामुळे भुकेल्याची भूकही भागत नाही. श्रोते हो, माणसानं मोठेपणा दाखवण्यापेक्षा इतरांना उपयोगी पडलं पाहिजे. मोठेपणा हा गर्वानं किंवा पैशाच्या यशाच्या उंचीने नाही तर उपयुक्ततेनं मिळतो.
1: श्रोते हो, संत कबीर म्हणतात, कोणीही अंधश्रद्धाळू नसावं. त्यासाठी ते स्वतःचा सप्रमाण दाखला देतात, नुसता उपदेशाचा देखावा नाही. ते म्हणतात, सकल जन्म शिवपुरी गवाया, मरती बार मगहर उठती आया. म्हणजे काय? तर तत्कालीन समजुतीनुसार काशीत मरण पावणाऱ्याला मोक्ष मिळतो आणि मगहरमध्ये मरण पावणाऱ्याला नरक मिळतो असं समजलं जायचं. याच अंधश्रद्धेचं खंडन करण्यासाठी संत कबीर यांनी आपलं आयुष्य काशीत घालवून शेवटच्या काळात ते मुद्दाम मगहर इथे गेले. अशा अंधश्रद्धेवर निशाणा साधण्यासाठीच त्यांनी स्वतःच त्याचा पोकळपणा निदर्शनास आणून दिला.
0: श्रोते हो, असे संस्कार, अशी मोलाची शिकवण आणि शिदोरी मागे ठेवून संत कबीर

0: आणि त्यांचे दोहे अमर झाले आहेत आणि चिरकाल आपला प्रभाव सोडून गेले आहेत. रामकृष्ण हरी.
1: निवृत्ती द्या देव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम.
2: निवृत्ती द्या देव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम.
0: आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम संतवाणी.
3: लेखिका कुंदा बापट.
0: निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानेटकर. सादर करते

श्रोते हो, संतवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम दर मंगळवारी प्रसारित होत असतो. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, या पहिल्या प्रसारण सभेतून मी रेडिओ सखी पूर्वा खालगावकर आता आपला निरोप घेते. 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र म्हणजे मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांकरता विशेष कार्यक्रम.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

श्रोतेहो, आशा भोसले यांचा संगीतातला प्रवास हा भारतीय सिनेमातला एक ऐतिहासिक स्वर्णकाळ मानला जातो. 1940 दशकात बालकलाकार म्हणून त्यांच्या गायन कारकिर्दीला सुरुवात झाली आणि मग त्यानंतर अनेक दशकं हजारो गाणी गाऊन त्यांनी संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केलं. आर डी बर्मन, एस डी बर्मन, ओ पी नय्यर यांच्यासारख्या महान संगीतकारांबरोबरच त्यांनी हिंदी, मराठी आणि तसंच इतरही अनेक भाषांमध्ये गाणी गायली. कजरा मोहब्बतवाला, दम मारो दम, ये मेरा दिल, चुराली आहे तुमने, तसंच मराठीतली असंख्य गाणी, तसंच त्यांनी भजन, गझल, लोकगीतं आणि आधुनिक गाणी गाऊनही नवीन श्रोत्यांना सुद्धा, अगदी तरुण पिढीतल्या मंडळींमध्ये सुद्धा स्वतःचं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं. पद्मविभूषण, पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, नॅशनल अवॉर्ड्स या आणि यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं.

श्रोते हो, आता आपण ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. याचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत मधुलिका नेरूरकर, दीपक केसावलेकर आणि दिनेश अडावतकर. ऐकूया तर कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: शर्वरी, अगं शर्वरी,
1: हाँ काय रे
0: इकडे
1: दादा,
0: इकडे ये जरा. या कपाटामध्ये ही एवढी एवढी पुस्तकं ही कोणी कोंबून ठेवली आहेत ग?
1: कुणी म्हणजे तोच. आणि आता घरी आल्या आल्या सुरुवात करू नकोस. हा
0: मी कोंबून ठेवली आहेत हे कधी केलं मी?
1: पुस्तक विकत घेताना तू फार शिस्तीत असतोस. हे पुस्तक मला नक्की वाचायचं आहे, हे फार महत्वाचं आहे, हे तर प्रत्येकानं वाचायला हवं. आणि मग पुस्तक घरी आलं की त्याची जागा कपाटात.
0: अच्छा, म्हणजे मी पुस्तकं वाचत नाही असं तुला म्हणायचंय?
1: नाही नाही नाही वाचतोस, पण तुझ्या वाचायच्या पुस्तकांची संख्या आणि वाचलेल्या पुस्तकांची संख्या या जमीन आसमानाचं अंतर आहे.
0: आणि ते अंतर कमी करण्यासाठीच आज मी कपाट उघडले.
1: सुखदा असती तर तिने आतापर्यंत सगळी पुस्तकं लावून घेतली असती.
0: सुखदा असती तर अजून तिच्या भावाकडेच आहे ना ती. सहलीवरून आली आणि रक्षाबंधनासाठी जी भावाकडे गेलीये ती तिथेच रेंगाळतीये अजून.
1: अरे राहू दे ना तिला तिथे, किती दिवसांनी सगळी भावंड एकत्र आली असतील. नाही खरे
0: खरे खरे, म्हणजे मी सुद्धा तिला तेच म्हणालो आणि म्हणालो, पण मला ना आता घर चांगलंच खायला उठलंय बघ, पण येऊ दे तिला आरामात.
1: आणि तुझ्याकडे ही पुस्तकं आहेतच की सोबतीला.
0: हे मात्र खरंय. अरे कोण असेल? सुखदा असेल का?
1: मोहित असेल, कारण तो येतो असं म्हणाला होता.
0: अच्छा,
2: नमस्कार नमस्कार साहित्यिक मंडळी.
0: काय साहित्यिक?
2: हा, अरे दाराबाहेरूनच दिसत होत, आत पुस्तकांचा ढीग आहे.
1: पुस्तकांचा ढीग नाही बरं का मोहित, दादाची अपूर्ण वाचन यात्रा आहे.
2: म्हणजे आज घरामध्ये पुस्तकांची पंचायत बसली आहे म्हणायचं.
0: तू आलाच आहेस तर बस. एक सांग, तू पुस्तक वाचतोस का?
2: वाचतो.
1: किती?
2: बघ शर्वरी, लोकांना त्यांचं वय, त्यांचा पगार आणि त्यांनी वाचलेली पुस्तक असे प्रश्न विचारून अडचणीत आणायचं नसतं.
0: अच्छा अच्छा, म्हणजे नक्की कमी वाचतोस.
2: नाही म्हणजे तुला सांगू का रोहित, माझं वाचन असं निवडक आहे.
1: हा शब्द ना फार सोयीचा आहे. निवडक म्हणजे प्रत्यक्षात किती?
2: अरे बघ, महिन्याला दोन.
0: अरे वा, महिन्याला दोन, किती छान.
2: पण त्यातली एक पूर्ण आणि दुसरी अर्ध.
1: म्हणजे वर्षाला 18 पुस्तकं.
2: बघ शर्वरी, गणितात तू पूर्वीही माझ्यापेक्षा चांगलीच होतीस आणि आजही हे बदललेलं नाहीये. मान्य मान्य मला.
0: खरं सांगू का, मला एक असं जाणवतंय की आपण सगळेच पुस्तकांपासून थोडे दूर गेलेलो आहोत.
1: पुस्तकांपासूनच नाही, वाचनापासून.
2: हे कारण माहितीये का तुम्हाला?

0: मोबाईलमुळे.
1: मोबाईल एक कारण आहे, पण सगळा दोष मोबाईलचा नाही, आपण स्वतःच आपली वाचनाची सवय बदलली आहे.
2: हो ना, म्हणजे पूर्वी कसं पुस्तक हातामध्ये घेतलं की आपण त्या पुस्तकाच्या जगात अगदी कसं हरवून जायचो.
0: आणि आता जरा 5 मिनिटं गेली की फोन तपासतो.
1: एक परिच्छेद वाचतो, मग एक मेसेज वाचतो, मग नोटिफिकेशन, मग दुसरं काहीतरी. शेवटी पुस्तक उघडलेलं असतं आणि आपलं मन कुठे कुठे फिरून आलेलं असतं.
2: हे पण या आठवड्यामध्ये बरं का, वाचन आणि लेखन या दोन्हीची आठवण करून देणारे दोन

0: राष्ट्रीय पुस्तक वाचन दिवस म्हणजे दिवसाला एक पुस्तक वाचण्याची आठवण करून देणारा हा राष्ट्रीय दिवस.
1: एक म्हणजे एक तरी,
0: एक तरी बरोबर.
1: अक्षर ओळखण्यापासून सुरू झालेला प्रवास पुस्तकाच्या पानापर्यंत यावा अशी जणू आठवण असते.
2: आणि मला वाटतं साक्षरता म्हणजे फक्त नाव लिहिता येणं, वर्तमानपत्र वाचता येणं किंवा परीक्षा पास होणं नाही.
0: मग काय तुझी व्याख्या काय
2: सांगते? वाचलेलं समजून घेता येणं, प्रश्न विचारता येणं, जगाकडे स्वतःच्या डोळ्यांनी पाहता येणं आणि एखाद्या दुसऱ्या माणसाच्या अनुभवातून स्वतःला समृद्ध करता येणं, हेही साक्षरतेचं मोठं रूप आहे.
1: वा वा वा. म्हणजे पुस्तक आपल्याला फक्त माहिती देत नाही तर ते आपल्याला दुसऱ्या माणसाच्या जगात घेऊन जात, नाही का?
0: बरं, मला तुम्ही दोघं एक सांगा बरं, तुमच्या दोघांचं आवडतं असं मराठी पुस्तक कोणतं आहे?
1: अरे प्रश्न कठीण आहे रे हा मोहित.
2: हा, कारण एक पुस्तक निवडणं म्हणजे घरातलं कोणतं माणूस बाकी सगळ्यांपेक्षा जास्त आवडतं असं विचारण्यासारखं आहे.
0: एक तरी सांग.
1: आता हे बघ, म्हणजे वपू काळेंचं लेखन मला आवडतं. त्यांच्या लेखनातली माणसं खूप आपली वाटतात.
2: वपूंच्या कथा वाचताना कधी कधी असं वाटतं की आपल्या आजूबाजूला भेटलेली एखादी व्यक्ती त्यांनी शब्दात पकडली आहे.
0: आणि पुलं
1: पुलं म्हणजे अरे मराठी साहित्याचा मानबिंदूच नाही का?
2: हा, आणि व्यक्ती आणि वल्ली मधली पात्र आठवली की चेहऱ्यावर हसूच येत.
0: मला पुलं देशपांडेंच्या लिखाणातला निरीक्षणाचा गुण आवडतो. साधा माणूस, साधी परिस्थिती आणि त्यातून एवढा मोठा विनोद निर्माण करायचा, सोपं आहे का?
1: खरंच. आणि तुला सांगतो ना मोहित, की हे साहित्यिक जे असतात ना त्यांच्याकडे माणसांना पाहण्याची एक वेगळी नजर असते.
0: बरोबर.
2: आणि वाचकाला त्यांच्या नजरेतून ते पाहायला शिकवतात.
0: हे वाक्य लिहून ठेव.
1: खरे? म्हणजे काय समीक्षक वगैरे आहेस?
0: नाही, माझ्यातला समीक्षक जागा झाला आज.
2: मला ना नासी फडके, वि स खांडेकर, गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर अशी नावं घेतली की एक काळ डोळ्यासमोर येतो.
1: म्हणजे ययाती सारखं पुस्तक वाचताना एक वेगळं जग उघडतं आपल्या.
0: आणि बनगरवाडी.
2: हा, बनगरवाडी म्हणजे फक्त कादंबरी नाही, संपूर्ण प्रदेश, तिथली माणसं, त्यांचे प्रश्न आणि त्यांचं जगणं आपल्या समोर उभं राहतं.
1: आणि हीच तर वाचनाची खरी ताकद आहे. आपण मुंबई सारख्या ठिकाणी बसलेलो असतो आणि एका पुस्तकामुळे एखाद्या दूरच्या गावात कुठेतरी पोहोचतो
0: आणि त्यासोबतच अगदी एखाद्या काळात आपण पोहोचतो.
2: एखाद्या माणसाच्या मनात जातो.
1: तर म्हणजे कधी एखाद्या स्त्रीच्या नजरेतूनही जग पाहतो,
0: कधी एखाद्या शेतकऱ्याचं आयुष्य समजतं,
2: कधी युद्ध, दुष्काळ, गरिबी, प्रेम, मैत्री, राजकारण, समाज सगळं पुस्तकाच्या पानांतून आपल्यापर्यंत येतं.
0: पण एक प्रश्न आहे बरं का.
2: कोणता?
0: चांगलं पुस्तक कोणतं हे ठरवणार कोण आणि कसं?
1: अरे वाचक ठरवतात.
2: समीक्षकही ठरवू शकतात.
0: पण दोघं वेगवेगळं उत्तर देऊ शकतात.
1: हो, हे मात्र खरं.
2: आणि म्हणूनच समीक्षकांचं काम महत्वाचं आहे. तो फक्त पुस्तकाची स्तुती किंवा निंदा करत नाही, लेखकानं काय सांगितलं, कसं सांगितलं, त्याची भाषा, रचना, विचार, पात्र या सगळ्याकडे वेगळ्या नजरेनं पाहतो.
0: हो ना. पण शेवटी पुस्तक वाचायचं की नाही हा निर्णय वाचकाचा.
1: हो. आणि एखाद्या समीक्षकाला पुस्तक आवडलं नाही म्हणून ते आपल्यालाही आवडू नये असं काही नाही.
0: असं पण नाही.
2: हा, तसं उलटही. एखादं पुस्तक सर्वांनी महान म्हटलं तरी ते आपल्याला भावेलच असं नाही.
0: म्हणजे वाचनात सुद्धा स्वतःचा विवेक असावा.
1: हो. आणि स्वतःची आवड सुद्धा असावी.
2: मला एक गोष्ट खूप आवडते, काही पुस्तकं आपण पहिल्यांदा एका विशिष्ट वयात वाचतो आणि पुन्हा काही वर्षांनी वाचतो तर त्याचा अर्थच बदलतो.
0: कारण काय माहिती का? कारण पुस्तक बदललेलं नसतं, आपण बदलत जातो.
1: अगदी.
2: कॉलेजमध्ये वाचलेली एखादी कादंबरी चाळीशीत पुन्हा वाचली तर वेगळे प्रश्न दिसतात. एखाद्या पात्राची बाजू आधी समजत नाही, नंतर अचानक समजते. एखादी शाळेत वाचलेली कविता आपल्याला नंतर मोठं झाल्यावर अचानक वेगळी वाटते.
0: कारण अनुभव आपल्याला नवी भाषा देतो.
1: आणि म्हणून ना काही काही पुस्तकं बघ आयुष्यभर आपल्या बरोबर चालतात.
0: तुला श्यामची आई आठवत?
2: हो, शाळेत वाचलं होतं.
1: आणि त्या पुस्तकातलं आई मुलाचं नातं.
2: हा, आज पुन्हा वाचलं तर त्यातली भावनिक खोली आणखीन वेगळी जाणवते.
0: म्हणून पुस्तक पिढ्या जोडतात.
1: आता बघ ना, म्हणजे माझ्या आईनी मला काही पुस्तकं दिली, मी ती माझ्या मुलांना दिली, आता त्यांच्या हातात त्याच पुस्तकाची नवी प्रत असेल कदाचित, पण गोष्ट तीच आहे.
2: पुस्तक जुनं होतं पण वाचणारा प्रत्येक जण त्याला नवा अर्थ देतो.
1: अरे हे बघ, माझं आवडतं पुस्तक सापडलं. था माधी, त्याच्यावरची धूळ झटकू देत मला.
0: कोणतं कोणतं पुस्तक?
1: हे बघ, हे बघ, हे बघ. अरे मृत्युंजय.
2: अरे

0: बा, शिवाजी सावंत.
1: कर्णाची गोष्ट सांगताना तुला सांगतो रोहित, लेखकानं त्याच्या मनातलं द्वंद्व ज्या पद्धतीनं उभं केलंय ना, खूप प्रभावी आहे.
2: हो, आणि मला त्यातली एक गोष्ट नेहमी जाणवते.
0: कोणती?
2: म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला फक्त बाहेरून पाहतो, त्याच्या मनामध्ये किती संघर्ष चालू असतो हे आपल्याला माहितीच नसतं.
0: म्हणूनच वाचन आपल्याला थोडं अधिक संवेदनशील बनवतं.
1: कारण आपण फक्त तो असा आहे असं म्हणत नाही, आपण विचार करतो तो असा का आहे.
2: आणि कदाचित म्हणजे माणसांना समजून घेण्याची ही सवय जी आहे ना, ही पुस्तकांपासून सुरू होत असावी.
0: हा, मला वाटतं आज आपण पुस्तक वाचण्याची सवय मुलांना लावण्यापेक्षा वाचायला स्वतःपासून सुरुवात करायला हवी.
1: हे बघ, कारण मुलांना सांगून उपयोग नाही आहे, फोन ठेव आणि पुस्तक वाच.
2: आणि आपण स्वतः 2 तास फोनवर.
0: मुलं शब्द ऐकत नाहीत, ती उदाहरणं पाहतात.
1: म्हणून घरामध्ये पुस्तक उघडलेलं दिसलं तर मुलंही कधीतरी ती उघडतात.
2: आणि माझं काय म्हणणं आहे की वाचनाची सक्ती कुणावर करू नये.
0: हा, हे मात्र एकदम बरोबर बोललास दादा. प्रत्येकाला एकच प्रकार आवडेल असं नाही. कुणाला कादंबरी आवडेल, कुणाला चरित्र वाचायला आवडेल, कुणाला कविता, कुणाला प्रवास वर्णन, कुणाला विज्ञान, तर कुणाला इतिहास सुद्धा.
1: मला तर स्वयंपाकाची पुस्तकं आवडतात बाबा.
2: अरे, म्हणजे तू पुस्तकं वाचतोस की रेसिपी शोधतोस?
1: दोन्हीमध्ये फरक आहे ना.
0: फरक आहे, रेसिपी वाचून तू पुस्तक बंद करतोस, कादंबरी वाचून तू विचारात पडतोस.
1: हे बरंय बरं का, आता माझं वाचन सुद्धा तुम्हीच ठरवणार काय?
2: पण एक सांगतो, पुस्तकं वाचणं म्हणजे शांत बसणं नाही, ते मनात खळबळ घडवून आणतं.
0: सुंदर अशी एक खळबळ.
1: काही पुस्तकं प्रश्नांची उत्तरं देतात
2: आणि काही पुस्तकं नवे प्रश्न देतात.
0: मला दुसऱ्या प्रकारची पुस्तकं जास्त आवडतात.
1: आता का?
0: कारण प्रश्न संपले की विचार थांबतो. चांगलं पुस्तक वाचून झाल्यावर जर आपण काही वेळ शांत बसलो आणि मनातलं तळ हललं तर ते पुस्तक खरंच आपल्यापर्यंत पोहोचलं असं मला वाटतं.
1: मग आपण या आठवड्यात एक काम करूया.
2: काय? काय?
1: प्रत्येकानं एक एक पुस्तक निवडायचं आणि पुढच्या वेळी आपण जेव्हा भेटू तेव्हा त्या पुस्तकाबद्दल बोलायचं.
0: पण माझी एक अट आहे.
1: सांग ना गं बाई. आता
0: पुस्तक पूर्ण वाचायचं
2: आणि मध्येच दुसरं पुस्तक सुरू करायचं नाही.
1: तुम्हाला माझ्यावर संशय आहे की काय?
2: नाही, संशय नाही, अनुभव सिद्ध खात्री.
1: ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, मी पुस्तक नक्की पूर्ण वाचेन.
0: आणि सुखदा आली की तिच्यासाठीही आपण एक पुस्तक निवडू.
2: हो, आणि तिला विचारूया, कदाचित तीच आपल्याला एखादं चांगलं पुस्तकही सुचवेल.
1: ती ट्रीप मधून मनानं परतली की तिला वाचनाची ट्रीपही घडवून आणूया आपण.
0: पुस्तकातली ट्रीप?
1: हो, त्यासाठी तिकीट लागत नाही, फारसा खर्चही नाही.
2: खरंच पुस्तक ही किती विलक्षण गोष्ट आहे. नाही, एका माणसाने लिहिलेलं जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातला एक माणूस वाचतो, कधी दोघे भेटलेलेही नसतात.
0: हा, आणि तरीही त्यांच्यात एक संवाद सुरू होतो.
1: लेखक लिहितो आणि वाचक वाचत असताना मनात त्याची उत्तरं देत असतो.
2: कधी सहमत होतो,
0: कधी चिडतो,
1: कधी रडतो,
2: कधी हसतो
0: आणि कधी पुस्तक बंद करून बराच वेळ विचार करत राहतो.
1: म्हणून वाचक हा पुस्तकाचा शेवटचा टप्पा नाही आहे, तो पुस्तकाच्या प्रवासाचा एक फक्त भाग आहे.
2: आणि समीक्षक?
1: तो त्या प्रवासाकडे थोडं लांबून पाहतो.
0: लेखक लिहितो, वाचक अनुभवतो आणि समीक्षक त्याचा अर्थ लावतो.
2: आणि या तिघांशिवाय साहित्याचं जग खऱ्या अर्थाने पूर्ण होतच नाही.
0: दादा, तुला आठवतं का आपण लहान असताना एकच पुस्तक घरात होतं आणि ते वाचण्यासाठी आपण खूप भांडायचो.
2: हो, आणि तुला आधी वाचायचं असायचं.
0: हा, कारण मी लहान होते ना.
2: हो, 2 वर्षांनी.
0: पण तरी लहान असणार.
1: आणि आता?
2: आता माझ्याकडे पुस्तक आहे, तिच्याकडे तीच आहे.
0: पण पुस्तकावरून भांडणं संपली.
1: आता त्याऐवजी कशावरून भांडता तुम्ही?
2: रिमोटवर
0: आणि मोबाईलच्या चार्जरवर.
1: मला वाटतं या आठवड्यात प्रत्येकानं एक छोटा संकल्प करायलाच हवा.
2: काय? म्हणजे रोज 20 मिनिटं वाचन
0: चालेल.
1: बघा, पुस्तक किती छोटं असो मोठं असो, रोज काही पान.
2: आणि फक्त स्वतःसाठी.
0: कारण वाचनासाठीही वेळ काढावा लागतो.
1: वेळ मिळत नाही असं आपण म्हणतो, पण खरं तर वेळ द्यावा लागतो.
2: अरे, आपण नात्यांना वेळ देतो ना, ते तसंच आहे पुस्तकांचं.
0: आणि कदाचित पुस्तकांशी असलेलं नातंही तसंच असतं.
2: अरे, सुखदाचा मेसेज आहे.
0: हा, काय म्हणते रे?
2: मी अजून 2 दिवस भावाकडे आहे, इथे बाबांच्या जुन्या कपाटात पुस्तकांचा खजिना सापडलाय, मी मस्त वाचत बसली आहे.
1: बघा बघा बघा, विषय तिकडे सुद्धा पोहोचलाय.
0: तिला विचार कोणतं पुस्तक वाचतीये.
2: विचारलं ना, ती म्हणतेय तुम्हाला परत आल्यावर सांगेन.
1: म्हणजे आपल्यासाठी गृहपाठ तयार राहा.
2: हो, आणि ती आली की पुस्तकावर चर्चा.
0: मग आजच सुरुवात करूया.
1: कोणतं पुस्तक?
2: प्रत्येकाने स्वतःच निवडायचं.
0: पण एक अट.
1: अगं, किती अटी घालतेस? एवढ्या तर लग्नातही घालत नसतील.
0: बरं बरं, सॉरी, ही अगदी शेवट.

0: शेवटची अट हा, आपण पुस्तक वाचताना फोन बाजूला ठेवायचा.
1: मान्य.
2: अर्धा तास
0: किमान.
1: आणि त्यानंतर?
2: त्यानंतर पुस्तकावर गप्पा.
0: म्हणजे पुस्तक आपल्याला पुन्हा एकत्र बसवणार.
1: किती छान आहे नाही. काही पुस्तकं आपण एकेकटे वाचतो पण ती आपल्याला माणसांच्या जवळ घेऊन जातात.
2: आणि काही माणसं तुम्हाला सांगतो आपल्याला पुन्हा पुस्तकांकडे घेऊन जातात.
0: म्हणूनच वाचन फक्त अक्षरांचा प्रवास नाही,
1: तो माणसांचा प्रवास आहे,
2: आठवणींचा प्रवास आहे,
0: विचारांचा प्रवास आहे,
1: आणि कदाचित स्वतःला शोधण्याचा सुद्धा.
2: बरोबर, आता हे सगळं बोलून झालं पण कपाट कोण लावणार आहे?
1: तुला.
2: मी का?
0: कारण त्याचसाठी तुझी वाट आम्ही बघत होतो. तुला कामाला लावायचं होतं आम्हाला.
2: नको बाबा, मी पळतो आता इथून.
1: अरे थांब, जरा चहा पिऊन तरी जा.
2: नको, तुमचा चहा नको मला. तुमच्या चहाच्या बदल्यात कपाट लावायचं नाहीये मला, तुम्हीच लावा. मी पळतो. बाय.
0: अरे पुढच्या आठवड्यात ये, दुसरं कपाट लावूया. श्रोते, आपण ऐकत होतात कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. याचं लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दीपक केसावलेकर, मधुलिका नेरूरकर आणि दिनेश अडावतकर. थोड्याच वेळात आपण ऐकूया आरोग्य दर्पण.

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या आरोग्य दर्पणमध्ये मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, सुंदर आणि मजबूत दात हे आपल्या उत्तम आरोग्याचं लक्षण आहे. कोणी स्मित हास्य केलं तर प्रसन्न वाटतं, कोणी प्रेमाने हसलं तर चेहऱ्यावर आनंद पसरतो, समोरची व्यक्ती ही तितकीच आनंदी होते. पण हसताना किंवा बोलताना दात जर असे पिवळ, थोडेसे अस्वच्छ, एखाद्या वेळेला डाग पडलेले किंवा किडलेले दिसले तर किंचित किंवा क्षणभर आपण थांबतो. मुळात दातांचं आरोग्य हा निरोगी आरोग्याचा आरसा मानला जातो. त्यासाठी या दातांची काळजी घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. दात, तोंड, हिरड्या हा सर्वात महत्वाचा अवयव आहे. अन्न चावणं, स्पष्ट शब्दोच्चार आणि सौंदर्य हे सगळं या दातांमुळेच होतं. तेव्हा श्रोते हो, आज आपण हे सगळं जाणून घेणार आहोत डॉक्टर अनघा मुळे यांच्याकडून. नमस्कार डॉक्टर, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर अनघा मुळे या गेली 15 वर्ष ठाण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहेत आणि तसंच 2003 मध्ये त्या BDS झालेल्या आहेत. डॉक्टर, मी आता म्हटलं तसं की दातांची काळजी घेणं, दातांचं आरोग्य सांभाळणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. सध्या श्रावण महिना संपत आलेला आहे, सगळ्यांना भाद्रपदाचे, गणपतीचे, मग त्यानंतर येणाऱ्या नवरात्राचे आणि मग दिवाळीचेही वेध लागतील हळूहळू. पण सणवार म्हटलं किंवा गेट टुगेदर्स, अगदी हल्लीच्या भाषेत म्हटलं की जसं आपण गोडधोड खातो तसं चमचमीत सुद्धा खाल्लं जातं ओघाने, तर मुळात दातांची काळजी कशी घ्यावी, काय सांगाल आपण त्याबद्दल?
1: जसं आता तू म्हणाली सणवार चालू झालेत, तर मेन मुख्य आपण तेव्हा काय खातो तर चमचमीत, तेलकट पिष्टमय पदार्थ. हल्ली तर आपला ओढा जास्ती रिफाइंड कार्बोहायड्रेट्स किंवा जे प्रोसेस्ड फूड असतं त्याच्याकडे आणि साखर, ह्या दोनचं प्रमाण आपण ह्या सगळ्या सणवारांमध्ये जास्ती बघितलं पाहिजे. कीड ही मुख्यतः साखर तुमच्या तोंडामध्ये किती वेळ आहे, किती सारख्या सारख्या वेळाने तुम्ही खाताय, तिचा मारा किती होतोय, त्याचप्रमाणे चिकट चिवट पदार्थ किती खाल्ले जात आहेत, ह्यावर संतुलन ठेवलं मुख्य परत्वे. आणि बाकीच्या दात स्वच्छ करण्याच्या, चूळ भरण्याच्या आपण काळजी घेतली की मला असं वाटतं तुम्ही थोडेसे ह्या महिन्यांमध्ये सुद्धा निश्चिंत राहू शकता.
0: अगदी खरं आहे, तुम्ही म्हणताय ते की छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यातून आपण हे सहज सगळं साध्य करू शकतो. प्रत्येक वेळेला आपल्याला हे ऋतू बदल पाहायला मिळतात, म्हणजे नुसता पावसाळा आला, उन्हाळा आला, हिवाळा आला असं होत नाही, तर त्या दोघांच्या मध्ये सुद्धा थोडासा एक ऋतू बदलाचा काल असतो. तेव्हा सुद्धा या आहारातील बदल करणं काय काय अपेक्षित आहे जे दातांसाठी आणि संपूर्ण आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत?
1: अगदी बरोबर म्हणालीस, ऋतूंचा बदल, त्याच्या मधले जे ट्रान्झिशन सीझन्स किंवा बदलणारे काळ असतात ते सुद्धा, आणि वेगवेगळ्या ऋतूमध्ये काय खावं, साधारण आम्ही म्हणतो की ते दातांच्या आरोग्यासाठी पण चांगलं असतं. एक म्हणजे ऋतूमध्ये मिळणाऱ्या सगळ्या भाज्या फळं ही त्या त्या ऋतूमध्ये पोटात गेली पाहिजेत दातांच्या आरोग्यासाठी आणि मुख्य म्हणजे संपूर्ण आरोग्यासाठी. तर उन्हाळा घेतलास तू, साधारण एक उदाहरणार्थ सांगायचं झालं तर भरपूर पाणी प्यायला हवं. आवळा, कलिंगड, खरबूज, टरबूज, कोकम, लिंबू सरबत हे आपण साखर कमी ठेवून त्याच्यातली जी नैसर्गिक साखर असते आपण घेऊ शकतो. तर हे आपण त्या ऋतूमध्ये सेवन केल्यास आपल्याला फायदा होतो. जे फायबर किंवा तंतुमय पदार्थ टरबुजामध्ये असतात, खरबुजामध्ये असतात, तेही गेले पाहिजेत. जर का तू पावसाळा धरलास तर मेन मुख्य म्हणजे पाणी उकळून प्यायचं, त्याला सगळ्यांना माहिती
0: हो.
1: याचा दाताशी डायरेक्टली काही संबंध नाही, पण ते आपल्या शरीराला चांगलं जास्ती फायद्याचं असतं. शुद्ध पाणी, त्यामध्ये बरेच वेळा पावसाळ्यामध्ये चहा कॉफीचं प्रमाण आपलं खूप वाढतं आणि त्याच्याबरोबर दूध साखरही वाढते आणि खूप गरम आणि खूप गार. उन्हाळ्यामध्ये पण खूप गार पिण्याची बऱ्याच जणांना सवय असते, तर ते थोडं संतुलन राखायला हवं. चहा आणि दूध साखर याचं प्रमाण कमी ठेवायला हवं. उकाळा पिऊ शकता हिवाळ्यामध्ये, आणि भाज्या आणि फळं ऋतूप्रमाणे काहीही सेवन करणं काही हानिकारक नाही, ते कराव्यात. मी मुख्य सांगते की पावसाळ्यामध्ये करटुली आली त्या त्या मिळणाऱ्या ज्या पालेभाज्या फळभाज्या असतात त्या खाव्यात. हिवाळ्यामध्ये थोडस तीळ वगैरे हे जायला पाहिजेत, उष्ण पदार्थ. तसं आपापल्या आहाराप्रमाणे सल्ला ज्यांना लागतोय त्यांनी घ्यावा, बाकीच्यांनी पूर्ण त्याची मजा, ऋतूची मजा त्या आहाराप्रमाणे.
0: बरोबर बरोबर. हे सगळं आपण आनंदानं करत असतो आणि एकीकडे बऱ्याच जणांना सवय असते, अर्थात चांगली सवय आहे, ती इयरली एकदा स्वतःचा चेकअप करून घेतात. आणि याबरोबरच हल्ली हे सुद्धा सांगितलं जातं

0: की दातांचा सुद्धा असंच इयरली चेकअप केला जाणं गरजेचं आहे का असं सांगितलं जातं, आणि त्यामागची महत्वाची कारणं जी आहेत ती कोणकोणती आहेत?
1: दातांचा इयरली चेकअप किंवा तोंडाचा इयरली चेकअप हे अगदी बरोबर म्हणतात सगळे, किंवा जे आत्ता सांगितलं जाते. आपण आपल्या स्वास्थ्यासाठी, जसं हल्ली बरेच वर्षात आपण पाहतोय की प्रत्येक वर्षी आपण ब्लड प्रेशर चेक करतो, कम्प्लीट ब्लड काउंट किंवा रक्त तपासणी होते, डोळे तपासतात, लहान मुलांचे व्हॅक्सिन मिळतं, दाताला कोणतंही व्हॅक्सिन नाही, त्यामुळे तुम्हाला कीड लागली आहे, हिरड्या कशा आहेत, जबड्याची वाढ कशी होती, ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात हे आपल्याला चेकअप केल्याशिवाय समजणार नाही. डायरेक्ट दुखायला लागल्यानंतर किंवा संपूर्ण काहीतरी त्रास झाल्यानंतर, सूज झाल्यानंतर जाण्यापेक्षा जेवढं लवकर तुम्ही त्याचा निदान होईल, जेवढं निदान लवकर होईल तेवढी तुम्हाला मदत लवकर मिळेल.
0: बरोबर.
1: आणि मी म्हटलं व्हॅक्सिन नसल्यामुळे तुम्हाला तो चेकअप गरजेचा आहे. सो इयरली एकदा, वर्षातनं एकदा, सहा महिन्यातनं एकदा, लहान मुलांना शक्यतो सहा महिन्यातनं एकदा, बाकीच्यांना वर्षातनं एकदा खूप फायद्याचा ठरतो.
0: बरं. म्हणजे सध्या आपण बघतो की दातांचे जे काही समस्या आहेत त्या वाढलेल्या पाहायला मिळतात, म्हणजे पूर्वीच्या तुलनेत खरोखरच हे प्रमाण वाढलंय का, किंवा मग आता अजूनही काही अशी कारण आहे ज्याच्यामुळे वारंवार त्या दातांच्या डॉक्टरकडे जावं लागतंय, नेमकं काय काय आपल्याला ह्यात पाहायला मिळतंय, आणि दात किडणं ही समस्या खरोखर एवढी वाढलेली आहे का?
1: दात किडणं ही समस्या वाढलेली आहे ह्याची, म्हणजे नुसते दात किडणं ही समस्या नाही वाढलेली, त्याला बरीच कारण आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे पहिल्या काळामध्ये आपण शक्यतो घरातलं खाणं, ताजं बनवून खाणं याचं प्रमाण खूप होतं. नैसर्गिक सकसता, मातीतली सकसता, अन्नधान्यातली सकसता ही खूप जास्ती पहिल्या काळात होती. प्रदूषण कमी म्हणा, फर्टिलायझर्स कमी वापरणं, ह्या सगळ्यामुळे ती सकसता होती आणि ताजं करून खाल्ल्यामुळे आपल्याला ती मिळत होती. आता बरीच लोक बाहेर जातात त्यामुळे कधी ना कधीतरी आपल्याला खाणं, पॅक मधलं खाणं खावंच लागतं सगळ्यांना, त्याच्याशी आपण परे नाही. त्यामुळे थोडस ह्या पिष्टमय पदार्थांचा जो प्रकार बदललाय ना, त्यामुळे सेवन आपलं साखरेचं, मिठाचं आणि मैद्याचं आणि प्रोसेस्ड कार्बोहायड्रेटचं वाढलंय, त्यामुळे कीड जास्ती लागते. बरं, प्रत्येक वेळेस बाहेर असल्यानंतर आपण स्वच्छ करू शकत नाही, त्यामुळे आत्ताचं प्रमाण थोडस ह्या पिढीतलं सकस, आणि आपली आपली अशी सकसता कमी झाली आहे.
0: हे सगळ्यात महत्वाचं,
1: कारण की जे पहिल्या पिढीत ना आपल्यात आलाय त्याच्यामधली, ती म्हणतो तसं की न्यूट्रिशन हे आपल्यामध्ये येणार, जीन्स मधनं येणार जी सकसता आहे ती थोडीशी कमी होते जसं आपलं उत्क्रांती किंवा इव्होल्युशन पुढे पुढे जातं. बरोबर आहे. सो हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा मला असं वाटतं की नुसतीच कीड वाढलेली नाहीये, आता त्याच्याबद्दल माहिती आणि तंत्रज्ञानामुळे आपण लवकर ती त्याचं निदान करू शकतो, पद्धती वाढल्यात आणि लोकांमध्ये जागरूकता आहे, हेही कारण आहे. म्हणजे आपण त्याच्याकडे ह्या नुसत्या निगेटिव्ह ह्याच्याने पाहू नाही शकत की आता कीड वाढली. पहिले काय होत होतं ना, डायरेक्ट दात काढणं हा पर्याय उरत होता.
0: हो,
1: ते कळायचंच नाही. आणि कितीतरी वेळा आत्ता सुद्धा दात किडलेले समजत नाहीत, थेट पेशंट येतात, माझे पुढचे दात हालायला लागलेत, कधीतरी पडलेले असतात, कधी पडले मला माहित नाही, मला कधीही त्रास झाला नाही.
0: अरे बापरे.
1: बरोबर आहे. पण ह्याच्या मागे काहीतरी पार्श्वभूमी असते किंवा काही काळाचा असा म्हणजे काळ गेलेला असतो,
0: त्याच्यामुळे हे सगळं
1: काही म्हणजे कारण असू शकतं.
0: अगदी खरं आहे. तुम्ही आता उल्लेख करतो म्हणजे न्यूट्रिशन्स म्हणा किंवा आपण सतत जे काही बाहेर खाल्लं जातं, मुद्दामून ठरवून जरी खात नसेल तरी काही कामानिमित्त बाहेर जातो किंवा काही कामानिमित्त प्रवास करावा लागतो अशा वेळेला सुद्धा बाहेरचं खाल्लं जातं, तर या सगळ्या आहाराचा जो आहे तो आरोग्यावर किती परिणाम होतो आणि दातांवर सुद्धा खास करून, तर मग तेव्हा दातांची काळजी कशी घ्यावी?
1: दोन गोष्टी मला असं वाटतं सतत सगळ्यांसाठी लक्षात ठेवण्यासाठी आहे. रूल ऑफ थंब म्हणू आपण की ठोकताळे म्हणतो ना तसे, की पदार्थ किती वेळ तोंडात राहतोय, साखर, पिष्टमय पदार्थ, तेलकट पदार्थ कोणताही, हा याला ह्याच्यावर ठरतं की तुम्ही किती कीड लागणार आहे. बेसिकली जर का साखरेचं प्रमाण जास्ती असेल, ती जेवढा वेळ आपल्या दाताबरोबर असेल तेवढा वेळ त्या साखरेवरच तुमचे जीवाणू, बॅक्टेरिया ज्याला आपण म्हणतो, ते वाढतात. आपल्या तोंडात असंख्य बॅक्टेरिया असतातच, पण त्यांना जर का पोषक आहार त्यांच्यासाठी तेलकट पदार्थ, पिष्टमय पदार्थ, साखर त्यात गेलं, त्यांचा पोषक आहार
0: बरोबर,
1: तर ते वाढणार आणि मग नंतर चूळ भरली नाही गेली तर मग ते तसंच राहणार, थुंकी कमी होणार आणि मग ती कीड चालू होणार. एकदा कीड लागली आणि आपलं वरचं जे लेअर असते दाताची, इनॅमल म्हणतो त्याला, ती सर्वात कडक असते.
0: अच्छा.
1: तिला एकदा तो बुरुज एकदा तुटला किल्ल्याचा की किल्ल्यात शिरणं सहज शक्य.

0: शक्य असतं.
1: सो
0: तो बुरुस ठेवण्यासाठी दोन तीन गोष्टी कराव्यात चांगल्या.
1: हा,
0: एक म्हणजे चूळ भरणं,
1: हा,
0: जिथे शक्य असेल तिथे, शेजारी बाटली असेल आपल्या आणि जागा असेल, सोय असेल, तर खाणं झाल्यानंतर पाणी पिऊन खळखळून चूळ भरणे सर्वात सोपा उपाय. दोन वेळा ब्रश करणे, मग ते तुमच्या घरी आल्यानंतर. पण हे तुम्ही सतत सगळ्यांसाठी, सगळ्या वयातल्या लोकांसाठी. अजून जे काय नियम आहेत ते फक्त प्रत्येकाच्या हिरड्यांप्रमाणे, त्या टाईप प्रमाणे तुम्ही दंतशल्य चिकित्सकाचा
1: सल्ला
0: घेऊन करू शकता.
1: नक्कीच. श्रोते हो, तुमच्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर अवश्य फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. एसटीडी कोड आहे 022. दातांचं आरोग्य, निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली या विषयावर आज आपण बोलत आहोत आजच्या आपल्या आरोग्य दर्पणमध्ये. आणि सहभागी झाले आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आपल्याला फोन यायला लागलेले आहेत श्रोत्यांचे, तर नमस्कार. हॅलो.
2: हॅलो.
1: हा नमस्कार, बोला. आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा.
2: हा, मी रुपेश गुजराती बोलतो, लाल चौक जवळ नाशिक, सिन्नर जिल्हा नाशिक येतो.
1: हा
2: रुपेश गुजराती. माझा प्रश्न असा आहे की मॅडम, दातांचा हृदय रोगाशी आणि डोळ्याशी काही संबंध आहे का?
1: बर, ठीक आहे.
2: आणि दुसरं असं की ग्रामीण भागात अजून सुद्धा वृद्ध लोक ऊस चावून चावून खातात. त्यांचा असा समज असतो की ऊस खाल्ल्याने दात मजबूत होतात किंवा ओलं खोबरे. त्यानंतर खेळाडू काही खेळताना चुंगम चावतात, त्याचा बी काही उपयोग होतो का दात मजबूत होण्यासाठी? स्वच्छ
1: हो हो हो,
2: त्याबद्दल माहिती आहे. थँक्यू मॅडम.
1: त्यांचा पहिला प्रश्न असा होता की दातांचं जे आरोग्य आहे त्याचा डोळ्याशी आणि हृदयाशी काही संबंध आहे का?
0: डोळ्याशी पेक्षा हृदयाशी जास्ती संबंध आहे. कारण अशा स्टडीज आहेत की जेव्हा दातामधली कीड इन्फेक्शन सूज येणं आणि ते दुर्लक्षित राहतं, तेव्हा खूप जास्ती संसर्ग झाला तर तो हृदयापर्यंत जाण्याचा थोडासा संभव असतो. आणि त्यामध्ये आपलं शरीराची जी प्रतिकार शक्ती ती खूप कमी झाली तर हा धोका जास्ती उद्भवतो. सो डायरेक्ट संबंध असला तरी
1: इनडायरेक्ट
0: आहे आणि त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. प्लस काही मेडिकल कंडिशन्स अशा असतात जिथे हृदय ऑलरेडी कमकुवत असतं, त्या सगळ्यांना दाताच्या इन्फेक्शन हे जास्ती काळजीपूर्वक हाताळायला लागतात. डोळ्याच्या सर्जरीच्या आधी मात्र दातांची काळजी, दात निरोगी आहेत ना, एकदा चेक केलं जातं.
1: अगदी खरंय. त्यानंतर दुसरा प्रश्न होता की आपण आजही बघतो गावाकडे अनेक मंडळी ऊस अगदी छान चावून चावून खाताना दिसतात, आणि मग त्याने सांगितलं की त्याबद्दल आपण काय सांगाल?
0: मी आधी म्हटलं तसं, खाणं कधीच बंद करायचं नाहीये. ऊस खाऊ शकता, फक्त आपले दात कसे आहेत हे सांभाळून खायचंय. कारण झेपत असेल तर थोडासा चावून चावून जो खाऊ शकतोय तो, पण त्याचा अट्टहास नाही धरायचा. कारण उत्क्रांती जशी झाली तसे दातांचा सुद्धा म्हणजे त्यांचा शक्ती ही कमी कमी होत गेलेली असेल. कदाचित आधीचे लोक जास्ती चांगल्या प्रकारे ते खाऊ शकत असतील. खाऊ शकताय तर ठीक आहे, अट्टहास नाही.
1: नमस्कार. नमस्कार.
3: नमस्कार.
1: हा, आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा.
3: हा, मी कोल्हापूरातून नितीन डोली बोलतोय.
1: हा बोला.
3: हा, तर मला माझा असा प्रश्न आहे की वयाच्या नंतर 7व्या किंवा 8व्या महिन्यात ते दात येत असतात.
1: हा,
3: तर ती दात येण्याची म्हणजे असं लक्षण काय असतं, म्हणजे कसं ओळखावं?
1: बर, लक्षणं काय आहेत दात येतात त्याची?
0: दुधाचे दात येतात तेव्हा जास्ती जरा पोट दुखणं किंवा बाळाला समजवता म्हणजे सांगता येत नसतं, त्यामुळे हिरड्या शिवशिवणं आणि थोडीशी अशी खाज सुटल्यासारखी वाटते किंवा कुठे कुठे दुखतं. तसेच जेव्हा आपले परमनंट दात किंवा कायमस्वरूपीचे दात येतात तेव्हा कमी फार प्रमाणात हे होऊ शकतं. थोडस पोट बिघडण्याचा वगैरे संभव असतो. अक्कल दाढा येतात तेव्हा मात्र जरा जास्ती समजतं. दुसऱ्या नंबरच्या दाढा 12व्या 14व्या वर्षी येतात किंवा अक्कल दाढा येतात तेव्हा थोडस आ करताना त्रास आणि एखाद दिवशी ताप वगैरे येऊ शकतो.
1: नमस्कार. हॅलो.
4: हॅलो. नमस्कार.
1: नमस्कार, आपलं नाव सांगा.
4: मी जोशी बोलतोय. माझा प्रश्न असा आहे की वरिष्ठ नागरिकांमध्ये ज्यांचं वय 50-55 पेक्षा जास्त आहे आणि त्यांची अक्कल दाढ पडल्यानंतर किंवा काढल्यानंतर असं सांगितलं जातं की ती अक्कल दाढची त्याचं जे मूळ आहे ते वरती मेंदूकडे गेलेलं आहे किंवा खाली गेलेलं आहे आणि त्याच्यासाठी वेगळं ऑपरेशन करायचं.

0: लागतं. तर हा काय प्रकार आहे, म्हणजे नेमकं काय असतंय? आणि दुसरं, आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की मानसिक आजार आणि आपल्या दाताचं आरोग्य यांचा काही परस्पर संबंध आहे का? असेल तर तो सांगा. धन्यवाद.
1: पहिल्या प्रश्नाचं म्हणजे अक्कलदाडेचं, असं आमच्या तरी काही म्हणजे वाचनात किंवा अभ्यासामध्ये असं आलं नाही की डायरेक्ट मेंदूपर्यंत वगैरे संबंध असतो. तज्ञांचा सल्ला घ्यावा शक्यतो.
2: अगदी खरं आहे. आणि मानसिक आरोग्य आणि दातांचा काय संबंध आहे?
1: मानसिक आरोग्यामध्ये दोन गोष्टी सांगण्यासारख्या वाटतात. एक म्हणजे आपल्या विचारांमुळे रात्री झोपताना वगैरे आपण ते विचार चालूच राहतात आणि सबकॉन्शियस लेवलला ते विचार चालू असल्यामुळे कधी कधी दात खाल्ले जातात,
2: चावल्यासारखे.
1: त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये ब्रक्सिझम किंवा दात खाणे साध्या भाषेमध्ये, तर ते दात झिजत लागतात मानसिक आजारांमध्ये. हे असं काही काही रुग्णांमध्ये पाहिलं जातं, नॉर्मल केसेसमध्ये सुद्धा पाहिलं जातं. ह्यासाठी सुद्धा तज्ञांचा सल्ला घ्यावा असं काही असं.
2: नमस्कार.
3: हॅलो.
2: हा बोला.
3: नमस्कार.
2: तुमचा प्रश्न विचारा, नाव सांगून.
3: बरेच जणांना दाताचा आजार आहे की गार पाणी पिल्यावर त्याच दुखतात. तर माझा प्रश्न असा होता की गार पाणी पिल्यावर बी दात दुखतात, आणि दुसरी गोष्ट गरम काय खाल्लं आणि पाणी की दात दुखतात.
2: बर, काय सांगाल आपण डॉक्टर याच्यावर?
1: गरम आणि गार खाल्ल्यानंतर दात दुखत असतील तर मुख्य म्हणजे पहिले दात दाखवून यायला पाहिजेत, कारण त्याची कारण बरीच आहेत. हिरड्यांमध्ये त्रास आहे की दातांमध्ये शिवशिवत आहेत का दात का झिजलेत, हे सगळं निदान करूनच समजतं.
2: बरं, त्यावर उपाय छोटासा काय करता येऊ शकतो?
1: म्हणजे खूप गरम आणि खूप गार हे जे दोन टोकं असतात ते कमी करावं, आणि त्याला आम्ही म्हणतो की डिसेन्सिटायझिंग टूथपेस्ट तज्ञांच्या सल्ल्याने दात दाखवून त्या वापरायला देतात पहिले.
2: नमस्कार. तर श्रोते हो, तुमच्याही काही मनात प्रश्न असतील, काही शंका असतील तर अवश्य फोन करा. आजचा आपला विषय आहे दातांचे आरोग्य, निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली, आणि आपण आज जाणून घेत आहोत डॉक्टर अनघा मुळे यांच्याकडून. आपण मगापासून जाणून घेत आहोत की आहाराचा किंवा इतरही घटकांचा कसा दातावर परिणाम होतो, आणि दात, मी मगाशी म्हटलं तसं की तो एक चांगला आरोग्याचा आरसा आहे, तर या दातांच्या घासण्याच्या आणि स्वच्छतेच्या पद्धती या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल?
1: घासण्याच्या पद्धती, दात स्वच्छ करण्याच्या पद्धतींमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन वेळा दिवसातनं दात घासले गेले पाहिजेत.
2: बर,
1: योग्य पद्धत आपण आपल्या दंतशल्य चिकित्सकाकडनं जाणून घेणं ही सर्वात महत्वाची गरज आहे. बरेच वेळा आम्ही दात चुकीचे घासल्यामुळे पण त्याच्यावर परिणाम झालेत असे पाहतो. जोर दिलाय, बरोबर नसेला ब्रश, सो हे सगळं तुम्ही सल्ल्यानी करावं. साधारण फ्लुराईड असलेली टूथपेस्ट 3 वर्षाच्या वरच्या मुलांनंतर, 3 वर्षाच्या खालच्या मुलांमध्ये नाही, त्यांच्या नंतर घ्यावी. तीही सल्ला घेऊनच घ्यावी. नंबर एक. नंबर दोन, सॉफ्ट ब्रिसल, मीडियम ब्रिसल, हार्ड ब्रिसल, 3 टाईपचे ब्रश असतात. कोणता आपल्याला सुटेबल आहे हाही डॉक्टरांना दाखवून त्यांच्या सल्ल्याने 45 डिग्रीच्या कोणामध्ये साधारण तो ब्रश ठेवून हिरडीच्या आणि दाताच्या असं आपण हलक्या प्रेशरनी ब्रश करावं. ओके, सकाळी ब्रश करताना अगदी तुम्ही उठल्या उठल्या करणं ही फक्त आपल्याला सायकोलॉजिकली आपल्याला तजेलदारपणा देतं, पण तुम्हाला अगदी म्हणजे असं सांगायचं की डेंटिस्ट म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो की जर का सकाळी मुलांना त्याच्या मागे लागायचं नसेल ना, तर बाहेर पडायच्या आधी, घरातनं बाहेर पडायच्या आधी त्यांना ब्रश करायला सांगा.
2: ओ, पण असं खाल्लं वगैरे तरी चालेल?
1: तर चूळ भरू दे त्यांना. ही सवय ऍट रिस्क घ्यायला लागते कधी कधी थोडक्यात, पण तरी सुद्धा त्यांना सवय लावताना अशी लावू शकता की आधी चूळ भर, उठल्या उठल्या खा, नाश्ता कर, दूध पी, आणि मग तेव्हा खरं त्यांना ब्रशिंगची गरज असते.
2: अच्छा, खाऊन वगैरे
1: झाल्यानंतर घराच्या बाहेर तर ते त्या माणसाने म्हणजे त्यांनी तसं सांगावं की बाबा मग तू जाताना ब्रश कर. रात्री सुद्धा मी तेच सांगेन की जेवल्यावर ब्रश नाही, झोपायच्या आधी ब्रश झाला पाहिजे. बरेच वेळा आईस्क्रीम खाल्लं जातं, काही गोड खाल्लं जातं, तर त्याच्यानंतर सर्वात शेवटी ब्रश केला गेला पाहिजे. सो ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत: ब्रशिंगची पद्धत, ब्रश कोणत्या प्रकारचा हवाय, आणि सकाळी आणि रात्री कधी ब्रश करायचा आहे. मध्ये मध्ये वेळ मिळेल तसा चूळ भरणं हे अतिशय म्हणजे योग्य आहे, आणि ते चालू ठेवावं.
2: बरोबर. तुम्ही आता म्हणालात की ते जास्त जोरात किंवा हळू किंवा हिरड्यांना लागतं का म्हणे, तेव्हा सुद्धा काय काळजी घ्यायला हवी अगदी थोडक्यात सांगाल?
1: एक म्हणजे

0: मीडियम ब्रिसलचा ब्रश सगळ्यांना सूट होतो, त्यामुळे तो वापरावा. कोन जो आपण धरू तो असं म्हणजे पुढे मागे न करता 45 डिग्रीच्या अँगलवर, म्हटलं तसं अर्धा हिरडीवर आणि अर्धा ह्याच्यावर, हिरडी करणं दाताकडे, कारण अडकतं आपल्या हिरड्यांमध्ये,
1: म्हणजे वरच्या दिशेनं किंवा
0: खालच्या दिशेनं असं निवांत. एक दीड मिनिटापेक्षा जास्ती ब्रश नाही करायचा, वेळ सुद्धा महत्वाचा. कोणी कोणी 3-3, 4-4 मिनिटं ब्रश करत बसतात, म्हणजे घासण्याच्या ह्याच्याने ते वरचा लेअर काढून टाकतात दाता, इतका वेळ ब्रशिंग होतो, तेही महत्वाचं. ह्या काही गोष्टी लक्षात ठेवाव्या.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: हा नमस्कार, बोला. आपला प्रश्न विचारा, नाव सांगा.
2: माझा प्रश्न असा आहे की मधुमेह असलेल्या व्यक्तींनी दातावर नारा लावतात ते लावणे योग्य आहे का, आणि दार काढणे योग्य आहे का शुगर असल्या.
0: त्यांचा पहिला प्रश्न, तार लावणे योग्य आहे का. तार लावायला तशी काहीही ना नसते, फक्त हिरड्यांची कंडिशन मधुमेहामध्ये काय आहे किंवा मधुमेह कितपत आहे, किती वर खाली सारखा होतोय हे तपासून घ्यायला लागतं, आणि त्या सल्ल्याने नंतर मग तज्ञांकडनं मार्गदर्शन घेऊन मग ते लावायचं की नाही ते ठरवता येतं. आणि दुसरी गोष्ट, शुगर असलेल्या माणसांना दात काढता येतो का. शुगर किती आहे हे मोजावे लागते. 200 शुगर असेल, बाकीचे दुसऱ्या कोणत्या अवयवांवर परिणाम कसा आहे, कोणत्या गोळ्या चालतात काय नाही, हे सगळं बघून सल्ल्याने दात काढू शकतात.
1: नमस्कार, आपलं नाव सांगा. आपण आज बोलत आहोत डॉक्टर अनघा मुळे यांच्याशी. आजच्या आपल्या आरोग्य दर्पणमध्ये क्षारांची भूमिका नेमकी काय असते दातांच्या आरोग्याच्या बाबतीत, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा.
0: क्षारांमध्ये पहिले दोन तीन क्षार ही सर्वात जास्ती महत्वाचे ठरतात हाडांसाठी आणि दातांसाठी. पहिले म्हणजे कॅल्शियम, नंतर फॉस्फरस म्हणजे फॉस्फेट ह्या अनुषंगाने, नॉट डायरेक्टली फॉस्फरस, आणि फ्लुराईड्स. कॅल्शियम फॉस्फेट्स हे पेस्ट मधनं जे आपण अन्न खातो त्याच्यामधनं येतं, आणि फ्लुराईड मात्र आपल्या देशामध्ये म्हणाल तर विहिरींचं पाणी वगैरे पिऊन जास्ती मिळत होतं, बाकीची छोटी छोटी क्षार पण. पण ती आता साधारण विहीर कमी झाल्यामुळे आपल्याला ऍडिशनल फ्लुराईड सप्लिमेंट्स घ्याव्या लागतात बेसिकली लहान मुलांमध्ये. साधारण 1000 PPM पेक्षा कमी लहान मुलांमध्ये, आणि 1000 ते 1500 मोठ्या वाढलेल्या आणि मोठ्या माणसांमध्ये. सो ते तुम्हाला तज्ञांचा सल्ला घेऊन, डेंटिस्ट अपॉइंटमेंट ही तेव्हाही म्हणूनच गरजेची पडते की कोणती पेस्ट वापरावी. नॉर्मल पेस्ट तुम्ही वापरू शकता डेफिनेटली, पण ज्या तुमच्या दातांसाठी कोणती जास्ती सुटेबल आहे, मेडिकेटेड टूथपेस्ट लागणार आहे का, आणि फ्लोराईड कधी कधी तुम्हाला अप्लाय करायचं आहे, हे त्यांच्या सल्ल्याने
1: नक्कीच घेऊ शकतो. अगदी खरं आहे. लहान मुलांमध्ये सगळ्यात जास्त समस्या कोणत्या आढळतात.
0: लहान मुलांमध्ये वाढत्या वयामध्ये एक म्हणजे एकदम छोट्या मुलांमध्ये नर्सिंग बॉटल केरीज म्हणतो आम्ही त्याला, दूध पितं बाळ असतं त्याच्यामध्ये. साधारण आपल्याकडे माहिती नसल्यामुळे दूध पिता पिताच ते झोपतं,
1: हो,
0: तर त्यामुळे खूप जास्ती कीड लागण्याचं प्रमाण होतं, बाटली तोंडात घेऊन असतं त्या सर्वात जास्ती. त्याच्याबद्दल आम्हाला त्यांना माहिती द्यावी लागते. म्हणजे ती बाटली काढून तोंड स्वच्छ करून मगच बाळाला झोपून दे, किंवा आम्ही नेहमी सांगतो की बाटली हे शक्यतो लावायचीच नाही, चमचा भांड वाटी चमचा ह्याच्यानेच दूध प्यायलेलं बरं, किडण्याचं प्रमाण कमी. दुसरी गोष्ट म्हणजे झोपताना दूध साखर नाही द्यायचं, त्याच्या आधी द्या. थोडी मोठी झाली मुलं की कमी येणं दात, उशिरा येणं, एकमेकांवर म्हणजे जडणगडण त्या दातांची ही बरोबर नसणं, पडल्यामुळे कधी कधी पडल्यामुळे सुद्धा ट्रॉमा ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळे दात आत जाणं वर येणं हे सगळं राहतं. आणि अजून मोठ्या मुलांमध्ये थोडंसं त्याची रचना बरोबर नसल्यामुळे किंवा काही औषधं चालू असल्यामुळे सुद्धा त्यांचा वेगळा रंग येतो,
1: हो,
0: तर ह्या काही काही समस्या आढळतात.
1: अच्छा. हल्ली दातांची रचना किंवा छान स्माईल याकडे खूप लक्ष दिलं जातं, आणि हा सगळा कशाचा परिणाम आहे, फक्त आपण जे काही बघतो सध्या सोशल मीडिया हाच एकमेव आहे.
0: छान प्रश्न आहे हा, कारण हा हॅपनिंग क्वेश्चन किंवा नीड ऑफ द टाइम गरज आहे ही काळाची हे माहिती असणं. तर मी असं सांगेन की त्यामधल्या ज्या काही उपचार पद्धती किंवा एकदम जे आपल्याला डायरेक्ट सारखं असं बंबार्डिंग होतं सारखं आपल्यावर, तर त्याच्यामधल्या खऱ्या उपचार पद्धती काय आहेत किंवा काय शक्य आहे आपल्या दातांमध्ये. प्रत्येकाच्या रचनेला अगदी असं फोटोग्राफ परफेक्ट किंवा परफेक्ट स्माईल असं देता येत नाही, पण त्यातल्या त्यात काय बदल करता येत आहे हे फोटोवर न जाता ऍक्च्युली डेंटिस्टकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊन करणं गरजेचं आहे. ते तुम्हाला सांगतात की काही काही आवाजावी अपेक्षा ठरतात, काही काही शक्य नाहीये,
1: बरोबर,
0: काही काही ते तंत्राने केलेलं असतं.

0: तर त्याच्या आहारी न जावं, तुम्ही प्रत्यक्षात जाऊन भेटून सल्ला घ्यावा.
1: नक्कीच नक्कीच. आणि दातांच्या समस्येकडे किती गांभीर्याने बघणं गरजेचं आहे का, मंडळी बघतात का, आणि नसतील बघत तर काय सांगाल तुम्ही?
0: मी या प्रश्नाला थोडस डिवाइड करून किंवा एज ग्रुप रिलेटेड मी सांगते. एक म्हणजे छोट्या मुलांच्या, जसं आपण बोललो समस्या, लहान मुलांच्या, त्यांना सांगता येत नसतं, पण हे आई आईचं बाबांचं म्हणजे ऍज पेरेंट्स किंवा पालक हे काम आहे की त्यांना, म्हणून म्हटलं की इयरली चेकअप हे म्हणून महत्वाचं.
1: बरोबर.
0: की कारण हे दात पडतायत, लवकर येत नाहीये, ह्यामुळे आपल्या उच्चारांवर पण परिणाम होतो.
1: हो.
0: कधी कधी त्यांच्या आत्मविश्वासावर. बरेच वेळा मी पाहिलंय की त्यांना हसणं ते थांबवतात, बोलणं थांबवतात, कारण कोणीतरी बोललेलं असतं. सो लहान मुलांमध्ये हे फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्या जबड्याची वाढ ही सुद्धा वेगवेगळ्या प्रकाराने होत असते. दातांबरोबर जबड्याची वाढ, तर ती बरोबर होते की नाही, रचना बरोबर होते की नाही, आणि मग नंतर आपल्याला तार लावायला लागते की नाही, हे आधी कळलं ना तर बऱ्याच गोष्टी आपल्याला लवकर साधता येतात.
1: बरोबर.
0: एक उदाहरण म्हणून सांगते, आमच्याकडे एका मुलीला जेव्हा आम्ही 9 वर्षाची असताना, तिला डेंटल चेकअपची सवय होती तिच्या आईलाही, त्यामुळे तिला जे दात येत नव्हते आज जबड्यात अडकले होते. जर का 12व्या वर्षी समजलं असतं तर आपल्याला सर्जरी करायला लागली असती, कारण की ते अडकलेले दात बाहेर काढणं, त्या जबड्याला मोठं करणं, आणि ते ती संगीत खुर्ची झाली होती, जास्ती दात आणि कमी जागा. पण ती 9व्या वर्षापासून आल्यामुळे आम्हाला ते सर्जरी न करता आज तिला आम्ही तारेची ट्रीटमेंट लावली आहे, पण ते सोपं गेलं, सुखकर गेलं, आणि त्याच्यामुळे तिचा कॉन्फिडन्स पण आता हळूहळू परत येईल.
1: बरोबर बरोबर.
0: रचना व्यवस्थित होईल जेव्हा तिची. दुसरा प्रकार जो असतो तो मोठ्या माणसांमध्ये, ते स्वतःचे स्वतः इयरली चेकअपला आल्यामुळे खूप फायदे होतात. रूट कॅनल, त्याच्या आधीची स्थिती, त्याच्या आधीची स्थिती, हे हळूहळू पटकन आपल्याला समजतं, आणि कमी त्रासामध्ये, पर्यायी कमी खर्चावर, या सगळ्यामध्येच ते साधता येतं.
1: नक्की.
0: थोडं मोठा वयोवृद्धांचा आपण जर का ग्रुप पाहिला तर त्यांच्यामध्ये ना साधारण असं असतं की नाही आता जाऊ दे ना, काय वय झालंय माझं. पण पचन हे त्यांनाही तितकंच गरजेचं असतं, आणि हसणं, पचन, आपली सगळं शरीर व्यवस्थित हे त्या दातांवर राहणार आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा नक्की हे डोक्यात ठेवावं की ते तरीही तज्ज्ञांचा सल्ला घेणं आणि वेळोवेळी जाणं हे गरजेचं आहे.
1: निश्चितच. आणि आपण बघतो की काही मंडळी अशी असतात जी नेहमी फॉलोअपसाठी येतात, आणि मग त्यांच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते बदल दिसून येतात, किंवा त्यांना ट्रीटमेंट देताना किंवा ट्रीट करताना कसं सोपं जातं डॉक्टरला सुद्धा आणि पर्यायाने पेशंटला सुद्धा, काय सांगाल?
0: पेशंटला जेव्हा अवेअरनेस, ज्याला आपण म्हणतो की माहिती होतं, तर आम्हाला खूप सोपं जातं. एक म्हणजे थोडस काही वर खाली झालेलं ते लगेच नोंद करतात त्याची आणि आम्हाला कळवतात, आणि तो एक आपला प्रवास त्यांच्या बरोबरचा. प्रत्येकाला दातांच्या कटकटी, छोट्या छोट्या कंप्लेन्स आहेत. अगदी डेंटिस्टला सुद्धा दुसऱ्या डेंटिस्टकडे जावं लागतं बरं का, त्याला पण स्वतःच स्वतः काम नाही करतात. सो हा हे चुकणारच नाही, पण त्याचं मूळ म्हणजे हेतू याचा हा आहे की लवकर आल्यामुळे लवकर निदान होतं, मोठे जे काही थोडं नुकसान असं आपण म्हणतो ते टाळता येणार असतं. बऱ्याच वेळा येतं, जेव्हा नाही येत तेव्हा काही
1: पर्याय नसतो,
0: आणि त्यांची ती तयारी होते. त्यामुळे आपण सतत चेकअपला जाणाऱ्यांमध्ये मी एक पाहते की त्यांना ते सहज घेता येतं, जरी मोठी ट्रीटमेंट असली तरी
1: मानसिक तयारी त्यांची होते.
0: आणि हा प्रवास शेवटी दोघांचा आहे, जेवढे ते दोघं त्याच्यात चांगले सामील होतील ते जाऊ शकतात.
1: नक्कीच नक्कीच. आता घड्याळ दर्शवायला लागलंय, कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. शेवटच्या ते दोन मला मुद्दे विचारावे असे वाटतात. एक तर पाश्चात्य खाण्याचा किती परिणाम होतो, आणि टिप्स म्हणून तुम्ही काय सांगाल की या सगळ्यांसाठी खूप महत्वाच्या आहेत.
0: पाश्चिमात्य खाण्यामध्ये मेन विलन आपण असं म्हणू की प्रोसेस्ड फूड आणि शुगर्स,
1: येस,
0: एनर्जी ड्रिंक्स इकडनंच आलेले, ऍसिड ड्रिंक्स. तर ह्या सगळ्याचा, ऍसिड ड्रिंक्सचा आपल्या तोंडातला पीएच कमी करतो, ऍसिडिक करतो, आणि त्यामुळे आपल्या गालाला, हिरड्यांना आणि दातांना, दातांची झीज होते. सो तो एक मोठा वाईट परिणाम. शुगर्स डेफिनेटली आपलं कीड ह्याचं प्रमाण वाढवतं, आणि प्रोसेस शुगर सुद्धा तेच होतं. बाकी अल्सर्स किंवा जास्ती तोंडामध्ये आपण हे जे प्रकार पाहतो ते सुद्धा आम्लयुक्त म्हणजे पदार्थ, ऍसिडिक फूड खाल्ल्यामुळेच होतं. सो ह्या सगळ्याचं संतुलन हा मेन म्हणजे मुख्य गरज आहे, की खाऊ नये असं नाही पण संतुलन राखावं त्याचं.
1: बरोबर बरोबर.
0: आणि मी टिप्स जरा सांगू शकते तू विचारलंस त्याप्रमाणे. पहिले म्हणजे परत मी स्ट्रेस करते, 2 वेळा ब्रशिंग करायचं, चूळ भरणं, फ्लोराईड टूथपेस्ट वापरणं सल्ल्याने, भरपूर पाणी आणि रेग्युलर

0: रेग्युलर फॉलोअप सगळ्यांसाठी, सगळ्या वयोगटांसाठी, हे मी पुन्हा नमूद करावं असं वाटतं मला.
1: निश्चितच डॉक्टर, आज तुम्ही इतकं छान आणि सोपं करून सांगितलं आम्हा सगळ्या श्रोत्यांना, त्याबद्दल मी आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे आपले मनापासून आभार मानते. डॉक्टर अनघामुळे आज आपण इथे आलात, खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: वनिता श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता आणि सादरकर्ते दीपक केसावलेकर यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

श्रोतो, आत्ताच आपण ऐकलात वनिता मंडळाचा कार्यक्रम. ठीक एक वाजता तुम्ही ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं बातमीपत्र, ते आम्ही सहक्षेपित करू. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि तसंच न्यूज ऑन एआयआर या ऍपवरही आम्ही आपण आपले कार्यक्रम ऐकू शकता.

आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार ती

0: खापली माणसं या सिनेमातलं सौमित्र यांचं हे गाणं होतं. आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं, संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. दुपारचा 1:30 आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करू. पण आता आधी राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या महाराष्ट्रातल्या कॉरिडॉरचं उरण इथे उद्घाटन. रशियानं युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात 2 जण ठार, किमान 10 जण जखमी. आणि अग्रमानांकित जर्मन टेनिसपटू अलेक्झांडर झेवेर अमेरिकेच्या खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. न्यू साणंद ते न्यू मकरपुरा, न्यू उंबरगाव ते न्यू सफाळे आणि न्यू सफाळे ते न्यू जेएनपेटी हे 3 टप्पे आहेत. सुमारे 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून हे टप्पे विकसित करण्यात आले आहेत. याशिवाय न्यू साणंद, न्यू मकरपुरा, न्यू उंबरगाव आणि न्यू जेएनपीटी इथल्या मालवाहू रेल्वे सेवांना तसंच टांडा रोड ते वडोदरा दरम्यानच्या नवीन रेल्वे सेवेलाही त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हा गेल्या 12 वर्षात देशाच्या बदललेल्या कार्यसंस्कृतीचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वडोदरा इथून केलं. आपण यंदा लाल किल्ल्यावरून विकासाच्या संकल्पाच्या सप्तधारांचा उल्लेख केला होता. त्यातली ही एक धारा ही गतिशक्तीची आहे. विकसित भारतासाठी वेगवान आणि सुलभ दळणवळणाची गरज आहे. हा कॉरिडॉर पूर्ण होणं हा विकसित भारताच्या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.
2: आज ईस्टर्न और वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देश के व्यापार कारोबार का मुख्य आधार बन रहा है. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर तेजी से विकसित होते भारत की जीवन रेखा है. इसने भारत के ट्रांसपोर्टेशन सेक्टर का कायाकल्प कर दिया है.
1: या कॉरिडॉरची संकल्पना माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात मांडलेल्या सुवर्ण चतुष्कोन प्रकल्पाचा भाग आहे. मात्र 2014 पर्यंत या मार्गाचं काम सुरू झालं नव्हतं. मात्र त्यानंतर सर्व अडचणींना दूर करून कॉरिडॉरचं काम पूर्ण झाल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3rd टप्प्यात येणाऱ्या जेएनपीटी बंदर परिसरातही महाराष्ट्र सरकारनं या कॉरिडॉरच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हा सुमारे 1500 किलोमीटर लांबीचा, 5 राज्यांना जोडणारा आणि 1,30,000 कोटी रुपये खर्चाचा रेल्वे कॉरिडॉर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या कॉरिडॉरमुळे उत्तर भारताला पश्चिम भारताशी जोडलं जाणार असून जेएनपीटी बंदरावर

0: होणाऱ्या मालवाहतुकीचा विस्तार भारताच्या अन्य भागांमध्ये होणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कॉरिडॉरविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
1: न्यू उंबरगाव ते जेएनपीटी ही एक अत्यंत मिसिंग लिंक होती, जिचं काम करणं हे अतिशय कठीण काम आहे. कारण अतिशय दलदलीचा भाग आहे, डोंगराळ भाग आहे. त्या डोंगराळ भागातून काही टनेल्स तयार करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की डबल डेकर कंटेनरची उंची लक्षात घेऊन, कारण कंटेनर स्टॅक तयार करतोय देशामध्ये पहिल्यांदा, कंटेनर स्टॅक हा या फ्रेट कॉरिडॉरवरनं जाणार आहे.
0: वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीचं जाळं आणखी मजबूत होणार असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा म्हणाले. या कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीवरचा खर्च कमी होऊन पुरवठा साखळीही मजबूत होणार असल्याचं राज्यपाल म्हणाले. यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. ही परिषद जगातल्या सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली फिनटेक परिषदांपैकी एक आहे. 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेची सांगता येत्या 11 तारखेला होणार आहे. या परिषदेत धोरणकर्ते, नियामक घटक, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, फिनटेक कंपन्या, तंत्रज्ञान कंपन्या, गुंतवणूकदार, शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ आणि इतर संबंधितांमध्ये वित्त क्षेत्राच्या भविष्याबाबत चर्चा होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आजपासून 3 दिवस श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारत आणि श्रीलंकेदरम्यान दीर्घकाळापासून असलेली भागीदारी तसंच उभय देशातले ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध महत्वाचे आहेत असं राजनाथ सिंह म्हणाले. त्यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलंय की भारताच्या नेबरहूड फर्स्ट आणि महासागर या उपक्रमातला श्रीलंका हा अत्यंत महत्वाचा भागीदार आहे. श्रीलंकेबरोबर फलदायी आणि सकारात्मक चर्चा होईल अशी अपेक्षा राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे. या दौऱ्यात ते श्रीलंकेतल्या भारतीय नागरिकांशीही संवाद साधणार आहेत. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. साक्षरता लोकांसाठी, पृथ्वीसाठी आणि समृद्धीसाठी अशी यंदाची संकल्पना आहे. युनेस्कोतर्फे दिले जाणारे आंतरराष्ट्रीय साक्षरता प्रसार पुरस्कार आज मेक्सिकोमध्ये प्रदान करण्यात येणार आहेत. साक्षरता दिनानिमित्त दिलेल्या संदेशात केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे की साक्षरतेमुळे ज्ञान, संधी आणि उज्ज्वल भविष्याचे दरवाजे उघडतात. सुशिक्षित आणि सक्षम नागरिक हा विकसित भारताचा भक्कम पाया असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. युक्रेनवर 72 तास हल्ले न करण्याची घोषणा केल्यानंतर रशियानं काल रात्री कीववर केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र माऱ्यात 2 जणांचा मृत्यू झाला तर किमान 10 जण जखमी झाले. कीव शहरातल्या 16 ठिकाणी लष्करी आणि नागरी आस्थापनांचं या हल्ल्यात नुकसान झाल्याचं युक्रेनच्या लष्करी सूत्रांनी सांगितलं. काही इमारती कोसळल्या तर काही ठिकाणी आगी लागल्या. घटनास्थळावरून 10 जणांची सुखरूप सुटका केली असल्याचं युक्रेनच्या प्रशासनानं सांगितलं. इराणनं अतिरिक्त पेट्रोल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी इंधनाच्या दरात वाढ केली आहे. डिसेंबरनंतरची ही दुसरी दरवाढ आहे. नव्या व्यवस्थेनुसार महिन्याला 110 लिटरपेक्षा अधिक पेट्रोल खरेदी करणाऱ्यांना प्रतिलिटर 1 लाख रियाल मोजावे लागणार असून हा दर आधीच्या तुलनेत दुप्पट आहे. ढासळता चलन दर आणि घटत्या क्रयशक्तीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. पेट्रोलच्या दरवाढीमुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दिल्ली विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांमध्ये वसतिगृहांची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं आज नकार दिला. दिल्ली विद्यापीठ परिसराजवळ सत्यनिकेतन इथं एका पीजीची इमारत कोसळून 7 जण ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकारच्या जनहित याचिकेवर काल सुनावणी झाली असून ही नवी याचिका उद्या सुनावणीसाठी घेतली जाईल असं मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या नेतृत्वातल्या पीठानं स्पष्ट केलं. भारतीय महिला हॉकी संघ आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आज जपानला रवाना झाला. संघाचं नेतृत्व सलीमा टेटे हिच्याकडे असून शोड मारिन हे संघाचे प्रशिक्षक आहेत. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा संघ 2028 लॉस एंजेलिस इथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरणार असल्यानं हे पदक जिंकण्याचं उद्दिष्ट संघानं ठेवलं आहे. सलीमा टेटे हिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघानं विश्वचषक स्पर्धेत पाचवं स्थान मिळवलं होतं, त्यामुळे सर्वांचं लक्ष संघाच्या कामगिरीकडे.

0: कडे लागला आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव यानं इटालीच्या लुसियानो डार्डेलिरा हिला 6-2, 6-2, 7-6 असं हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत त्याचा सामना नेदरलँडच्या बेटिक वॅन डे जॅडशल याच्याबरोबर होईल. प्रसिद्ध संगीतकार डॉक्टर भूपेंद्र हजारिका यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. ईशान्य भारतातलं लोकसंगीत आपल्या चालींमधून अजरामर करणारे हजारिका यांना भारतरत्न सन्मान प्रदान करण्यात आला होता. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या मान्यवरांनी समाज माध्यमावर हजारिका यांना आदरांजली वाहिली आहे. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची मागणी नोंदवण्यासाठीचा कालावधी आता शहरी आणि ग्रामीण भागासाठी 25 दिवसांचा असमान असणार आहे. केंद्र सरकारने तेल विपणन कंपन्यांना त्वरित आणि एकसमान वितरणासंदर्भात निर्देश दिले असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी समाजमाध्यमावरून दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या महाराष्ट्रातल्या कॉरिडॉरचं उरण इथे उद्घाटन. रशियानं युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात 2 जण ठार, किमान 10 जण जखमी. आणि अग्रमानांकित जर्मन टेनिसपटू अलेक्झांडर झ्वेरेव अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचे वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 अंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी दिनांक 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रारूप मतदार यादीत जिल्ह्यातील 15,27,502 मतदारांचा समावेश आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासून आवश्यक दावे आणि हरकती 30 सप्टेंबर पर्यंत सादर करावे असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केलं आहे. भारत निवडणूक आयोगानं चंद्रपूर जिल्ह्यात 2,066 मतदान केंद्रांना अंतिम मंजुरी दिली आहे. यामध्ये 13 मतदान केंद्रे विलीन अथवा रद्द करण्यात आली असून 3 नवीन मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहे. मतदान केंद्रांची संपूर्ण यादी जिल्हा प्रशासनाच्या chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत गृह भेटी दरम्यान मृत, कायमस्वरूपी, स्थलांतरित, गैरहजर अथवा सापडू न शकलेले, दुबार किंवा अन्यत्र नोंदणी असलेले अशा 2,70,153 मतदारांची स्वतंत्र यादी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे तसंच जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यामध्ये 51,913 मृत, 1,62,844 कायमस्वरूपी स्थलांतरित, 28,532 गैरहजर अथवा सापडू न शकलेले, 25,623 दुबार किंवा अन्यत्र नोंदणी असलेले आणि 1,241 इतर मतदारांचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगामात धान पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जिल्ह्यातील अनेक भागातील शेती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असते. मूल, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, राजुरा या तालुक्यासह अन्य भागात धानाचे पीक घेतले जाते. मात्र गेल्या महिन्याभरापासून पावसानं हुलकावणी दिल्यानं पिकांची वाढ थांबली. अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. यंदा अपुऱ्या पावसामुळे शेतीतील कृषी पंपाच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रोहित्रावरील सर्व कृषी पंप एकाच वेळेस सुरू झाल्यानं त्यावरील भार अचानक वाढतो. यामुळे रोहित्र जळणे किंवा नादुरुस्त होणे, वीज वाहिन्यावरील तार तुटणे अशा घटना वारंवार घडतात. याचा फटका ऐनवेळी शेतकऱ्यांसह महावितरणलाही बसत असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या कृषी पंपास योग्य क्षमतेचा कॅपॅसिटर बसवावा असं आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आला आहे. शिक्षक म्हणजे केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी व्यक्ती नव्हे, तर त्यांच्या व्यक्तिमत्वाची, संस्काराची आणि भविष्यातील जडणघडणीची पायाभरणी करणारा मार्गदर्शक असतो. शिक्षकांच्या कार्याचे खरे प्रतीक त्यांच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीत दिसून येते. आज एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्या कमी होत असताना या शाळांमधील अनेक विद्यार्थी आपल्या गुणवत्तेच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर जिल्हा तसंच राज्यस्तरावर नावलौकिक मिळवत आहेत. यामागे शिक्षकाचे अथक परिश्रम, समर्पण आणि योग्य मार्गदर्शन निश्चितच आहे, असं प्रतिपादन शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे

0: आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात केला. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 हा देशातील नागरिकांना कमी दरात आणि दर्जेदार अन्नधान्य उपलब्ध करून देणारा महत्वाचा कायदा आहे. या कायद्याची अंमलबजावणी करून शासनाच्या विविध योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणारे अन्नधान्य योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अन्नधान्य वितरकांमध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता होऊ नये यासाठी नियमित तपासणी करावी. लाभार्थ्यांची त्यांच्या हक्काचे धान्य मिळत आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर प्रभावी देखरेख ठेवावी असे निर्देश राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा आढावा घेताना प्रशासनाला निर्देश दिले. चंद्रपूर जिल्ह्यानं नेहमी सामाजिक सलोखा आणि सर्वधर्म समभावाची परंपरा जपली आहे. आगामी गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करताना स्वच्छता आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असं आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पांत यांनी नियोजन भवन येथे आयोजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत केलं. चंद्रपूर जिल्ह्यात शनिवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. विधिज्ञ पक्षकार आणि नागरिकांनी या लोक अदालतीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपसी समझोत्याद्वारे प्रकरणे निकाली काढण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अभय लाहोटी यांनी केलं आहे. अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक 07172271679 किंवा कार्यालयीन मोबाईल क्रमांक 8591903934 वर संपर्क साधता येईल. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. दिलीप पंडित यांना सुरुवातीला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तक या मालेत ऐकूया रशियन साहित्यिक व्हिक्टर पेलेविन यांच्या बुद्धास लिटिल फिंगर या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला मागोवा.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, जे जग आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय ते खरोखरच अस्तित्वात आहे का, की हे सगळं फक्त आपल्याच मनानं रचलेलं एक मोठं आणि गुंतागुंतीचं स्वप्न आहे? हा विचार भारतीय अद्वैत वेदांतात आणि बौद्ध तत्वज्ञानात महत्वाचा मानला जातो. विचार करा, तुम्ही एकाच वेळी दोन पूर्णपणे वेगळ्या आणि परस्पर विरोधी कालखंडांमध्ये जगत असाल तर काय होईल? आज तुम्हाला अशाच एका मेंदूला झिणझिण्या आणणाऱ्या आणि वास्तवाची जाणीव पुसून टाकणाऱ्या भन्नाट कादंबरीच्या दुनियेत आम्ही घेऊन जाणार आहोत. या अत्यंत विलक्षण आणि अतिवास्तववादी कादंबरीचं नाव आहे बुद्धाज लिटिल फिंगर. आणि या अद्भुत कादंबरीचा लेखक आहे एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रयोगशील रशियन साहित्यिक व्हिक्टर पेलेविन. व्हिक्टर पेलेविन हा आधुनिक रशियन साहित्यातला एक अतिशय गूढ आणि वेगळा विचार करणारा लेखक मानला जातो. मूळ रशियन भाषेमध्ये या कादंबरीचं नाव चापायव अँड व्हॉइड असं आहे आणि हिला रशियन साहित्यातली पहिली झेन बौद्ध कादंबरी मानलं जातं. पेलेविननं या पुस्तकात इतिहास, राजकारण, तत्वज्ञान आणि भ्रम या सगळ्यांचं एक अतिशय अफलातून मिश्रण केलं आहे. कादंबरीचा मुख्य नायक आहे प्योत्र व्हॉइड. प्योत्र व्हॉइड हा एकाच वेळी दोन पूर्णपणे भिन्न आणि विस्कळीत वास्तवांमध्ये जगत असतो. एका वास्तवात साल आहे 1919. रशियामध्ये एक मोठं आणि रक्तरंजित यादवी युद्ध सुरू आहे आणि प्योत्र हा एक तरुण कवी म्हणून वासिली चापायव या एका महान आणि ऐतिहासिक बोल्शेविक कमांडरच्या हाताखाली काम करतोय. पण पेलेविननं या चापायवला केवळ एक लष्करी अधिकारी म्हणून रंगवलेलं नाहीये, तर तो एक अतिशय रहस्यमय असा झेन मास्टर किंवा बौद्ध तत्वज्ञानी आहे. युद्धाच्या रणधुमाळीतही प्योत्रला शून्यता आणि वास्तवाच्या खोटेपणाचे तो धडे देत असतो. गोळ्यांचा भयंकर पाऊस पडत असताना आणि तोफांचे कंठाळ्या बसवणारे आवाज येत असताना चापायव अत्यंत शांतपणे प्योत्रला अस्तित्वाच्या पोकळीबद्दल समजावून सांगत असतो. त्यांच्यातले ते लांबलचक तत्वज्ञानानं भरलेले संवाद वाचताना आपण एका वेगळ्याच दुनियेत पोहोचतो. दुसरीकडे प्योत्रचं दुसरं वास्तव आहे 1990 दशकातलं. सोव्हिएट युनियन कोसळल्यानंतरचा हा एक अतिशय गोंधळलेला काळ आहे. या वास्तवात प्योत्र हा मॉस्कोमधील एका मनोरुग्णालयात दाखल झालेला एक मानसिक रुग्ण आहे. तिथं त्याच्यावर स्प्लिट पर्सनॅलिटी किंवा दुभंगलेल्या व्यक्तिमत्वाचा उपचार सुरू आहे. या इस्पितळात त्याच्यासोबत आणखी काही विक्षिप्त आणि मनोरंजक असे सहरुग्ण आहेत

0: ते आपापल्या खोट्या आणि भ्रमित जगात जगतायत. कोणी स्वतःला जपानी सामुराई समजतात तर कोणी रशियन माफिया. 90 दशकातल्या उद्ध्वस्त आणि दिशाहीन रशियन समाजाचं हे एक अत्यंत विदारक आणि उपरोधिक चित्रण आहे. भांडवलशाहीच्या अचानक आलेल्या लाटेत सापडलेल्या गोंधळलेल्या पिढीची शोकांतिकाच पेलेविननं या वेड्यांच्या इस्पितळाच्या माध्यमातून उभी केली आहे. आता खरी आणि रंजक गोम इथंच आहे. या दोन वास्तवांपैकी नक्की खरं वास्तव कोणतं? मनोरुग्णालयातला प्योत्र हा 1919 युद्धाचं स्वप्न पाहतोय की 1990 मधला कवी प्योत्र हा भविष्यातल्या एका मनोरुग्णालयाचं दुःस्वप्न अनुभवतोय? पेलेविननं यातून एक अत्यंत सखोल आणि अस्वस्थ करणारा प्रश्न उपस्थित केला आहे. तो आपल्याला सांगतो की वास्तव हा फक्त आपल्या मनाचा एक खेळ आहे. पुस्तकाचं नाव बुद्धाज लिटिल फिंगर, बौद्ध तत्वज्ञानातल्या शून्यावस्थेकडे आणि आत्मज्ञानाकडे बोट दाखवतं. जगातल्या सर्व राजकीय उलथापालथी, सत्ता संघर्ष आणि मानवी दुःख हा शेवटी एक मोठा भ्रम आहे, हा एक अतिशय वेगळा आणि खोल विचार पेलेविन या विलक्षण कथेतून मांडतो. तर श्रोतेहो, जर तुम्हाला अस्तित्वासमोरच प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्या एका बौद्धिक रोलर कोस्टरची सफर करायची असेल तर व्हिक्टर पेलेविनची बुद्धाज लिटिल फिंगर ही कादंबरी तुम्ही नक्कीच वाचायला हवी.
1: श्रोतेहो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला रशियन साहित्यिक व्हिक्टर पेलेविन यांच्या बुद्धाज लिटिल फिंगर या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला मागोवा. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे EM दुय्यम द्रावण. वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, EM दुय्यम द्रावण हे एक परिणामकारक सूक्ष्म जंतू, नैसर्गिक सजीव आणि उपयुक्त अशा जीवाणूंचा समावेश असलेलं असं द्रावण आहे. यामध्ये कोणतीही रसायनं नाही आहेत किंवा कृत्रिमरित्या तयार केलेले जीवाणूसुद्धा नाही आहेत. निसर्गामध्ये अनेक ठिकाणी सहजासहजी उपलब्ध असलेल्या नैसर्गिक सूक्ष्म जीवाणूंचा वापर करून प्रयोगशाळेमध्ये EM दुय्यम द्रावण तयार करता येतं. या द्रावणामध्ये लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया, फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया, यीस्ट आणि ॲक्टिनोमायसेट्स इत्यादी सूक्ष्म जंतू अत्यंत उपयुक्त, पर्यावरण रक्षक आणि वापरायला पूर्णतः सुरक्षित आहेत ते असतात. त्याचा वापर करणं अत्यंत सोपं आहे आणि गुणवत्तापूर्ण आणि अतिशय स्वस्त अशा प्रकारे ते असतात. मंडळी, पिकाची उगवण शक्ती वाढवण्यासाठी तसंच पिकांची वाढ, फुलं, फळं यामध्ये या द्रावणाचं महत्त्वाचं योगदान आहे. यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्षमता वाढते, सेंद्रिय खतांची उपयुक्तता वाढते, सूक्ष्म जीवाणू, बुरशी यांचं वेगानं प्रजनन होऊ शकतं. हवा, ओलावा, तापमान या घटकांचं सुद्धा नियंत्रण या EM द्रावणामुळे होऊ शकतं. पिकांची कीड रोग प्रतिकारक शक्ती वाढते. जमिनीतल्या, पाण्यातल्या आणि हवेतल्या हानिकारक अशा किडी किंवा रोगजंतूंचा नाश व्हायला या द्रावणामुळे मदत होते. सेंद्रिय खतं लवकर बनवायला सुद्धा याची मदत होते. पिकांना योग्य प्रमाणात अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम हे द्रावण करतं. हानिकारक किडींचा नाश आणि मित्र कीटकांचं संवर्धन किंवा जोपासना हे EM द्रावणाचं महत्त्वाचं काम. एकूण नैसर्गिक शेतीला अतिशय उपयुक्त असं हे द्रावण आहे. आपण याचा जर सतत वापर केला तर जमिनीचा पोत सुधारतो, पिकं जोमदार होतात, उत्पादन आणि गुणवत्ता दोन्हीतही वाढ होते. दुष्काळी परिस्थिती किंवा पूर परिस्थितीमध्ये तसंच हवामानातल्या वेगवेगळ्या बदलांवर सहजपणे मात होऊ शकते. या द्रावणामुळे गांडुळांची संख्या वाढते, तणांचा नाश होतो, पिकांची आणि पशुसंवर्धनाची प्रतिकार शक्ती वाढते. कंपोस्ट खताच्या खड्ड्यामध्ये हे EM द्रावण टाकलं तर सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात, चांगल्या दर्जाचा ह्युमस तयार होतो. एकूण उगवण, वाढ, फुलोरा, फळधारणा आणि पक्वता या पिकाच्या सर्व अवस्थांना उत्तेजन देण्याचं काम हे द्रावण करतं. मुख्य म्हणजे हे द्रावण माणूस आणि प्राणी तसंच वनस्पती यांच्यासाठी हानी

हानिकारक नाही. मात्र हे द्रावण वापरत असताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. यामध्ये सूचनेप्रमाणेच द्रावण सौम्य करून वापरावं. या द्रावणाचा वापर बुरशीनाशक, कीटकनाशक किंवा रासायनिक खतांसोबत करू नये. EM द्रावणांचा वापर कीटकनाशक, बुरशीनाशक फवारल्यानंतर 15 दिवसांनी करावा किंवा फवारण्यापूर्वी 15 दिवसाच्या आधी करावा. हे द्रावण सूर्यप्रकाशात ठेवू नये तर वातावरणाच्या तापमानात ठेवावं. मंडळी, शेतीसाठी जमिनीतली पोषण द्रव्ये वाढावीत यासाठी 1 मिलीलिटर द्रावण 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून वापरावे. पिकांवर फवारण्यासाठी 2 मिलीलिटर द्रावण 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावं. तर असं हे बहुपयोगी EM द्रावण म्हटलं तर संजीवनी आहे. याचा आपण जरूर वापर करावा. बरं आहे तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत EM दुय्यम द्रावण याविषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग सादर करते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोते हो, कालच्या भागात आपण मध्यम वयात आहारातून आजारांचे व्यवस्थापन आणि प्रतिबंध कसा करावा याविषयी जाणून घेतलं. तर आजच्या भागात ज्येष्ठ नागरिकांसाठी निरोगी वृद्धत्वासाठी पोषण कसे असावे याविषयी जाणून घेऊया. वृद्धत्व हा आयुष्याचा नैसर्गिक टप्पा आहे. या टप्प्यात शरीराच्या गरजा बदलतात. भूक कमी होणे, पचन शक्तीत बदल होणे, दातांच्या समस्या, चावण्यास त्रास, हालचाल कमी होणे किंवा एखाद्या आजारामुळे आहारावर निर्बंध येणे अशा अनेक कारणांमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. सर्वप्रथम आवश्यक आहे पुरेसे प्रथिने. वयानुसार स्नायूंची ताकद आणि स्नायूंचे प्रमाण कमी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे डाळी, कडधान्ये, दूध, दही, पनीर, सोयाबीन, अंडी आणि योग्य मांसाहारी पदार्थ यांचा आहारात समावेश करणे महत्वाचे आहे. हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम आणि जीवनसत्व ड आवश्यक आहे. दूध, दही, पनीर, तीळ आणि इतर कॅल्शियमयुक्त पदार्थ आहारात घेता येतात. जीवनसत्व ड ची कमतरता असल्यास आहार तज्ञांच्या सल्ल्याने पूरक आहार घ्यावा. ज्येष्ठ नागरिकांमध्ये पचन शक्ती आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या आढळू शकतात. त्यासाठी पुरेसे पाणी, भाज्या, फळे, संपूर्ण धान्ये आणि योग्य प्रमाणात तंतुमय पदार्थ घेणे महत्वाचे आहे. मात्र काही वैद्यकीय स्थितींमध्ये पाणी किंवा फायबर्सचे प्रमाण डॉक्टर किंवा आहार तज्ञांच्या सल्ल्यानुसार ठरवावे. प्रतिकार शक्तीसाठी विविध जीवनसत्वे आणि खनिजे आवश्यक आहे. त्यामुळे रोजच्या आहारात विविध रंगांची फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. मेंदूच्या आरोग्यासाठीही संतुलित आहार महत्वाचा आहे. हिरव्या पालेभाज्या, फळे, संपूर्ण धान्ये, कडधान्ये, सुका मेवा आणि योग्य प्रमाणात आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थ यांचा समतोल आहाराचा समावेश असावा. ज्येष्ठ नागरिकांनी एका वेळी खूप मोठे जेवण करण्याऐवजी

0: जी, गरजेनुसार लहान आणि पौष्टिक आहारांचे भाग घेणे सोयीचे ठरू शकते. भूक कमी असली तरी केवळ चहा बिस्किटांवर दिवस काढणे योग्य नाही. कमी प्रमाणात पण पौष्टिक पदार्थ घेणे महत्त्वाचे आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाची आहाराची गरज सारखी नसते. मधुमेह, रक्तदाब, मूत्रपिंडाचे आजार, हृदयविकार किंवा इतर वैद्यकीय समस्या असल्यास आहार वैयक्तिक आरोग्य स्थितीनुसार ठरवावा. म्हणूनच निरोगी वृद्धत्व म्हणजे केवळ दीर्घायुष्य नव्हे तर सक्रिय, स्वतंत्र आणि गुणवत्तापूर्ण जीवन जगण्याची क्षमता टिकवणे होय. योग्य आहार, पुरेशी शारीरिक हालचाल, योग्य झोप, नियमित आरोग्याची तपासणी आणि कुटुंबाचा आधार या सर्वांचा निरोगी वृद्धत्वात महत्त्वाचा वाटा आहे. लक्षात ठेवा, वय वाढले तरी पोषणाची गरज संपत नाही, उलट योग्य पोषणाचे महत्त्व अधिक वाढते. निरोगी वृद्धत्वासाठी आजपासूनच आपल्या आहाराची काळजी घेऊया. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या विपुल वनसंपदेमध्ये औषधी वनस्पतींचा जो बहुमोल खजिना आहे त्याच्या संवर्धन आणि जतनामध्ये शाश्वतता यावी यासाठी कार्य करणाऱ्या पुण्याच्या पूर्वाताई जोशी यांच्याशी आपण बातचीत करतो आहोत. नमस्कार पूर्वाताई.
1: नमस्कार.
0: तर असं होतं ना की कधी कधी काही पायवाटेवर चालता चालता त्याचा हा रस्ता कधी होऊन जातो, आपल्याच या वाटेवरनं पुढे कसे लोक चालायला लागतील सांगता येत नाही. तर असं एक महत्वाचं काम तुमचं सुरू झालेलं आहे. पण आता एकीकडे आपण म्हणलं तसं की हमरस्ता तयार झाला याचा अर्थ कार्य क्षेत्रही विस्तारलंय. तर आता इथून पुढच्या तुमच्या योजना काय असणार आहेत आणि एखाद दुसऱ्या गावाच्या ऐवजी आता ते कार्यक्षेत्र किती मोठं विस्तारणार आहे?
1: खरं सांगू का, निसर्गाधारित आर्थिक घडी असा हल्ली अतिशय महत्वाचा हा विषय समोर येतोय की ज्याला आम्ही नेचर बेस्ड इकॉनॉमी असं म्हणतो. तर ही घडी गावागावातून बसवायला लागणार आहे. त्यामुळे एक किंवा दोन गावांमधनं कामं करून काही होणार नाही हे लक्षात यायला लागलेलं आहे. त्याच दरम्यान नेमकं हे लक्षात यायला लागलं आणि असं झालं की आयुसीएनची जी सस्टेनेबल यूज आणि लाईव्हलीहूड हे जे ग्लोबल नेटवर्क आहे की ज्याच्यामध्ये हा शाश्वततेचा वेगळ्या प्रकारे एक सपोर्ट किंवा इंटरनॅशनल रिकग्निशन आपण म्हणूया त्याला, त्याच्यामध्ये त्यांनी मला मेंबर म्हणून घेतलेलं आहे आतमध्ये आता. आणि मग त्याच्या ते जेव्हा झालं तेव्हा मला स्वतःला असं वाटलं की अरे हे आता फार वेगळ्या प्रकारे पाहायला हवं आपण. आणि मग देशाच्या उलाढाली उद्योगधंदे याला जोडलं कसं जायचंय हा सुद्धा एक मनात आता विचार यायला लागला.
0: आणि मला असं वाटतं भारताचं प्रतिनिधित्व करताय तुम्ही त्या आयुसीएनच्या माध्यमातून.
1: हो करते मी.
0: तर जागतिक पातळीवरतीही आपल्या या सगळ्या वनसंपदेचा आपण अभिमानाने कसं मांडलं गेलं पाहिजे
1: अगदी,
0: आणि भारताचं नाव उज्ज्वल करण्याचा हा आणखीन एक मार्ग आहे.
1: आणि तो प्रयत्न मी नक्कीच करेन. लोकसहभागातून संघटित प्रयत्नातून असा दुहेरी फायदा करून घेण्याच्या गोष्टी असतील
0: बरोबर,
1: किंवा त्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न असतील. म्हणजे काही वेळेला टेक सपोर्ट लागतो, काही वेळेला छोटी ऍप बनवावी लागतात, काही वेळेला काळजीपूर्वक वापर कसा करायचा याचं नुसतं एक सस्टेनेबिलिटी ब्रोशर्स करावी लागतात की जी गावांना गावांच्या भाषेत म्हणजे समजून सांगता येतील. काही वेळेला याच्या सगळ्यात असं जाणवायला लागलंय की ट्रेनिंगची गरज आहे.
0: बरोबर.
1: ते ज्या बायकांचा गट उभा राहतोय, पुरुषांचा गट उभा राहतोय, दोघांचा एकत्रित मॅनेजमेंटचा एक गट उभा राहतोय. सर्टिफिकेशन्स आहेत वेगवेगळी की ज्याच्यात आपण मूल्यवर्धन म्हणतोय. लॅब अनालिसिस आहेत जे मी वनस्पतीशास्त्र आणि ह्याचं जोडणी करण्यासाठी उल्काच्या वेळी जो प्रयत्न केला की क्वालिटी काय आहे त्या फळांची, त्याच्यात काय आहे आणि त्याचं संपूर्ण न्यूट्रिशनल आणि अँटीऑक्सिडंट प्रोफाइलिंग ज्याला आपण, ते सुद्धा गरजेचं आहे. या सगळ्या ऍक्टिव्हिटीज इको

0: पोलीस हमला कशा पूरक ठरतील.
1: बरोबर बरोबर,
0: कारण त्या ठरणारच आहेत.
1: हो,
0: जर का एक गाव अशा पद्धतीचं काही करत असेल,
1: म्हणजे मला असं वाटतं की फक्त त्या गावांना तिथल्या ग्रामस्थांनाच याचं महत्व कळलं पाहिजे असं नाही, जे शहरात राहतात त्यांना सुद्धा ते तिथे गेले पाहिजे, त्यांनी ह्या कामात सहकार्य केलं पाहिजे, हातभार लावला पाहिजे, त्यांनाही याचं महत्व कळलं पाहिजे. म्हणून अॅग्रो टुरिझम महत्वाचं
0: खरंच. आणि म्हणजे विकास विकास आपण म्हणतोय सगळे, पण सस्टेनेबिलिटीचा मुद्दा जेव्हा येतो ना, तेव्हा जगण्याची खात्री एक स्वस्थतेतून आली पाहिजे असं वाटलं मला.
1: हे मात्र खरं आहे. वसुदैव कुटुंबकम म्हणतो तसं की ही कुटुंब सांभाळली तर आपण पृथ्वीला सांभाळणार आहोत.

0: यातनं तुम्ही म्हणता तसं की उपजीविकेची ही साधनं उभी राहावीत आणि आरोग्यपूरकही अशी सगळी जी काही वाटचाल आहे तीही चालू राहावी यासाठी आमच्या सगळ्या श्रोत्यांकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत.
1: धन्यवाद.
0: पुन्हा एकदा तुम्ही इथे तुमच्या कामाविषयी त्याचं तुम्ही माहिती दिली तिथे येऊन त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, मी प्रसाद कुलकर्णी पूर्वा जोशी यांच्यासह आपला निरोप घेतो. नमस्कार
1: सगळ्या श्रोत्यांना आणि प्रसादजी नमस्कार. थँक्यू.
0: धन्यवाद. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्वेता चक्रवर्ती यांनी गायलेला राग वृंदावनी सारंगशोधे हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचं उरण इथं उद्घाटन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन करणार. गोंदिया जिल्ह्यात रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू, 11 जण जखमी. आणि जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी 2 सुवर्णपदकं पटकावली. देशात औद्योगिक निर्मितीचं चित्र गेल्या 12 वर्षात पूर्णतः बदललं असून अनेक उत्पादनं आता देशातच तयार होतात असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये वडोदरा इथं वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचं उद्घाटन करताना ते बोलत होते.
1: अब भारत चीप से लेकर शिप तक निर्माण की एक नई गाथा लिख रहा है. यानी पुर्जे भी हमारे और प्रोडक्ट भी हमारा. आत्मनिर्भरता की एक पूरी चेन भारत में ही बनेगी.
0: देशाच्या पश्चिमेकडच्या 5 राज्यांमधून मालवाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठी समर्पित रेल्वेमार्ग 1,30,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे. त्यातल्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण आज मोदी यांनी केलं. याखेरीज 9,700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 3 रेल्वेमार्ग विस्तार प्रकल्पांची आणि 1,780 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली. हा कॉरिडॉर दिवंगत प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात मांडलेल्या सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा भाग होता असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. मालवाहतुकीला समर्पित असलेल्या या मार्गाच्या 3रा टप्प्यात उंबरगाव ते सफाळे या राज्यातल्या लोहमार्गाचा समावेश आहे. उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरात या टप्प्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज राज्यपाल जिष्णू देववर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. या कॉरिडॉरमुळे उत्तर आणि पश्चिम भारत जोडला जाणार असून जेएनपीटी बंदरावरून होणाऱ्या मालवाहतुकीचा विस्तार देशाच्या अन्य भागांमध्येही होणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कॉरिडॉरवरच्या सुविधांबद्दल त्यांनी सांगितलं.
2: न्यू उंबरगाव ते जेएनपीटी ही एक अत्यंत मिसिंग लिंक होती, जिचं काम करणं हे अतिशय कठीण काम आहे. कारण अतिशय दलदलीचा भाग आहे, डोंगराळ भाग आहे. त्या डोंगराळ भागातून काही टनेल्स तयार करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की डबल डेकर कंटेनरची उंची लक्षात घेऊन, कारण कंटेनर स्टॅक तयार करतोय देशामध्ये पहिल्यांदा, कंटेनर स्टॅक हा या फ्रेट कॉरिडॉरवरनं जाणार आहे.
0: वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीचं जाळं आणखी मजबूत होणार असल्याचं राज्यपाल जिष्णू देववर्मा म्हणाले. या कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीवरचा खर्च कमी होऊन पुरवठा साखळीही मजबूत होणार असल्याचं राज्यपाल म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. ही परिषद जगातल्या सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली फिनटेक परिषदांपैकी एक आहे. 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेची सांगता येत्या 11 तारखेला होणार आहे. या परिषदेत धोरणकर्ते, नियामक घटक, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, फिनटेक कंपन्या, तंत्रज्ञान कंपन्या, गुंतवणूकदार, शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ आणि इतर संबंधितांमध्ये वित्त क्षेत्राच्या भविष्याबाबत चर्चा होणार आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि इतर भागांमध्ये गेल्या महिनाभरापासून पाऊस न पडल्यानं सोयाबीनसह इतर पिकांवर संकट आलं आहे. त्यामुळे सरकारने नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीने

आर्थिक मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्यातला सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या अत्यंत गंभीर संकटात सापडला असून जवळपास 70% सोयाबीन पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडून ते पुन्हा कर्जबाजारी होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांना या संकटातून वाचवण्यासाठी सरकारनं युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात असं वडेट्टीवार म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्यानं त्यांच्यावर सलाईन लावण्यात आलं आहे. मध्यरात्री त्यांच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण खूप कमी झालं आणि तब्येतीच्या इतरही तक्रारी सुरू झाल्या. त्यानंतर मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे यांना फोन करून त्यांच्या मागण्यांवर आजपासून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर जरांगे यांनी सलाईन लावायला होकार दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गोंदिया जिल्ह्यात नागरा इथं काल रात्री झालेल्या रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आणि 11 जण जखमी झाले. गोंदिया बालाघाट मार्गावर झालेल्या अपघातातले सर्वजण मध्य प्रदेशातल्या बालाघाटचे रहिवासी होते. जखमींपैकी काहीची प्रकृती गंभीर आहे. शिवसेनेनं पालघरचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे आणि पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांच्यासह एकंदर 7 पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केलं आहे. बेजबाबदार वागणूक आणि पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल ही कारवाई केल्याचं पक्षाच्या पत्रकात म्हटलं आहे. दहीहंडीच्या दिवशी जखमी गोविंदांना रुग्णालयातून घरी सोडण्यावरून आणि कथित पैशांच्या प्रकरणांवरून पक्षाचे पदाधिकारी आणि रुग्णालय प्रशासनात वाद झाला होता आणि यावर एकंदर 17 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज या प्रकरणी पालघर पोलिसांनी राहुल घरत यांना अटक केली. न्यायालयानं त्यांना एका दिवसाची कोठडी दिली आहे. दरम्यान पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी आपल्यासमोर हजर व्हावं असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या आणि रुग्णालयात तोडफोड केल्याच्या तक्रारींवर पोलिसांनी कारवाई न केल्याच्या आरोपांवरून न्यायमूर्ती एस गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं त्यांना समन्स जारी केलं. न्यायालयानं या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारतीय तिरंदाजांनी 2 सुवर्णपदकं पटकावली. स्पर्धेत पुरुषांच्या पॅरा रिकव्ह दुहेरीच्या अंतिम फेरीत हरविंदर सिंह आणि विजय सुंडी यांनी स्लोवाकियाच्या खेळाडूंना 6-2 हरवून तिसऱ्यांदा जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेत सुवर्णपदक पटकावलं. कंपाऊंड प्रकारात तोमर कुमार आणि श्याम सुंदर स्वामी यांनी इराकच्या अल्दावूद अनवर आणि कादिम अब्बास यांचा 152-139 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. महिलांच्या पॅरा रिकव्ह दुहेरीत पूजा जत्यान आणि भावना चौधरी जोडीनं चीनच्या खेळाडूंचा 6-0 पराभव करत रौप्य पदक मिळवलं. महिला दुहेरीच्या कंपाऊंड प्रकारात कांस्य पदकाच्या लढतीत भारताच्या पायल नाग आणि शीतल देवी यांना चीनच्या खेळाडूंनी पराभूत केलं. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर झेरेव याने इटलीच्या लुसियानो डार्डेरी याला 6-2, 6-2, 7-6 असं नमवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना नेदरलँडच्या बोटिक वॅन्डे जॅनशल्प याच्याशी होईल. स्त्रीभ्रूण हत्या रोखणं, बेकायदेशीर गर्भपाताला आळा घालणं आणि लिंग गुणोत्तर प्रमाणात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारनं नीलम गोर्हे यांच्या अध्यक्षतेखाली सत्ताधारी पक्षाच्या महिला आमदारांचं राज्यस्तरीय कृती दल स्थापन केलं आहे. हे कृती दल विविध रुग्णालयं, सोनोग्राफी आणि तत्सम केंद्रांना भेटी देऊन कायद्यातल्या तरतुदींचा भंग होत नसल्याची खात्री करेल. कायद्याच्या अंमलबजावणीतल्या त्रुटी आणि अडचणींवर मात करण्यासाठी सरकारला शिफारसी करेल. या कृती दलाचा कार्यकाळ 3 वर्षांचा असून त्यांना दर 3 महिन्यांनी सरकारला अहवाल सादर करावा लागेल. तिसरी राष्ट्रीय लोक अदालत येत्या शनिवारी 12 सप्टेंबरला होणार आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एनआय ऍक्ट, मोटार वाहन अपघात, दिवाणी प्रकरणं आणि लेबर लॉ यांच्यासह विविध प्रकरणांचा निपटारा केला जाणार आहे. लोक अदालतीत प्रकरण निकाली लागल्यास पक्षकारांना त्याच दिवशी त्यांच्या प्रकरणाचा निकाल मिळू शकतो. त्यामुळे प्रलंबित प्रकरणं लोक अदालतीत आणावीत असं आवाहन भंडारा विधी सेवा प्राधिकरणानं केलं आहे. याआधी झालेल्या लोक अदालतींमध्ये 299 प्रकरणांचा निपटारा केला होता, तर विशेष लोक अदालतींमध्ये 54 प्रकरणं निकाली काढली आहेत. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. साक्षरता लोकांसाठी, पृथ्वीसाठी आणि समृद्धीसाठी अशी यंदाची संकल्पना आहे. युनेस्कोतर्फे दिले जाणारे आंतरराष्ट्रीय साक्षरता प्रसार पुरस्कार आज मेक्सिकोमध्ये प्रदान करण्यात येणार आहेत. साक्षरता दिनानिमित्त दिलेल्या संदेशात केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलंय
की साक्षरतेमुळे ज्ञान संधी आणि उज्ज्वल भविष्याचे दरवाजे उघडतात. सुशिक्षित आणि सक्षम

0: नागरिक हा विकसित भारताचा भक्कम पाया असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडोरचं उरण इथं उद्घाटन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन करणार. गोंदिया जिल्ह्यात रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू, 11 जण जखमी. आणि जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी 2 सुवर्ण पदकं पटकावली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यमलहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, आमच्या या दुसऱ्या प्रसारण सभेत मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. यानंतर ठीक 5 वाजता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: रुपये खर्चून बांधण्यात येत आहे. त्यातल्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 टप्प्याचं लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. मालवाहतुकीला समर्पित असलेल्या या मार्गाच्या 3र्या टप्प्यात उंबरगाव ते सफाळे या राज्यातल्या लोहमार्गाचा समावेश आहे. उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरात या टप्प्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेची सांगता येत्या 11 तारखेला होणार आहे. राज्यात नोकरभरती खेळाडूंच्या आरक्षणाबाबत सुरक्षित आरक्षण धोरणाला आज राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. त्यानुसार यशस्वी खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठीच्या 5% आरक्षणाबाबत सुधारित धोरण लागू होईल. त्यामुळे याबाबत यापूर्वीचे सर्व शासन निर्णय, शासन शुद्धीपत्रकं, परिपत्रकं, पत्र रद्द होतील. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत पुरुषांच्या पॅरा रिकव्हर दुहेरीच्या अंतिम फेरीत हरविंदर सिंह आणि विजय सुंडी यांनी स्लोवाकियाच्या खेळाडूंना हरवून सुवर्णपदक मिळवलं, तर कंपाऊंड प्रकारात तोमर कुमार आणि श्यामसुंदर स्वामी यांनी इराकच्या तिरंदाजांचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 555 अंकांची घसरण झाली आणि तो 75,578 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 144 अंकांची घसरण नोंदवत 23,635 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: नमस्कार रत्नागिरीकर, शुभ संध्या. ठीक 5:02 आणि 23 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीतसंध्या, हा तुमचा आवडता कार्यक्रम. श्रोते हो, या कार्यक्रमात आज आपण घेणार आहोत अतिशय सुंदर अशा हिंदी चित्रपट गीतांचा. कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत चांदनी या चित्रपटातल्या गाण्याने. चांदनी श्रीदेवीचा अत्यंत गाजलेला चित्रपट. श्रीदेवी, ऋषी कपूर आणि विनोद खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असणारा यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 1989 साली प्रदर्शित झाला. अतिशय सुंदर अशी ही प्रेमकथा. याला संगीत दिलं आहे शिवहरी यांनी. या चित्रपटाची 14 सप्टेंबर 1989 ही प्रदर्शनाची तारीख आहे आणि या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे. चला तर आजच्या या सुंदर वेळेची, संध्याकाळची सुरुवात करूया चांदनी चित्रपटातल्या लता मंगेशकर यांच्या स्वरातल्या आनंद बक्षी यांच्या या गाण्याने.

नमस्कार, मी अमिता बडे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देशाच्या पश्चिमेकडच्या 5 राज्यांमधून मालवाहतुकीसाठी समर्पित रेल्वे मार्ग 1,30,000 कोटी

लता मंगेशकर आणि बाबला मेहता यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं, चांदनी या चित्रपटातलं. श्रोते हो, प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा आणि बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी एकत्र येऊन शिवहरी या नावाने या चित्रपटाला संगीत दिलं होतं. यापूर्वीही त्यांनी सिलसिला, फासले तसंच विजय या चित्रपटांना देखील संगीत दिलं होतं. चांदनी या चित्रपटात एकूण 10 गाणी होती. लता मंगेशकर, सुरेश वाडकर, विनोद राठोड, बाबला मेहता यांनी ही गाणी गायली होती आणि या चित्रपटाचं शीर्षक गीत तर खुद्द श्रीदेवी यांनी गायलं होतं. या चित्रपटासाठी 1990 शिवहरी, आनंद बक्षी आणि सुरेश वाडकर यांना अनुक्रमे सर्वश्रेष्ठ संगीतकार, सर्वश्रेष्ठ गीतकार आणि सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक असे पुरस्कार मिळाले होते. श्रोते हो, ही अशी गाणी तयार होण्यासाठी हे कलाकार, गीतकार, संगीतकार, अगदी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक खूप मेहनत घेत असतात आणि म्हणूनच त्यातून ह्या अशा अजरामर सुरावटी निर्माण होतात. बघा ना, 1990-1990 च्या

दशकातलं हे गाणं आपल्याला ऐकताना आजही किती सुंदर वाटतं. आजही डोळे मिटले की आपल्यासमोर येतात ती सुंदर अशी बर्फाच्छादित शिखरं आणि तिथे फिरणारी ती दोघं. प्रेमात पडलेल्या लोकांना जसे डोंगर खुणावतात ना, तसंच या संध्याकाळच्या वेळेला समुद्रकिनाऱ्याची गाजही त्याची ओढही त्यांना असते. छानपैकी आपल्या प्रिय व्यक्तीसोबत त्या समुद्राच्या ओल्या वाळूत जावं, एकमेकांच्या सोबतीने हातात हात घालून काहीही न बोलता वारा अंगावर घेत समुद्राची गाज कानात साठवत नुसतं चालत राहावं. बघा, काहीतरी वेगळंच असतं हे. चला तर कार्यक्रमात आता ऐकूया असंच काहीसं वातावरण आपल्यासमोर उभं करणारं. सागर या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे आर डी बर्मन यांनी. गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर.

0: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
1: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
2: श्रोते हो, जाहिरात विश्रांतीनंतर गीत संध्या या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण घेतोय हिंदी चित्रपट गीतांचा आनंद. श्रोते हो, सत्ते पे सत्ता हा चित्रपट तुम्हाला आठवतोय का?

पुन्हा एकदा स्वागत. आज आपण घेतोय हिंदी चित्रपट गीतांचा आनंद. श्रोते हो, सत्ते पे सत्ता हा चित्रपट तुम्हाला आठवतोय का? 1982 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, अमजद खान, रंजिता, सचिन, शक्ती कपूर, पेंटल, विजयेंद्र घाटगे, सुधीर, सारिका, कवलजीत सिंग, प्रेमा नारायण, मॅकमोहन आणि कल्पना अय्यर, इतके सगळे कलाकार या चित्रपटात होते. अतिशय सुंदर असा हा चित्रपट आणि त्यातली गाणीही खूप सुरेख होती. दिलबर मेले कब तक मुझे, प्यार हमें किस मूड पे ले आया, जिंदगी मिलके बिताएंगे, दुक्की पे दुक्की हो, झुक के सर को पूछो, परियों का मेला है, अतिशय सुंदर अशी एकापेक्षा एक अशी ही गाणी. चला तर आता याच चित्रपटामधलं एक गाणं आपण ऐकूया. स्वर आहे आशा भोसले, दिलराज कौर आणि सहकारी यांचा, संगीतबद्ध केलं आहे आर डी बर्मन यांनी, रचना आहे गुलशन बावरा यांची.

0: श्रोतेहो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये बुधवार दिनांक 9 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता आपण ऐकाल कवितेचं बदलतं स्वरूप याविषयी डॉक्टर मानसी देशपांडे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत.
1: कविता ही एखाद्याच्या अंतर्मनाची वीण, तरी नसते केवळ लिहिणाऱ्याची मैत्रीण. अचूक सापडते तिला, वाचणाऱ्याचीही नस. त्याला जणू ती म्हणते, दोन क्षण तरी बस, आपण रेंगाळतो कवितेत.
0: तेव्हा नक्की ऐका 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. इंद्रधनुष्य या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

गीतसंध्या या कार्यक्रमात आता ऐकूया आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. चित्रपट एक दुजे के लिए

एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातल्या या गीताबरोबरच श्रोतेहो गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आज आपण ऐकलेत चांदनी सागर, सत्य पे सत्ता आणि एक दुजे के लिए या हिंदी चित्रपटांमधील गाणी. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

11 किलोहर्ट्स वर श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची ही दुसरी प्रसारण सभा. यानंतर ठीक 5:30 वाजता युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युवावाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. मंडळी, ह्या बालकवींच्या पंक्ती म्हणजे श्रावणाचं सुरेख वर्णन. श्रावणाचं स्वागत करताना मनात एक वेगळंच समाधान असतं. आषाढ संपून श्रावण आला की निसर्गात जसा गंध दरवळतो तसाच आपल्या संस्कृतीत भक्तिरस दरवळायला लागतो. श्रावण सरी म्हणजे नुसता पाऊस नाही, ती आपल्या परंपरेची, श्रद्धेची आणि आस्थेची सर आहे. या सरी आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मुळांशी जोडतात. श्रावण महिना म्हणजे पंचांगानुसार श्रवण नक्षत्र असलेला एक शुभ महिना, पावसाळ्याचा मध्यबिंदू. शेतकरी याच महिन्यात आपल्या पिकांची काळजी घेतो तर घराघरात सणांची रेलचेल सुरू होते. श्रावणातला प्रत्येक दिवस हा केवळ धार्मिक नसतो तर तो आरोग्य, सामाजिक एकता, निसर्ग संवर्धन आणि कुटुंब संस्कार घेऊन येतो. श्रावणातली पहिली सर आली की मातीचा गंध मनात शिरतो. ह्या दिवसात प्राचीन काळी वर्षावास ही संकल्पना प्रचलित होती. साधू संन्यासी 4 महिने एका जागी थांबत, प्रवचन करत, समाज प्रबोधन करत, श्रावण हा त्याचा मुख्य भाग होता. ह्याच काळात संतांनी अनेक प्रवचनं, अभंग आणि ओव्या रचल्या, त्यामुळे श्रावण हा आध्यात्मिक उन्नतीचा काळ मानला गेला. वास्तविक पाहता श्रावणातले उपवास ही प्रथा केवळ धार्मिक नाही, हा काळ म्हणजे संसर्गजन्य रोगांचा. म्हणून आहारात सात्विक पदार्थ, उपवास, फळ, दुग्ध पदार्थ यांचा समावेश ठेवून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा उद्देश. मंडळी, श्रावणात सोमवाराला फार महत्व आहे. श्रावणातील सोमवारी भगवान शंकराची पूजा करणं ही हजारो वर्षांची परंपरा. यामागे एक कथा आहे. समुद्र मंथनात हलाहल म्हणजेच विष निघालं ते कोणालाच पचवता आलं नाही. शेवटी भगवान शिवानं ते प्राशन केलं आणि त्यांच्या घशात ते स्थिरावलं, म्हणून त्यांना निळकंठ म्हणतात. हा प्रसंग श्रावण महिन्यात घडला असं मानलं जातं आणि तेव्हापासूनच श्रावणी सोमवारी शिवभक्त हे त्यांच्या आराध्य देवतेची उपासना करून त्यांची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, श्रावण म्हटलं की सण उत्सव हे आलेच. त्यातलाच पहिला सण तो म्हणजे नागपंचमी. श्रावणातली नागपंचमी या दिवशी नागदेवतांची पूजा केली जाते. महाराष्ट्रात घराघरात नागाचं चित्र गंधाने रेखाटून त्यावर दुर्वा, दूध, फुलं वाहिली जातात. इतकंच नाही तर गावाकडे अजूनही महिला वारुळाजवळ जाऊन नागाची पूजा करतात. या दिवशी नागाच्या कथा ऐकल्या जातात आणि नागपंचमी साजरी केली जाते. तसंच या दिवशी नेवऱ्या, पातोळ्या यासारखा नैवेद्य बनवला जातो.

मंडळी, श्रावणातल्या पौर्णिमेला सुद्धा महत्व आहे. या श्रावणातल्या पौर्णिमेलाच आपण नारळी पौर्णिमा म्हणतो. कोकणात आणि पश्चिम किनारपट्टीवर नारळी पौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी केली जाते. कोळी बांधवांचं नववर्ष म्हणून याकडे पाहिलं जातं. समुद्राला नारळ अर्पण करून कोळी बांधव समुद्रात उतरतात. समुद्र हे त्यांच्या उपजीविकेचं साधन आहे आणि नारळी पौर्णिमा हा समुद्र पूजनाचा दिवस म्हणून मानला जातो. नारळ हे फळ सर्वार्थानं शुभ मानलं जातं. त्यात पाणी, गोडवा आणि त्रैतीय तत्व असतात. पावसामुळे बंद असलेलं मच्छीमारीचं काम हे नारळी पौर्णिमेनंतर सुरू केलं जातं. या कामाचा श्री गणेशा करताना ते समुद्राला नारळ अर्पण करतात आणि त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करतात. मंडळी, या नारळी पौर्णिमेसोबतच लागून जो सण येतो तो म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हणजेच बहीण भावाच्या पवित्र नात्याची आठवण आणि ठेव. श्रावणातला रक्षाबंधन हा सण फक्त भाऊ बहिणीचं नात्यापुरता मर्यादित नाही, तर तो रक्षण या भावनेनं साजरा केला जातो. रक्षा म्हणजे रक्षण करणं आणि बंधन म्हणजे भावा बहिणीच्या नात्यातला गोड

हळवा, तिखटपणा, कडवटपणा ह्या एकूण सगळ्याच गोष्टी, सगळ्याच बाबी या सणाला साजरा केल्या जातात आणि या नात्याची वीण घट्ट केली जाते. मंडळी, श्रावण म्हटलं की सगळ्यात जास्त लगबग असते ती स्त्रियांची, कारण मंगळागौर हा सण तेव्हा येतो. मंगळागौर म्हणजे नवीन सून, विवाहित स्त्रियांसाठी आनंदाची पर्वणी. रात्री फुगड्या, झिम्मा, गायन, ओव्या म्हणणं या माध्यमातून स्त्रियांना समाजात अभिव्यक्त होण्याची आणि एकमेकींच्या सानिध्यात जीवन अनुभवण्याची संधी मिळते. मंगळागौर म्हणजे केवळ पूजा नाही, तर ती स्त्री सामर्थ्य आणि सृजनशक्तीचं रूप आहे. मित्रांनो, श्रावण हा खऱ्या अर्थाने सगळ्या सणांना सामावून घेतो आणि श्रावणातला आणखी एक आणि फार फार जवळचा सण म्हणजे गोकुळाष्टमी, गोपाळकाला. गोकुळाष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म साजरा होतो. मध्यरात्री जन्मकथा, झोपाळा, आरती या वातावरणात गोपाळकाला हा सामूहिक उत्सव आपण साजरा करतो. यामध्ये दही, दूध, पोहे, साखर, तूप इत्यादी गोष्टी मिसळून काला हा पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य श्रीकृष्णाला अर्पण केला जातो. आणि दुसऱ्या दिवशी गल्लोगल्ली वेगवेगळी गोविंदा पथकं बाहेर पडतात आणि दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

मंडळी एकूण काय तर श्रावण म्हणजे नुसता महिना नाही तर तो आपल्या संस्कृतीचं हृदय, श्रद्धा, निसर्ग, समाज आणि आरोग्य याचं एक सुंदर संमेलन. प्रत्येक सणामागे असलेल्या कथा, परंपरा आणि जीवनशैली आपल्याला एक नवा दृष्टिकोन देतात. आज या पावसांच्या सरीत भिजताना आपणही पुन्हा आपल्या संस्कृतीच्या मुळाशी जाऊन एकदा ती स्नेहाने समजून आणि अनुभवून जगायला शिकूया. मंडळी, ह्या श्रावणाच्या सरी आपल्याला कायमच मनाला आनंद देऊन जातात. अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, वेगवेगळ्या विषयांवर माहिती शेअर करायची आहे, पण आता घड्याळ खुणावतंय त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युवावाणी आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता.

प्रसार भारतीच्या व्हॉइस ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आणि 6:05 इंग्रजी समाचार. हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र. ही दोन्ही बातमीपत्रं आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. ठीक 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून.

0: श्रावणाचे दिवस सणांची लगबग घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली ही रचना होती वंदना विटणकर यांची. संगीतबद्ध केली होती राम कदम यांनी. चित्रपट पारध. श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधून दिल्या जाणाऱ्या बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

ज्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील आम्ही ते सहक्षेपित करू. वनिता मंडळमध्ये 12 वाजता पोस्को कायद्याविषयी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत, तसंच मीरा जोशी यांचा ललित बंध अवघा रंग एक झाला. 1:05 गीतबहार. जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40 भावधारा 1:45 1:55 ऐसी अक्षरे रसिके. दुपारी 2:30 नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात संजय उपाध्ये यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकाल. त्यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग गौड मल्हार. आमच्या संध्याकाळच्या प्रसारण सभेत 5:02 गीतसंध्या. आपण मराठी गीतांचा आनंद घ्याल. गीतबहार 6:10 हिंदी चित्रपट गीतांचा आपण आनंद घ्याल. 6:30 रूपरेषा. 5:30 युवावाणी. या कार्यक्रमात 10 सप्टेंबर रोजी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या अनुषंगाने संवादाचे एक पाऊल जीवनाकडे या खास कार्यक्रमात समुपदेशक मृणाल खंडागळे यांच्याशी साधलेला संवाद. लोकसंगीत 6:35 7:15 अर्थविशेष. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात जायफळ लागवड डॉक्टर राजाराम गावडे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत. निवेदन ऋचा गद्रे यांचं. नाट्यसंगीत प्रसारित होईल 7:15 9:30 चर्चा का विषय है. 10:30 रजनीगंधा. शास्त्रीय संगीताचा आपण आनंद घ्याल. 10:30 आपण ऐकाल पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग चंद्रकौस. श्रोते हो, ही होती रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आमची सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

श्रोते हो, लोकसंगीत लागलं की आपले पाय ठेका धरतातच. आत्ताचं हे गीत आपण जे ऐकलं त्याचे गायक, गीतकार आणि संगीतकार होते अरुण भोईर शहाडकर. हे एक प्रसिद्ध मराठी लोकसंगीत गायक, संगीतकार आणि गीतकार आहेत. कोळीगीतं, लोकगीतं आणि भक्तिगीतांच्या क्षेत्रात त्यांनी मोठं योगदान दिलं आहे. त्यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली अनेक कोळीगीतं आणि लोकगीतं प्रसिद्ध आहेत. उदाहरणं द्यायचं झालं तर थांब गोमू थांब, अशी नको घुमू, सव्वा रुपया बंदा दिला, नारळी पुनवेला, दर्या देवाच्या मनाला, ही गाणी विशेष लोकप्रिय आहेत. कोळ्याची नौका हा त्यांचा गाजलेला अल्बम. यामध्ये उत्तरा केळकर यांच्यासोबत एकवीरा आई, कोळ्याचे ठाई आणि जो त्यांनी स्वतः गायलेला जोगवा ही प्रसिद्ध गाणी आहेत. तर असे हे अरुण भोईर शहाडकर. आपल्या मातीत असे अनेक लोककलाकार आहेत ज्यांनी या मराठी भाषेला वर्षानुवर्ष समृद्ध केलं. लोकगीतं हा देखील त्यातलाच एक प्रकार. बघा ना, कोकणातल्याच या दोन भाषा, एक आगरी असेल किंवा एक मालवणी असेल, दोन्ही भाषा कानाला ऐकताना किती गोड वाटतात आणि या दोन्ही भाषांमध्ये अतिशय सुंदर अशी गाणीही आपल्याला ऐकायला मिळतात. लोकसंगीताचा आनंद आपण घेणार आहोतच. आता ऐकूया संतोष नायक आणि शैला चिखले यांनी गायलेलं वेसावकर आणि मंडळी यांचं, विजय कठीण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

0: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
2: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल, आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
3: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
2: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
3: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.

श्रोतेहो, ही गावातली मंडळी अतिशय हुशार असतात. पण काय आहे ना, आपल्याकडे मोठ्या शहरातून गावात जेव्हा माणसं जातात तेव्हा त्यांना शहरीकरणाचं वारं लागलेलं असतं आणि मग तिथला थाटमाटही त्यांना दाखवायची इच्छा असते. आत्ताचं हे जे गाणं ऐकलत ना, त्यातले शब्द बघा. बाई बाई असा पाहुणा कसा, दावतोय मुंबईचा लई झोक, फिरलाय मळ्यात बिनधोक. सखूच्या लग्नाला परवा, गावात राघू आलाय नवा, गावात हाय याचा गौगवा, पोरींना बघतोय जवातवा, फुकाचा ठसा रिकामा खिसा, हातात रेडिओचं खोकं, फिरलाय मळ्यात बिनधोक. पूर्वी मुंबईतनं हे लोक जेव्हा गावाकडे यायचे, या लोकांना कोकणात आपल्याकडे चाकरमानी असं म्हणतात. मुंबई पुण्यात गेलेले हे लोक कारणानिमित्ताने सणासुदीला गावात येतात तेव्हा हे चाकरमानी आल्यानंतर त्यांचा थाट अगदी बघण्यासारखा असतो आणि त्यांच्याविषयी कुतूहलही खूप असतं. तर ही चाकरमानी लोकं जी असतात ती पूर्वीच्या काळी गावात फिरताना हातात हमखास रेडिओ घेऊन फिरायची आणि स्वतःचा वेशभूषा केशभूषा शहरी पद्धतीची करून स्वतःचा थाट एक झोक दाखवायची. आणि मग या गावात आलेल्या पाहुण्याची गावातल्या मोत्याने कशी दैना उडवली त्याचंही कडवं आहे. मळ्यात मोत्या राखण करी, परवड त्याने केली पुरी, धावून त्याच्या अंगावरी किंकाळी मारली मांडीवरी, वाघुळ जसा जमिनीला तसा, पाय झालं वर खाली डोकं, फिरलाय मळ्यात बिनधोकं. तर असं हे शहरीकरणाचं वारं लागलेलं एक येडं म्हणजे हा पाहुणा गावात येतो आणि मग तिथे गावाच्या मळ्यातला मोत्या त्याची कशी दैना करतो ह्याचं वर्णन ह्या गाण्यात केलं होतं. अतिशय गमतीशीर असं हे गाणं होतं. याचे गीतकार लक्ष्मण राजगुरू, गायक कलाकार होते धरमदास मोहिते आणि सहकारी संगीतबद्ध केलं होतं मधुकर पाठक यांनी.

तुला नी मला तो बोलवत आहे, रवींद्र साठे आणि अनुपमा देशपांडे यांच्या स्वरातलं हे गीत होतं अशोक बागवे यांचं. संगीतबद्ध केलं होतं विजय कठीण यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन. जगाच्या वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्राचा इतिहास UPI शिवाय पूर्ण होणार नसल्याचं प्रतिपादन. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचा समावेश. खेळाडूंना सरकारी क्षेत्रात 5% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि मराठा आरक्षण प्रश्नावरचे सर्व मुद्दे सोडवल्याचा सरकारचा दावा. मनोज जरांगे यांनी सकारात्मक भूमिका घेण्याची अपेक्षा. जगात वित्तीय तंत्रज्ञान या विषयावरची कोणतीही चर्चा UPIचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत केलं. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात 7व्या ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. जगातल्या सध्याच्या संघर्षपूर्ण आणि अस्थिर परिस्थितीतही भारतावरचा जगाचा विश्वास वाढत आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. जगातल्या अधिकाधिक देशात UPIचा स्वीकार व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले. जपानच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीनं भारताचं सॉवरिन रेटिंग 1 स्थान वर चढवलं आहे आणि ही प्रगती भारतानं 30 वर्षांनंतर केली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. उद्घाटनापूर्वी त्यांनी या प्रदर्शनात सहभागी झालेल्यांशी संवाद साधला आणि विविध दालनांना भेट देऊन फिनटेक क्षेत्रात होत असलेल्या नवोन्मेषाविषयी जाणून घेतलं. 8 ते 11 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्टिवलमध्ये 80+ देशांमधून 8,000+ जास्त संस्था, 5,000+ जास्त स्टार्टअप्स, 120+ जास्त नियामक, 500+ जास्त गुंतवणूकदार तसंच धोरणकर्ते, फिनटेक कंपन्या, तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या, गुंतवणूकदार आणि इतर भागधारक सहभागी होणार आहेत. देशात औद्योगिक निर्मितीचं चित्र गेल्या 12 वर्षात पूर्णतः बदललं असून अनेक उत्पादनं आता देशातच तयार होतात असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 326 किलोमीटर लांबीच्या मार्गांचं लोकार्पण बडोद्यातून केल्यावर ते बोलत होते. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: देशाच्या पश्चिम भागातल्या 5 राज्यांमधून मालवाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठी समर्पित हा रेल्वेमार्ग 1,30,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे. त्यातल्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण आज मोदी यांनी केलं.
2: आज ईस्टर्न और वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देश के व्यापार कारोबार का मुख्य आधार बन रहा है. डेडिकेटेड

0: फ्रेट कॉरिडोर तेजी से विकसित होते भारत की जीवन रेखा है। इसने भारत के ट्रांसपोर्टेशन सेक्टर का कायाकल्प कर दिया है।
1: प्रवासी आणि माल वाहतुकीसाठी वेगवेगळे लोहमार्ग उपलब्ध झाल्यामुळे दररोज 430 पेक्षा जास्त मालगाड्या धावू शकतील। शेतकऱ्यांना नाशवंत माल बाजारपेठेत जलद गतीने पोहोचवण्यासाठी या मार्गाचा फायदा होईल। जेएनपीडीला देशाच्या विस्तीर्ण भूभागाशी जोडणारी वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यामुळे महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक क्षमतेला मोठी चालना मिळणार आहे। या माध्यमातून देशातील सुमारे 55% कंटेनर वाहतूक हाताळणाऱ्या जेएनपीटीच्या माध्यमातून होणाऱ्या माल वाहतुकीत या मार्गिकेमुळे मोठी वाढ होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। माल वाहतुकीला समर्पित असलेल्या या मार्गाच्या तिसऱ्या टप्प्यात उंबरगाव ते सफाळे या राज्यातल्या लोहमार्गाचा समावेश आहे। रायगड जिल्ह्यात उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरात या टप्प्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला। रायगड, ठाणे आणि पालघर या 3 जिल्ह्यांमधून 178 किलोमीटर लांबीचा हा लोहमार्ग जात असून त्यावर 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात आली आहे। या कॉरिडॉरमुळे जेएनपीटी बंदरावरून होणाऱ्या मालवाहतुकीचा विस्तार देशाच्या अन्य भागांमध्येही होणार असून 2030 पर्यंत जेएनपीटी दशलक्ष टीयूपेक्षा जास्त क्षमतेचं देशातलं पहिलं बंदर ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। या कॉरिडॉरवरच्या सुविधांबद्दल त्यांनी सांगितलं।
2: न्यू उंबरगाव ते जेएनपीटी ही एक अत्यंत मिसिंग लिंक होती, जिचं काम करणं हे अतिशय कठीण काम आहे। कारण अतिशय दलदलीचा भाग आहे, डोंगराळ भाग आहे, त्या डोंगराळ भागातून काही टनेल्स तयार करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की डबल डेकर कंटेनरची उंची लक्षात घेऊन, कारण कंटेनर स्टॅक तयार करतोय देशामध्ये पहिल्यांदा, कंटेनर स्टॅक हा या फ्रेट कॉरिडॉरवरनं जाणार आहे।
1: वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीचं जाळं आणखी मजबूत होणार असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा म्हणाले। या कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीवरचा खर्च कमी होऊन पुरवठा साखळीही मजबूत होणार असल्याचं राज्यपाल म्हणाले। सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते।
3: राज्यात नोकर भरतीत खेळाडूंच्या आरक्षणाबाबत सुधारित आरक्षण धोरणाला आज राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। त्यानुसार यशस्वी खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% आरक्षण लागू होईल। सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी प्रगती प्रकल्प सन 2026 ते 2031 या कालावधीत राबवण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून कर्ज घ्यायला तसंच त्यात राज्य शासनाचा हिस्सा समाविष्ट करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपस्थित झालेले सर्व मुद्दे सोडवले आहेत, तरीही त्यात काही अडचणी वाटत असतील तर मनोज जरांगे यांनी त्या विचाराव्यात, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। तर मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या सर्वच मुद्द्यांवर सरकारनं सकारात्मक भूमिका घेऊन एक पाऊल पुढे टाकलं आहे, आता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी भूमिका मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना मांडली।
4: शिष्टमंडळ जाऊन आम्ही जाऊन आलो ना, शिष्टमंडळ आम्ही स्वतः गेलो, चर्चा केली, सगळे मुद्द्याचं निराकरण केलंय। आता त्यांनी त्याच्यात विचार केला पाहिजे की सरकार ज्यावेळी एक पाऊल पुढे येतं, आपणही 2 पाऊल पुढे घेऊन सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद दिला पाहिजे।
3: 58 लाख नोंदी ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये लावल्या आहेत। सरकारनं घेतलेल्या निर्णयांप्रमाणे निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी आजपासून मराठवाड्यातले दौरे सुरू केले आहेत। त्यांच्या दौऱ्यातूनही वस्तुस्थिती समोर येईल, असं विखे पाटील म्हणाले। कुणबी दाखले देण्याच्या प्रक्रियेलाही गती यावी म्हणून शिबिरांचं आयोजन मंडळ स्तरावर केलं जाणार आहे, यासाठी लोकांनीही अर्ज केले पाहिजेत, असं ते म्हणाले। सरकारचं शिष्टमंडळ यापुढे जरांगे यांच्या भेटीला जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। दुसरीकडे समाजासाठी विखे पाटील यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे। दरम्यान मराठा आंदोलकांनी मुंबईत येण्याचा इशारा दिला आहे, त्या पार्श्वभूमीवर सरकारनं ओबीसी मराठा आरक्षणाचा मुद्दा 2 दिवसात सोडवावा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी केलं आहे। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे।

0: 11 ते 27 सप्टेंबर या कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना तसंच एसटी बसना टोलमाफी देण्यात आली आहे. कोकणात जाणाऱ्या गाड्यांवर गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन अशा आशयाचे स्टिकर स्वरूपातील विशेष टोल माफी पास दिले जातील. शिवसेनेनं पालघरचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे आणि पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांच्यासह एकंदर 7 पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केलं आहे. बेजबाबदार वागणूक आणि पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल ही कारवाई केल्याचं पक्षाच्या पत्रकात म्हटलं आहे. दहीहंडीच्या दिवशी जखमी गोविंदांना रुग्णालयातून घरी सोडण्यावरून आणि कथित पैशांच्या प्रकरणावरून पक्षाचे पदाधिकारी आणि रुग्णालय प्रशासनात वाद झाला होता आणि यावर एकंदर 17 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज या प्रकरणी पालघर पोलिसांनी राहुल घरत यांना अटक केली. न्यायालयानं त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी दिली. धाराशिव जिल्ह्यात यावर्षी पावसानं ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातल्या सोयाबीन पिकासह उडीद तूर मूग ऊस फळबागा वाळून गेल्यानं शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन भाजपाच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी दिलं आहे. राज्यात विदर्भ मराठवाडा आणि इतर भागांमध्ये गेल्या महिनाभरापासून पाऊस न पडल्यानं सोयाबीनसह इतर पिकांवर संकट आलं आहे. त्यामुळे सरकारनं नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करावा आणि जनगणनेत ओबीसी प्रवर्गाचा स्वतंत्र रकाना असावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती असं काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य हरीश चौधरी यांनी आज मुंबईत सांगितलं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन. जगाच्या वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्राचा इतिहास यूपीआय शिवाय पूर्ण होणार नसल्याचं प्रतिपादन. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचा समावेश. खेळाडूंना सरकारी क्षेत्रात 5% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि मराठा आरक्षण प्रश्नावरचे सर्व मुद्दे सोडवल्याचा सरकारचा दावा. मनोज जरांगे यांनी सकारात्मक भूमिका घेण्याची अपेक्षा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आपण ऐकत आहात आमच्याची दुसरी प्रसारण सभा.
2: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
3: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
2: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
3: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
4: बदला बदला सवय बदला.
5: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
4: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
2: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
3: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
2: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
3: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
6: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
7: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
6: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
8: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये बुधवार दिनांक 9 सप्टेंबरला सकाळी 9:30 आपण ऐकाल कवितेचं बदलतं स्वरूप याविषयी डॉक्टर मानसी देशपांडे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत.
9: कविता ही एखाद्याच्या

0: अंतर्मनाची वीण तरी नसते केवळ लिहिणाऱ्याची मैत्रीण. अचूक सापडते तिला, वाचणाऱ्याचीही नस. त्याला जणू ती म्हणते, दोन क्षण तरी बस, आपण रेंगाळतो कवितेत.
1: तेव्हा नक्की ऐका 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. इंद्रधनुष्य या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका इंद्रधनुष्य 9 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 कवितेचं बदलतं स्वरूप. डॉक्टर मानसी देशपांडे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली ही मुलाखत प्रसारणानंतर आपल्याला आमच्या AIR रत्नागिरी या YouTube चॅनलवर देखील ऐकता येईल. ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे दर्जेदार कार्यक्रम. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर ठीक 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 किसानवाणी हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची पूर्वतयारी आणि उत्साह पाहायला मिळतोय. याच पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा या दृष्टीनं विविध पैलूंवर केलेली चर्चा आपण आजच्या वृत्त विशेष मध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, गणेशोत्सवाचा सण आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची पूर्वतयारी आणि उत्साह पाहायला मिळतोय. आपल्या या लाडक्या गणपती बाप्पाला आपण विघ्नहर्ता असंही म्हणतो, पण त्याच श्री गणेशाचा उत्सव साजरा करताना त्याच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत कधी जाणतेपणानं तर कधी अजाणतेपणानं आपण करत असलेल्या प्रत्येक कृती मात्र अनेकदा पर्यावरणासाठी नवं विघ्न उभं करणारा ठरतायत, आणि हे देखील गंभीर वास्तव आहे. खरं तर गणेश मूर्तीची निवड, सजावट, पूजेचं साहित्य, मिरवणुका आणि शेवटी विसर्जन अशा प्रत्येक टप्प्यावर पर्यावरणाचं भान न राखता केलेल्या कृतीमुळे जल, जमीन, हवा, पाणी या सगळ्याला कमी अधिक प्रमाणात बाधा पोहोचत असते. या नुकसानीचं स्वरूप नेमकं काय असतं याविषयी अधिक सांगतायत सामाजिक आणि पर्यावरणीय कार्यकर्त्या संध्या धारडे.
1: आपल्या महाराष्ट्रात गौरी गणपती उत्सव घरगुती स्तरावर व सार्वजनिक स्तरावर मोठ्या प्रमाणात 1.5, 3, 5, 7, 10 अशा दिवसांमध्ये धूमधडाक्यात साजरा होतो. अगदी गणपती मूर्ती आणण्यापासून ते मूर्ती विसर्जनापर्यंत सर्वांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला असतो. पण या सर्व प्रक्रियेत वायू प्रदूषण होतं, ध्वनी प्रदूषण होतं, जल प्रदूषण होतं याची जाणीव आता सर्वांना प्रकर्षाने होत चाललेली आहे. या गणपती उत्सवात कशी हानी होते हे आधी आपण पाहूया. तर सुरुवात आपण मूर्तीपासूनच करूया. बहुतेक वेळा ह्या मूर्तीच्या असतात, ह्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात, दिसायला खूप आकर्षक दिसतात, त्यावरील रंगसंगती खूप मनमोहक असते, वजनाने त्या हलक्या असतात. पण ह्या मूर्ती जर पाण्यात विसर्जित केल्या तर मूर्तीवरील रासायनिक द्रव्ये, रंग पाण्यात मिसळतात आणि त्यामुळे जलीय जीव

0: रंगती खूप मनमोहक असते, वजनाने त्या हलक्या असतात, पण ह्या मूर्ती जर पाण्यात विसर्जित केल्या तर मूर्तीवरील रासायनिक द्रव्ये रंग पाण्यात मिसळतात आणि त्यामुळे जलीय जीवांना धोका पोहोचतो. पीओपी पाण्यात विरघळत नाही, पाण्यात टाकल्यानंतर त्याचा दगड बनतो आणि त्यामुळे तलाव, विहिरी, नद्या यांच्या तळाशी तो बसून पाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद होतात. पाणी प्रदूषित होतं आणि ते प्रदूषित पाणी पिण्यासाठी जर वापरलं गेलं किंवा शेतीसाठी जर वापरलं गेलं तर ते अधिक धोकादायक असतं. मूर्तीची उंची जेवढी जास्त तेवढे त्यात वापरले जाणारे पीओपी, केमिकल्स, रासायनिक द्रव्य हे अधिक असतात. म्हणजे केवळ पीओपीच्या मूर्तीमुळे पाण्याचे प्रदूषण होते हे शास्त्रशुद्ध पद्धतीने सिद्ध झालेले आहे. मग त्याला पर्याय म्हणून शाडूच्या मातीच्या जर मूर्ती घेतल्या तर ही शाडूची माती कुठून तरी खोदून आणलेली असते, म्हणजे तिथे भूप्रदूषणाची संभावना असते. गणेशोत्सवाचं किंवा कोणत्याही उत्सवाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य किंवा सर्वात मोठं आकर्षण असतं आणि ते म्हणजे सजावट. सजावटीसाठी आपण घरगुती गणपती उत्सवासाठी किंवा सार्वजनिक उत्सवासाठी वापरले जाणारे जे पदार्थ असतात ते प्रामुख्याने असतात प्लास्टिक व थर्माकोल. हे दोन्ही पदार्थ जे असतात यांचं विघटन होत नाही, म्हणजे ते जर जमिनीवरती पडून राहिले किंवा जमिनीमध्ये मिसळले गेले तर ते वर्षानुवर्षे तसेच राहतात. जमिनीवर त्यांचा थर साचत राहतो आणि त्यामुळे जमिनीचे प्रदूषण होते. ते जर हवेत जाळले तर बेन्झीन, कार्बन मोनॉक्साईड यासारखे विषारी वायू तयार होतात आणि जे कॅन्सर सारख्या रोगांना आमंत्रण देतात. थर्माकोलच्या कचऱ्यामुळे जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी होते, म्हणजे प्लास्टिकचा कचरा किंवा थर्माकोलचा कचरा हा वायू प्रदूषण करतोच, शिवाय जमिनीचं प्रदूषण पण करतो. शिवाय आणखीन गोष्ट अशी की थर्माकोल किंवा प्लास्टिक हे हलकं असल्यामुळे पाण्याबरोबर किंवा हवेबरोबर त्याचे हलके कण तरंगत वाहत जातात आणि जलचरांच्या किंवा इतर प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या खाण्यामध्ये ते आले तर हे सूक्ष्म कण त्यांच्या पचन संस्थेत येऊन त्यांना इजा होते. सजावटीसाठी आणखीन एक आकर्षक प्रकार म्हणजे सातत्याने केलेली विद्युत रोषणाई. विद्युत रोषणाईचा अतिरिक्त वापरही घातक आहे. दिवस रात्र जळणाऱ्या सतत दिव्यांमुळे, रोषणाईमुळे प्रकाश प्रदूषण होतं. प्रदूषणाचा हा एक आणखीन एक प्रकार आता आपल्याला माहित झालाय. त्याचा मानव, पशु पक्षी, प्राणी यांच्या नैसर्गिक जैविक घड्याळावर दुष्परिणाम होतो. विसर्जन किंवा आगमनच्या मिरवणुकीमध्ये वाजणारे ढोल ताशे, डीजे, डॉल्बी, कर्कशच्या आवाजातील गाणी यांचा तर अतिशय घातक परिणाम होतात. ध्वनी प्रदूषणाच्या उच्चतम पातळीपर्यंत पोहोचलेल्या या आवाजाने हृदयाचे ठोके वाढणे, हृदय विकाराचे झटके येणे, डोके दुखणे, चक्कर येणे, चिडचिडेपणा, शारीरिक मानसिक स्वास्थ्य बिघडणे हे गंभीर दुष्परिणाम होतात. मिरवणुकीत किंवा पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये रासायनिक द्रव्ये असतात, त्यामुळे डोळ्यांची जळजळ, त्वचेवर रॅश उमटणे, श्वसनास त्रास होणे, दम लागणे असे अनेक त्रास होऊ शकतात. आपल्या ह्या सगळ्या कृतीमुळे जर पर्यावरणाची हानी होत असेल तर पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो, पर्यावरण पूरक गणेश उत्सव कसा आपण साजरा करू शकतो याचाही विचार आपण करूया.
1: श्रोते हो, खरं तर पर्यावरणाचं नुकसान न करता कोणत्याही सण उत्सवाचा आनंद लुटता येतोच आणि तीच तर खरी आपली संस्कृती, खरी परंपरा आहे. त्यामुळेच यंदाच्या गणेशोत्सवातही वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर आपण व्यावहारिक आणि शाश्वत पर्यायांचा अवलंब करायला हवा. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला पर्याय शोधण्यापासून ते कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासारखे पर्याय अंगीकारायला हवेत. सजावटीचं साहित्य निर्माल्य पर्यावरणीय हित साधणारं असेल हे पाहायला हवं. याच अनुषंगानं आगामी गणेशोत्सव पर्यावरणपूरक ठरावा या दृष्टीनं आपली पूर्वतयारी कशी असायला हवी याबद्दल मार्गदर्शन करतायत सामाजिक आणि पर्यावरणीय कार्यकर्त्या संध्या धारडे.
0: पर्यावरण पूरक गणपती उत्सव कसा साजरा करता येईल याचा विचार करता आपण चार टप्पे करू शकतो. एक म्हणजे गणेश आगमन पूर्व तयारी, दुसरा म्हणजे सजावट, तिसरा गणपती वास्तव्यातील पूजा प्रसाद वगैरे आणि शेवटचा टप्पा म्हणजे विसर्जन. असे ढोबळ टप्पे जर आपण केले तर या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला प्रदूषण टाळता येतं. त्यातला पहिला मुद्दा जर आपण घेतला की आगमन पूर्व तयारीत श्री गणेश मूर्ती शक्यतो धातूची असावी, पीओपीची तर नकोच. मातीची पण घेतली तरी ती माती कुठून तरी खोदून आणली

0: लेलीच असते आणि त्यामुळे धातूच्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं की घरीच स्वच्छ पाण्यात विसर्जन करून ते पाणी आपल्याला झाडांना घालता येतं. इथे आपण भूमी प्रदूषण, जल प्रदूषण हे टाळू शकतो. हल्ली कागदाचा लगदा, कागद, पुठ्ठे, धान्य, फळे, मिठाई, लोणी वापरून पण मूर्ती बनवतात, पण तेही पर्यावरण पूरक नाहीत. खाद्यपदार्थ वापरून त्यांची नासाडी होते. कागदही पाण्यात पूर्ण विरघळत नाही, अर्थात घरगुती व सार्वजनिक दोन्ही ठिकाणी हे लागू होतं. सार्वजनिक ठिकाणी तर मूर्तीची उंची कमी असावी हे तर सर्वांना आता माहीतच आहे. सार्वजनिक किंवा हल्ली घरगुती गणेश उत्सवात पण विसर्जन मिरवणुकीमध्ये किंवा आगमन पूर्व मिरवणुकीमध्ये कर्णकर्कश डीजे, डॉल्बी, ढोलताशे, अचकट विचकट नृत्य, गुलालांची उधळण, पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांचा रस्त्यावर पडलेला ढिगारा हे सर्व टाळता येईल. हल्ली घरगुती गणेश उत्सवाच्या वेळेस पण हे दृश्य दिसतं, ते जर टाळता आलं तर अति उत्तमच आहे. त्यापेक्षा मंद स्वरातील संगीत, भक्तिगीते, वाद्यसंगीत असं असलं आणि गुलाल उधळण्याऐवजी जर तो मिरवणुकीतील लोकांच्या कपाळाला लावला तर वायू प्रदूषण आपण टाळू शकतो. घरगुती आणि सार्वजनिक गणेश उत्सवातील पर्यावरणास हानी पोहोचवणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे सजावट. बऱ्याच पर्यावरण पूरक संस्थांनी जनजागृती केल्याने सजावटीसाठी थर्माकोलचा वापर आता खूप कमी झालेला आहे. तो शून्य येईपर्यंत आपल्याला प्रयत्न करायला हवे. मग सजावटीसाठी पर्याय तरी कोणते? तर कागदाचे पुठ्ठे, नैसर्गिक फुले, पाने, शोभेच्या झाडांची सजावट अतिशय मनमोहक दिसते. शिवाय वस्त्र, साड्या, ओढण्या, पडदे, बेडशीट्स, कापडाची तोरणे, लोकरींची तोरणे हा सजावटीसाठी पर्याय वापरून बघायला काय हरकत आहे. आणि त्याही पुढे जाऊन मला असं सांगावं असं वाटतं की घरातील, सोसायटीतील किंवा विभागातील बाल कलाकारांनी किंवा मोठ्या कलाकारांनी तयार केलेल्या ओरिगामीच्या वस्तू, काढलेली सुंदर चित्रे यांनी सुद्धा सजावट फुलवता येईल. हल्ली प्रत्येक क्षणाला आपण मोबाईल कॅमेऱ्यात बंदिस्त करून ठेवतो. तेच फोटो, मग ते निसर्गातील फोटो असोत, फुलाझाडांचे फोटो असोत किंवा व्यक्तिचित्रणाची फोटो असोत, ते जर डेव्हलप करून त्यांची जर सजावट केली तरी ती सुद्धा खूप छान खुलून दिसेल असं मला वाटतं. शिवाय जुने आठवणीतील खेळ, वस्तू यांच्या प्रदर्शनातून सजावटीला वेगळा रंग मिळेल. रोषणाईवर पण बंधन असावे, फटाके तर नकोच नको. आता प्रत्यक्ष जेवढे दिवस आपल्या घरी गणपतीचं वास्तव्य असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी असेल तेव्हा उग्र वासाच्या, भरपूर धूर करणाऱ्या असंख्य अगरबत्तींचा वापर टाळून मंद वासाची, कमी धुराची एखादी अगरबत्ती वायू प्रदूषण टाळते. दर्शनास येणाऱ्यांना सुगंधी फूल देता येईल. प्रसाद प्लास्टिक पिशव्यांऐवजी कागदी पिशवीत देता येईल. पाण्याच्या बाटल्यांचा तर वापर टाळावाच, त्यापेक्षा तांब्या पेला भरून ठेवावा. पुन्हा कर्णकर्कश स्वरातील टाळांचा आवाज टिपेला पोहोचवणाऱ्या आरत्यांचा आवाज नियंत्रित ठेवता येईल आणि त्यामुळे ध्वनी प्रदूषण आपल्याला टाळता येईल. विसर्जन, शेवटचा टप्पा म्हणजे विसर्जन. धातूची मूर्ती असल्यामुळे घरीच आपल्याला विसर्जन करता येईल आणि ते पाणी झाडांना घालता येईल. मूर्तीचं वरचं जे निर्माल्य आहे ते पाण्यात नको, त्यापेक्षा त्याचं खत तयार करावं. हल्ली बरेच जण हे करतात, पण अजून मोठ्या प्रमाणात हे होण्याची गरज आहे. शिवाय निर्माल्यातील सुकलेले झेंडू, शेवंती यासारखी जी फुलं आहेत ती जर वाळवली आणि ती जर कुंड्यातून टाकली तर त्याची नवीन रोपं तयार करता येतात. नैसर्गिक फुलापानांपासून कीटकनाशके, फ्लोअर क्लीनर तयार करता येतात असं आमच्या बालवैज्ञानिकांनी प्रकल्पातून वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध केलेलं आहे. सुगंधी फुलांच्या निर्माल्यातून अगरबत्त्या पण तयार करता येतात. मग असं जर सगळं आपण एकत्रित करून अगरबत्त्या तयार करणाऱ्यांना किंवा फ्लोअर क्लीनर तयार करणाऱ्यांना जर कच्चा माल आपण त्यांना दिला तर त्यातून आपण वायू प्रदूषण, जल प्रदूषण हे आपल्याला कमी करता येईल. अर्थात हे पर्याय घरगुती गणेश उत्सवात जसे लागू आहेत तसेच सार्वजनिक गणेश उत्सवात पण आपल्याला हे करता येईल. एक स्वतंत्र भारताचे एक सुबुद्ध नागरिक म्हणून आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करून पर्यावरणाला धोका पोहोचेल असं आपण काहीही करणार नाही.
1: श्रोते हो, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संकल्प तळीला न्यायचा असेल तर त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांमधला समन्वय महत्वाचा आहे. त्या दृष्टीनंच संस्कृतीचा आदर आणि पर्यावरणाचा समतोल साधणाऱ्या नियमांची आखणी अंमलबजावणी नियमांना पूरक ठरतील अशा सोयी सुविधांची उभारणी

0: हे प्रशासनाचं काम आहे. महत्वाचं म्हणजे प्रशासनाच्या सज्जतेला नागरिक आणि गणेश मंडळांच्या सकारात्मक प्रतिसादाची जोडही तितकीच महत्वाची आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासन आणि नागरिकांच्या जबाबदारीविषयी अधिक सांगतायत सामाजिक आणि पर्यावरणीय कार्यकर्ते सुरेंद्र दिघे.
1: गणपती उत्सवासाठी शासनाची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे. मंडपांना परवानगी देण्यापासून शासनाने आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. गणपतीचे मंडप बांधताना पर्यावरणाला धोका लागणार नाही ना त्याची काळजी घेतली पाहिजे. गणेश महोत्सवाच्या दिवसात घनकचऱ्याची विल्हेवाट लावणं हे पण एक मोठं कठीण काम असलं, पण शासनाने ती पण जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मुख्यतः विसर्जनाच्या वेळेस होणारा गोंगाट, आरडा ओरडा, आवाज हा पण टाळला गेला पाहिजे. ध्वनी प्रदूषण हे मानवी आरोग्याला धोकादायक असतंच, पण त्याबरोबरच आपल्या भोवताली राहणाऱ्या पशु प्राणी पक्षी या सर्वांना ते धोकादायक असतो. श्रीच्या मूर्तीच्या विसर्जनानंतर त्याची होणारी विल्हेवाट हा पण एक तेवढाच महत्वाचा विषय आहे. आज अनेक ठिकाणी तलावांमध्ये किंवा नद्यांमध्ये मूर्तींचं विसर्जन होतं. ते विसर्जन झालेल्या मूर्ती नंतर काढून त्याची विल्हेवाट लावणं ही अतिशय कठीण पण तेवढीच महत्वाची गोष्ट आहे. जर ती तलावातील मूर्ती काढून नंतर खाडीमध्ये घेतल्या तर खाडीचं पाणी प्रदूषण होईल, खाडी पण बुजण्याचा धोका असतो. त्या जर कुठे माळराना डोंगरावर नेल्या तर पॅस्टरोपरिसमध्ये असलेल्या जिम्सनमुळे जमीन क्षारयुक्त होऊ शकते, अतिशय क्षार, आणि मग ती नापीक पण होऊ शकते. ह्या सर्व गोष्टींचा विचार शासनाने करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करणं ही तेवढीच आवश्यक आहे. हा गणपती उत्सव प्रदूषण विरहित पर्यावरणप्रेमी व्हावा ह्यासाठी आपण सर्वांनी व्यक्तीच्या समाजाने आणि शासनाने एकत्र प्रयत्न केले तर त्याचा निश्चितच परिणाम होईल.
0: श्रोते हो, सण साजरा करताना पर्यावरणाचं रक्षण करणं हीच आपल्या लाडक्या बाप्पाची खरी भक्ती ठरणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवात त्याची प्रचिती देऊया इतकंच. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.
2: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
3: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: भी कराया जा सकता है पंजीकरण।
1: प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
2: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया पशुधनातील संसर्गजन्य आजार या विषयी डॉक्टर वर्षा थोरात यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जनावरांमधील संसर्गजन्य आजार हा आजचा आपला विषय आहे। जनावरांमध्ये संसर्गजन्य आजार नेमके का होतात किंवा त्यासाठी काय काय कारणं आढळून येतात आणि लक्षणं काय असतात आणि अर्थातच आपण यावर काय काय उपाययोजना करू शकतो या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत। आणि यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर वर्षा थोरात मॅडमना। नमस्कार मॅडम।
4: नमस्कार
3: मॅडम। आता जनावरांमधील संसर्गजन्य आजार म्हणजे काय, नेमकं काय सांगाल तुम्ही?
4: जनावरांमध्ये होणारे संसर्गजन्य आजार म्हणजे एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांना होणारे आजार। साथीप्रमाणे हे आजार जनावराच्या कळपात पसरतात। हे आजार मुख्यतः जीवाणू आणि विषाणूंमुळे होतात। या आजाराची लागण फार वेगाने होते। निरोगी जनावराच्या शरीरामध्ये श्वसन, चारा, पाणी, सड, आजारी जनावरांशी संपर्क आणि माणसाद्वारे जंतू प्रवेश करतात आणि आजार जनावरांमध्ये पसरतात। तर यालाच आपण संसर्गजन्य आजार असे म्हणतो।
3: जनावरांमध्ये कोणकोणते संसर्गजन्य आजार आढळून येतात?
4: जनावरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संसर्गजन्य आजार आढळून येतात। यामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे सांसर्गिक गर्भपात, ज्यामध्ये जनावरांमध्ये गर्भपात मुख्यत्वे दिसून येतो। त्यानंतर दुसरा महत्वाचा आजार आहे क्षयरोग, ज्याला ट्युबरक्युलॉसिस टीबी जो माणसांमध्येही दिसतो। नंतर आहे स्तनदाह, ज्याला मस्टायटिस दगडी कास असं म्हटलं जातं। नंतर काळीपुळी, फुफ्फुसदाह हे जीवाणूजन्य आजार आहेत। त्यानंतर लाळ्या खुरकूत, पीपीआर, बुळकांडी अशा प्रकारचे विषाणूजन्य आजार आढळून येतात। तर हे सर्व संसर्गजन्य आजार जनावरांमध्ये आढळून येतात।
3: अच्छा, म्हणजे गाई म्हशी किंवा शेळ्या सगळ्यांमध्ये?
4: सगळ्यांमध्ये आजार आढळतात। गाई म्हैस असू द्या, शेळी, मेंढी, मांजर असू द्या, कुत्रा, बर्ड्स आहेत पोल्ट्री बर्ड्स, तर सर्वांमध्ये हा आजार आढळून येतात।
3: अच्छा, आता तुम्ही उल्लेख केलात की सांसर्गिक गर्भपात हा एक सांसर्गिक आजार आहे, तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
4: सांसर्गिक गर्भपात ज्याला ब्रुसेलोसिस आम्ही म्हणतो हा एक संसर्गजन्य झोनोटिक आजार आहे। झोनोटिक म्हणजे तो आजार जनावरांपासून माणसांना होऊ शकतो किंवा माणसांपासून जनावरांना होऊ शकतो। हा आजार ब्रुसेला या जीवाणूमुळे होतो। या आजारामध्ये मर्तुकीचे प्रमाण कमी असले तरी प्रजननाच्या समस्या जास्त दिसून येतात। हा आजार चारा, खाद्य आणि पाणी, संक्रमण झालेल्या प्राण्यांचे व्यवस्थित न उकळलेले दूध किंवा कमी शिजलेले मांस जर खाल्ले किंवा त्यांच्या स्त्रावाच्या संपर्काने हा आजार पसरतो। निरोगी जनावर बाधित जनावराच्या जननेंद्रियाच्या संपर्कात आल्यानंतर या रोगाची बाधा होते।
3: अच्छा, पण मग याची लक्षणं काय असतात की म्हणजे हा आजार झालाय तर कसं कळणार ना?
4: या आजारामध्ये संक्रमण झाल्यानंतर जीवाणू हे रक्त व लिम्फ प्रणालीद्वारा मुख्यतः प्रजननामध्ये सहभागी होणारे जे अवयव आहेत जसं की स्तन ग्रंथी आहे, सांधे, यापर्यंत पोहोचतात आणि मग जनावरांमध्ये लक्षणे दिसून येतात। गाभण जनावर जर असेल तर त्यामध्ये गर्भपात दिसून येतो। गर्भपात झाल्यानंतर गर्भाशयाला सूज येते। गर्भाशयामधून पिवळसर, तपकिरी, चॉकलेटी किंवा रक्त मिश्रित असा स्त्राव येतो। गर्भपातामध्ये प्रामुख्याने गर्भाशयाला संसर्ग झाल्याने जनावराची वार अडकण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते।
3: अच्छा,
4: दूध उत्पादनामध्ये घट होऊन जनावरामध्ये तात्पुरता किंवा कायमचा वांजपणा येण्याची दाट शक्यता असते। काही संक्रमण झालेल्या प्राण्यांच्या सांध्यामध्ये मुख्यतः त्यांचे गुडघे यामध्ये संक्रमण आढळून येते, ज्यामध्ये सांध्यावर सूज येणे, त्यानंतर हालचालीवर मर्यादा येतात आणि उत्पादन क्षमता घटते आणि पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते।
3: बरोबर आहे, पण आता या आजाराचं निदान जर करायचं असेल तर कसं करता येईल?
4: या आजाराच्या निदानासाठी प्रयोगशाळेमध्ये जे काही नमुने पाठवले जातात ते नमुने वापरून जीवाणू अलगाव करून रोग निदान केले जाते। या व्यतिरिक्त वेगवेगळ्या चाचण्या आहेत जसं की आरबीपीटी दूध वापरून एमआरटी केली जाते, आरबीपीटी रक्तजल वापरून केली जाते, स्टॅट आहे, सीएफटी, एलायझा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिरोलॉजिकल चाचण्या आहेत। तर ह्या चाचण्या करून या रोगाचे निदान त्वरित करता येते।
3: अच्छा, आणि जे निदान आहे ते आपल्याकडे सगळीकडे आहे का?
4: आहे, आमच्या इथं मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये आमचं सूक्ष्मजीवशास्त्र असं हे डिपार्टमेंट आहे, विभाग आहे, तर तेथे या सर्व चाचण्या होतात आणि याचे वेगवेगळे सॅम्पल्स पण वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात आणि आम्ही रेग्युलर म्हणजे ही ऍक्टिव्हिटी आहे, डायग्नोस्टिक

0: सेन्सिटिव्हिटी आहे तिथं आम्ही चाचण्या करून त्याचं रोगनिदान करून देतो.
1: आता मॅडम याच्यासाठी उपाययोजना आपण काय करू शकतो?
0: उपाययोजना करण्यासाठी जनावर विकत घेताना रोगाची चाचणी करून घ्यावी. संक्रमण झालेले वार किंवा बाधित जे फिटस आहे त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. बाधित जनावराचे दूध व मांस व्यवस्थित उकळून व शिजवून खावे. बाधित जनावर प्रजननासाठी वापरू नये आणि त्यांना वेगळे करून त्यांचे व्यवस्थापन करावे. गर्भपात झालेल्या जनावरांना तत्काळ वेगळे करावे, कारण हा एक संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे जर एका कळपामध्ये एक जनावर बाधित आढळलं तर वेगळं करून त्याचं व्यवस्थापन केलं तर हा आजार बऱ्यापैकी आटोक्यात येऊ शकतो. तसंच बाधित जनावरांना व्यवस्थित प्रथिनेयुक्त असा आहार द्यावा. तर अशा प्रकारच्या उपाययोजना करून हा आजार आटोक्यात आणला जाऊ शकतो.
1: बरोबर आहे. आता मॅडम स्तनदाह हा सुद्धा एक आजार आहे की जो संसर्गजन्य आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगा?
0: स्तनदाह हा दुभत्या जनावरांमध्ये आढळणारा आणि कासेचा फार हानिकारक असा आजार आहे. हा आजार उत्पादन तसेच उत्पादकता करिता अभिशाप आहे. दूध निकृष्ट प्रतीचे आणि जीवाणू मिश्रित असल्या कारणाने मानवी आरोग्यास धोकादायक असते. योग्य उपचार न केल्यास स्तन किंवा कास कायमची निकामी होते आणि पिल्लांना दूध न मिळाल्यामुळे त्यांची मरतूक होऊन आर्थिक नुकसान होते. तर याला मस्टायटिस किंवा दगडी कास असं म्हणतात. अत्यंत महत्वाचा असा आजार आहे. जे डेअरी अॅनिमल्स आहेत, दुभती जनावरे जसे की गाई, म्हशी, शेळी, मेंढी यांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि पशुपालकांचं आर्थिक नुकसान होतं. दूध जनावरांचं घटतं आणि त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होतं.
1: बरोबर आहे. पण मग याची काय कारणं असतात साधारण?
0: या आजाराची कारणं म्हणजे जेव्हा दूध काढतात पशुपालक तर सडाची छिद्रे जी असतात जनावराच्या ती 45 मिनिट उघडी राहतात. तर ती धार काढल्यानंतर जनावराला खाली बसू दिलं नाही पाहिजे, कारण त्या उघड्या छिद्रामधून ते जे काही जीवाणू आहेत ते मध्ये प्रवेश करतात. तर त्या जनावराला दूध काढल्यानंतर उभं ठेवायचं ऍटलिस्ट 1 तास तरी. हे जर केलं तर हा आजार आटोक्यात येऊ शकतो. आणि या आजाराला वेगवेगळे जीवाणू आहेत जसं की स्टाफायलोकोकस ऑरियस, स्ट्रेप्टोकोकस गॅलेक्सी, युबेरिस, इकोलाय, क्लेप्सिएला, मायकोप्लाझ्मा, एन्ट्रोकोकस असे वेगवेगळे प्रकारचे जीवाणू आहेत. आणखी विषाणू आहेत, बुरशीजन्य घटक आहेत. तर हे सर्व या छिद्रांमधून मध्ये जातात आणि हा आजार होतो.
1: अच्छा, म्हणजे हे घटक कारणीभूत ठरतात. पण याच्यामध्ये मग काय लक्षण आपल्याला दिसून येतात?
0: या आजारामध्ये कासेवर सूज येते, कासेला हात लावून पाहिल्यास कास गरम लागते, दूध पातळ किंवा फिक्कट असे रक्त मिश्रित असते, दुधात गुठळ्या होतात, वेदनेमुळे जनावर कासे स्पर्श करू देत नाही, दूध काढू देत नाही, शरीराचे तापमान वाढते, तसे जनावर खात पित नाही. बरेचदा कासेचा काही भाग कडक होतो त्यामुळे त्याला दगडी कास असं म्हणतात आणि त्या भागामधून दूध येत नाही. तर अशा प्रकारची लक्षणे या आजारामध्ये दिसतात.
1: बरोबर आहे. आणि यासाठी मग आपल्याला काय काळजी घेणं किंवा काय उपाय करणं आवश्यक आहे?
0: या आजारासाठी उपाययोजना म्हटलं तर दूध काढण्यापूर्वी आणि दूध काढल्यानंतर कास किंवा सड स्वच्छ अशा पाण्याने धुवून कोरडे केले पाहिजेत.
1: बरं.
0: सध्या बाजारामध्ये टीट डीप अशी उपलब्ध आहे. तर धार काढल्यानंतर ते सड त्या टीट डीप मध्ये बुडवावेत, जेणेकरून जरी छिद्र उघडी राहिली तरी ते जीवाणूमध्ये प्रवेश करणार नाही. त्यानंतर ठराविक वेळेलाच त्या करड्यांना किंवा पिल्लांना पाजण्यासाठी सोडणे, तसेच ठराविक वयानंतर दूध पिणे तोडले पाहिजे. स्तनदाह झाल्यानंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य असे उपचार करून घ्यावेत. प्रत्येक महिन्यामध्ये जनावरांच्या स्तनदानासाठी नियमित परीक्षण करून घ्यावे. नवीन जनावर जेव्हा विकत घेतात पशुपालक तेव्हा ते स्तनदाह रोगमुक्त आहे याची खात्री करूनच ते विकत घ्यावे. तसेच जनावरांची त्यांच्या गोठ्याची नियमित अशी स्वच्छता जर ठेवली तर हा आजार बऱ्यापैकी आटोक्यात येऊ शकतो.
1: काळीपुळी हा जो एक संसर्गजन्य आजार आहे, म्हणजे जनावरांमध्ये बरेचदा हा दिसून येत असतो, तर काय याचं काय सांगाल तुम्ही आणि लक्षणं काय असतात त्याची?
0: काळीपुळी हा आजार आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असा आजार आहे. बॅसिलस अँथ्रासिस या नावाच्या जीवाणूमुळे हा आजार होतो. तरी हा लसीकरण आणि व्यवस्थापनामधील स्वच्छतेमुळे हल्ली या आजाराचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी झालाय. तर या आजारामध्ये लक्षणे म्हटलं तर रोगाची सुरुवात एकदम होते. जनावरांमध्ये एकदम ताप चढतो, 41-42 डिग्री एवढा ताप चढतो. जनावरे थरथर अशी कापतात. चारा खाणे, रवंथ करणे तसेच दूध देणे बंद होते. गळ्यामध्ये सूज येते.
1: बर.
0: श्वासोच्छ्वास अतिशय जलद चालतो आणि जनावर बेहोश होतात. म्हणजे एकदम जनावर मरणं हे त्याचं महत्वाचं लक्षण आहे. काहीच लक्षणं न दाखवता जनावर जर मरत असतील तर दॅट इज काळीपुळी. रक्ताचे जुलाब होतात. जनावर मलूल होऊन पडून राहते आणि 2-3 दिवसामध्ये मरते. रोगाचे विशिष्ट लक्षण, आणखी एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे काळ्या रंगाचं न गोठलेलं रक्त

0: त्याचे स्त्राव नाकामधून किंवा अन्य छिद्रामधून येतात. या रोगामध्ये मृत्यूचे जास्तीत जास्त प्रमाण आढळून येते. तर हे जर असं लक्षण दिसलं नाकामधून किंवा कानामधून किंवा गुदद्वारामधून जर तुम्हाला रक्त दिसलं न गोठलेलं, जनरली रक्त कसं गोठतं
1: हो
0: तर यामध्ये न गोठलेलं रक्त येतं, तर असं लक्षण असलं की हे काळीपुळी आहे हे
1: हे
0: समजून
1: ओळखायचं.
0: घ्यावं.
1: अच्छा, मग मॅडम याचं जे रोगनिदान आहे तर ते कसं करता येतं?
0: प्रयोगशाळेमध्ये बाधित जनावराचे रक्त आणि कानाचा तुकडा यापासून रोगनिदान करता येते.
1: हां
0: रक्ताचे नमुने सूक्ष्मदर्शकाखाली तपासल्यास बॅसिलस अँथ्रासिस जीवाणू ओळखले जातात.
1: बरं.
0: रोगाच्या निश्चित निदानासाठी रक्तातून जीवाणूचे विलगीकरण करून ओळखले जाते. याशिवाय अस्कोलिस चाचणी आहे, PCR चाचणी आहे, एलायझा आहे, अशा प्रकारच्या चाचण्या करून या रोगाचे निदान केले जाते. तर जेव्हा कधी काळीपुळीचं एखादं जनावर दिसलं तर त्याचं रक्त जर नाही दिसलं, म्हणजे रक्त न गोठलेलं रक्त जर नाही आलं बाहेर, तर एक कानाचा तुकडा कट करून जर हे सॅम्पल तुम्ही हे नमुने तुम्ही प्रयोगशाळेत पाठवले तर आम्ही त्याचं रोगनिदान करून देतो.
1: अच्छा, त्याच्यावरनं कळतं म्हणजे.
0: त्याच्यावरून आम्ही रोगनिदान करून देतो.
1: अच्छा, यासाठी काय आपण उपाय करू शकतो?
0: काळीपुळी आजारची लक्षणे दाखविणाऱ्या जनावरांचे शवविच्छेदन उघड्यावर किंवा निर्जंतुकीकरणाच्या आधुनिक सुविधा नसलेल्या ठिकाणी करू नये असं एक गाईडलाईन्स दिलेले आहेत. कारण हे जे जीवाणू आहेत, हे जीवाणू याचं एक विशिष्ट असं लक्षण आहे, कॅरेक्टर आहे की हे जीवाणू जेव्हा वातावरणामध्ये खूप ऍडव्हर्स कंडिशन, म्हणजे तापमान खूप जास्त आहे, अशा ऍडव्हर्स कंडिशनमध्ये हे जीवाणू स्पोर्समध्ये कन्वर्ट होतात, स्पोर्समध्ये रूपांतरित होतात. आणि या स्पोर्स ज्या आहेत या खूप वर्षानुवर्ष या वातावरणामध्ये राहतात, जिवंत राहतात. आणि मग जेव्हा तापमान कमी होतं, जेव्हा चांगल्या फेवरेबल कंडिशन्स तयार होतात, तर हे स्पोर्ट्स परत जीवाणूमध्ये कन्वर्ट होतात, रूपांतरित होतात आणि आजार पसरतो. त्याच्यामुळे असं काळीपुळी असलेलं जर जनावर असेल तर त्याचं पोस्टमार्टम करू नये असं एक गाईडलाईन दिलेली आहे गव्हर्नमेंटनी. त्यामुळे त्याचं पोस्टमार्टम टाळायचं. त्यानंतर आजारात जनावरे दगावतात, बऱ्याचदा आजार करण्यापुरता ही वेळ उपलब्ध होत नाही. त्यासाठी प्रतिबंध हा चांगला उपाय आहे. या आजारावर परिणामकारक अशी लस उपलब्ध आहे. आजार उद्भवणाऱ्या विभागामध्ये असे लसीकरण पावसाळ्यापूर्वी मे ते जून महिन्यामध्ये पशुवैद्यकामार्फत करून घ्यावे. आणि मृत जनावर जमिनीत खोल खड्डा करून त्यामध्ये चुनखडी टाकून त्याची विल्हेवाट लावावी, त्याचं पोस्टमार्टम किंवा शवविच्छेदन करू नये, जेणेकरून हा आजार पसरणार नाही.
1: नक्कीच नक्कीच. मॅडम आतापर्यंत आपण जे जीवाणूमुळे संसर्गजन्य आजार होतात त्यांची माहिती बघितली, परंतु काही वेळेला विषाणूजन्य आजार सुद्धा पसरत असतात. तर लाळ्या खुरकत हा एक विषाणूजन्य असा आजार आहे, संसर्गजन्य. तर काय असतो हा आजार?
0: लाळ्या खुरकूत हा संसर्गजन्य असा आजार आहे. तो ऑफ्तो व्हायरस, ऑफ्तो या विषाणूमुळे होतो. या विषाणूचे एक चार उपप्रकार, जसे की O, A, C आणि एशियावन, असे चार उपप्रकार ह्या भारतामध्ये आढळून आलेले आहेत. सामान्यपणे हा आजार विभागलेली खुरे असलेल्या किंवा रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये प्रामुख्याने आढळतो. या आजारामध्ये मर्तुकीचे प्रमाण कमी असून जनावराची उत्पादन व प्रजनन क्षमता घटते. तसेच जनावरे पायातील जखमांमुळे कायमस्वरूपी लंगडतात, त्यामुळे पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते.
1: अच्छा, लक्षणं काय दिसून येतात?
0: या आजारामध्ये तोंडामधून लाळ गळणे, तोंड, जीभ, हिरड्या, कास इत्यादींवर लालसर रंगाचे फोड येणे, अशा प्रकारची लक्षणे दिसतात. 24 तासामध्ये हे फोड फुटतात आणि ते चट्टे दिसतात. खुरांमध्ये जखमा होऊन जनावरे लंगडत राहतात. ताप येणे, अशक्तपणा येणे, तसेच गाभण जनावरांचा गर्भपात होणे, अशा प्रकारची लक्षणे या आजारामध्ये
1: दिसून येतात. बरोबर आहे. पण मग आपण याच्यासाठी काय प्रतिबंध, म्हणजे उपाययोजना काय काय करू?
0: आता विषाणूजन्य आजार आहे पण तरी एक जे लक्षण आहेत त्याच्यावर, त्याच्या बेसिसवर एक उपाययोजना केल्या जातात. जसे की तोंडामधील व पायातील जखमा पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने धुवून घेतात. त्यानंतर तोंडामधील जखमांना तुरटी, ग्लिसरीन, बोरिक ऍसिड पावडर लावली जाते. तोंडामधील आणि पायातील जखमांना जीवाणू संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिजैविके दिली जातात. रोगग्रस्त जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावीत आणि रोग प्रतिबंधक अशी लस वर्षामधून दोनदा टोचून घ्यावी. तर अशा प्रकारची उपाययोजना केल्या तर हा जो लाळ्या खुरकू, ज्याला FMD असं म्हटलं जातं, हा जर आटोक्यात आणला जाऊ शकतो.
1: आता मॅडम PPR हा जो आजार आहे प्रामुख्याने शेळ्यांमध्ये हा दिसून येतो ना?
0: बरोबर.
1: विषाणूजन्य आजार आहे तर हा कसा काय असतो, याचं पीपीआर म्हणजे काय आणि त्याचं लक्षण काय असतं?
0: पीपीआर म्हणजे पेस्टिडेस पेटिट्स रुमिनंट्स, म्हणजे स्मॉल रुमिनंट्स, शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये आजार दिसून येतो, मोठ्या जनावरांमध्ये पण दिसून येतो, पण जनरली शेळ्या मेंढ्यांमध्ये दिसतो. या रोगाला जनावरातील प्लेग असं म्हटलं जातं. हा अतिशय संसर्गजन्य आजार असून एकाच वेळी

0: तो अनेक जनावरांना बाधित करतो. या रोगामध्ये जनावर मरण्याचे प्रमाण अधिक आहे, यामुळे पशुपालकाचे अतोनात नुकसान होते.
1: बरोबर आहे. आता मग लक्षणं काय असतात?
0: या आजारामध्ये जनावराचे तापमान भरपूर वाढते, 160 डिग्री फॅरनहाइट पर्यंत वाढते. नाकातून व डोळ्यातून पाणी गळणे, डोळ्यामध्ये चिपडे दिसून येणे, तोंडात हिरड्यांवर व जिभेवर व्रण येणे, हगवण लागणे, खोकला येणे, गाभण जनावरांमध्ये गर्भपात, अशा प्रकारची लक्षणे या आजारामध्ये दिसून येतात.
1: अच्छा, मग आपण यासाठी काय उपाय करू शकतो?
0: तर पीपीआर हा विषाणूजन्य आजार आहे, यावर उपचार नाही. जेव्हा केव्हा विषाणूजन्य व्हायरल आपल्याकडे, जसं कोविड आला होता, व्हायरल असलं की एक सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट दिली जाते. तर पीपीआर हा विषाणूजन्य आजार आहे, यावर उपचार नाही तसं पाहिलं तर, पण लक्षणांवरून उपचार करून घेतल्यास आणि योग्य ती काळजी घेतल्यास या रोगामध्ये मृत्यू दर आटोक्यात ठेवण्यात यश येते. आजारी जनावरास निरोगी जनावरापासून वेगळं करावं आणि निरोगी जनावरास लसीकरण करावं. नवीन जनावर खरेदी करताना माहिती असलेल्या कळपामधूनच खरेदी करावं. त्यानंतर बुळकंडी हा एक आजार आहे, ज्यामध्ये ज्याला रिंडर पेस्ट म्हणतात, तर ह्या रोगाची लस दिली तर पीपीआर या रोगाचं निर्मूलन करण्यामध्ये यश आलंय. बुळकांडी लस दिली तर त्यामुळे या रोगावर लसीकरणाची आवश्यकता नाही. परंतु ज्या भागामध्ये पीपीआर या रोगाचा प्रादुर्भाव आढळला आहे, त्या भागात पूर्व परवानगीने लसीकरण करणे योग्य ठरते. तर अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात.
1: बरोबर आहे. मॅडम, थोडक्यामध्ये जनावरांमध्ये जे संसर्गजन्य आजार होत असतात, तर तुम्ही काय एक उपाययोजना म्हणजे सांगाल साधारण?
0: हा, म्हणजे जनावरांमध्ये कुठलाही संसर्गजन्य आजार असेल तर एक जनरल उपाययोजना ज्या केल्या जातात, त्यामध्ये जनावरांचा महत्वाचा म्हणजे गोठा आणि परिसर स्वच्छ आणि कोरडा ठेवावा. गोठ्यामध्ये हवा खेळ ती ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात. जनावरांना पिण्यासाठी नेहमी स्वच्छ ताजं पाणी उपलब्ध करून द्यावं. आजारी जनावरांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळं बांधावं, जेणेकरून हे संसर्गजन्य आजार पसरणार नाही. दूषित चारा पाण्याची योग्य अशी विल्हेवाट लावावी. गोठ्यामधील सांडपाणी, मलमूत्र व वाया गेलेला चारा याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. एखाद्या आजाराचा एखाद्या भागात प्रादुर्भाव झाल्यास त्या भागामध्ये जनावरे चरावयास नेऊ नयेत. अजंताचा प्रादुर्भाव असलेल्या जनावरांमध्ये लसीकरणाने योग्य ती प्रतिकार शक्ती निर्माण होत नाही. यासाठी जनावरांचे लसीकरणापूर्वी जंतनाशक करून म्हणजे डिवॉर्मिंग करतात. आपण वॅक्सिनेशनच्या अगोदर डिवॉर्मिंग करतो. तर जनावरांचं नियमित असं लसीकरण करून घ्यावं. आजारी जनावरांना त्वरित औषधोपचार करावेत. एखाद्या गावात संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास त्या गावाच्या सभोवतालच्या गावांमध्ये प्रथम लसीकरण करावं. आजार कुठलाही असो लसीकरण करून घ्यावं. त्यानंतर त्या गावच्या परिसरातील जवळील गावांमध्ये लसीकरण करून घ्यावं. शेवटी आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या गावामध्ये लसीकरणाची अंमलबजावणी करावी. याला रिंग वॅक्सिनेशन म्हणतात. यामुळे संसर्गजन्य आजार 1 ते 3 आठवड्यामध्ये नियंत्रणात येतो. आता लसीकरणाचं जर बोलायचं झालं तर वेळेवर लसीकरण करावं. जी आपण लस वापरतो ती नामांकित अशा कंपनीची आहे का? लस वापरताना ती बर्फामध्ये ठेवून आणावी. त्याची एक्सपायरी, ती कालबाह्य झाली नाहीये याची खात्री करून घ्यावी. नंतर निरोगी आणि सशक्त जनावरांचे लसीकरण सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा अशा थंड वेळेमध्येच करावं. गावातील सर्व जनावरांचे शक्यतो एकाच दिवशी लसीकरण करावं. त्यानंतर लसीकरणासाठी जी सुई आपण वापरतो ती उकळत्या पाण्यातून काढलेली आहे की निर्जंतुक केलेली आहे की नाही, किंवा प्रत्येक जनावरास नवीन अशी सुई वापरावी. तर या सर्व प्रकारच्या अशा काळजी घ्यावी जेव्हा लसीकरण आपण करतो.
1: बरोबर.
0: आणि संसर्गजन्य आजाराने जर एखादं जनावर जर मरण पावलं असेल तर त्या जनावराला जमिनीमध्ये खोल खड्डा करून तिथं पुरावानी चुनखडी टाकावी किंवा त्याला जाळावं. तर अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या तर हे जे जनावरांमध्ये होणारे संसर्गजन्य आजार आहेत ते कमी करता येऊ शकतात. आजार आपण थांबवू शकत नाही, पण त्याचं प्रमाण आपण कमी करू शकतो किंवा ते पसरू नयेत म्हणून आपण ती काळजी
1: घेऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे पशुपालकांनी खरं तर आपल्या जनावरांचं निरीक्षण करणं गरजेचं आहे की त्यांच्यात काही बदल दिसून येत आहेत का किंवा काय.
0: बरोबर.
1: या गोष्टी पाहणं आवश्यक
0: आहे. त्याचं रेग्युलर टेस्टिंग करून घेतल्या पाहिजे. चाचण्या प्रत्येक इंटरव्हलला त्या चाचण्या करून घ्यायला हव्यात.
1: लसीकरण करायला
0: हवं. आणि जर एखादं जनावर आजारी असेल तर त्याला तात्काळ वेगळं करून त्याचं व्यवस्थापन करावं. छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या
1: अगदी
0: तर आजार आटोक्यात येऊ शकतात.
1: नक्कीच नक्कीच. मॅडम, आज आपण इथे आलात आणि जनावरांमधील जे संसर्गजन्य आजार आहेत, जी लक्षणं दिसतात, तर त्यावर काय काय आपण उपाययोजना करू शकतो याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलं आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण पशुधनातील संसर्गजन्य आजार याविषयी डॉक्टर वर्षा थोरात यांची

0: केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी आपण ऐकलत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. किसानवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. श्रोते हो, गणपती उत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि याच निमित्ताने आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या कोकण दर्शन या कार्यक्रमात उत्सवी पर्यटनाचा गणपती विशेष भाग पहिला प्रसारित करणार आहोत 11 सप्टेंबर रोजी सकाळी 8:40. या कार्यक्रमात सहभागी आहेत अभिजित नांदगावकर, कौस्तुभ पालकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश वराडकर आणि अक्षय पिलणकर. लेखन सोनाली सावंत यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य वंदना मुसळे आणि सोनाली सावंत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. श्रोते हो, 11 सप्टेंबर रोजी सकाळी 8:40 अवश्य ऐका कोकण दर्शन गणपती विशेष भाग पहिला.
2: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
3: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
2: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
3: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
4: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये बुधवार दिनांक 9 सप्टेंबरला सकाळी 9:30 आपण ऐकाल कवितेचं बदलतं स्वरूप याविषयी डॉक्टर मानसी देशपांडे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत.
5: कविता ही एखाद्याच्या अंतर्मनाची वीण, तरी नसते केवळ लिहिणाऱ्याची मैत्रीण. अचूक सापडते तिला, वाचणाऱ्याचीही नस, त्याला जणू ती म्हणते दोन क्षण तरी बस. आपण रेंगाळतो कवितेत.
4: तेव्हा नक्की ऐका 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. इंद्रधनुष्य या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
3: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
2: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
3: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
6: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल कोकण रेल्वे आणि प्रवासी यांच्यात समन्वय साधणाऱ्या कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य श्रीयुत सचिन वहाळकर यांच्याशी जान्हवी भागवत यांनी केलेली बातचीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
7: कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती म्हणजे कोकण रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटी असं त्याला म्हटलं जातं. खरं तर त्याचा मराठीमध्ये जर अनुवाद करायचा झाला तर कोकण रेल्वे उपयोगकर्ता परामर्शदात्री समिती असा त्याचा अनुवाद आहे. आणि भारतीय रेल्वेमध्ये अनेक झोन्स आहेत, म्हणजे 18 झोन्स आहेत भारतीय रेल्वेचे. या प्रत्येक झोनमध्ये अशी एक समिती कार्यरत असते जी प्रवासी समस्या किंवा प्रवासी संघटना आणि त्या तिथलं रेल्वेचं प्रशासन याच्यामध्ये समन्वय साधून प्रवाशांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोचवणे आणि त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणे याच्यासाठी ही समिती काम करते.
6: तेव्हा नक्की ऐका गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आमचा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून अर्थात 1143 kHz.

बालदोस्तानो, 13 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता ऐकूया बालजगत या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात गणेश वंदना. सादर करते आहेत कला भारती अ. क्रू. केळकर हायस्कूल वाडा देवगडचे विद्यार्थी.

0: मार्गदर्शक हर्षद जोशी, निवेदन सोनाली सावंत, सादरकर्ते आहेत विवेक वानखडे। अवश्य ऐका 13 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम गणेश वंदना तुमच्या आवडत्या बालजगतमध्ये।
1: आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
0: तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा तुमची आवडती आकाशवाणी रत्नागिरी 1143 किलोहर्ट्सवर। यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय प्रमाणेच विमा आणि इतर वित्तीय उत्पादनं सुलभतेनं नागरिकांना मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मुंबईत उद्योजकांना आवाहन. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या तिसऱ्या टप्प्याचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचा समावेश. खेळाडूंना सरकारी क्षेत्रात 5% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंना 2 सुवर्ण पदकांसह 5 पदकं. यूपीआयप्रमाणेच विमा, कर्ज मिळवणं, निवृत्ती वेतन, शेअर बाजारातले व्यवहार यासारख्या गोष्टी नागरिकांना सुलभरित्या उपलब्ध करून देण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जगभरातल्या उद्योजकांना केलं. प्रधानमंत्र्यांनी मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात 7व्या ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते.
1: फिनटेक, इन्शुरन्स प्रोडक्ट्स और अन्य फाइनेंशियल सर्विस तक भी एक्सेस आसान बना सकता है. ये सब भी उतने ही सरल, सहज और सुलभ हो सकते हैं जितना आसान आज QR कोड से पेमेंट करना है.
0: जगात वित्तीय तंत्रज्ञान या विषयावरची कोणतीही चर्चा यूपीआयचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. आता हे तंत्रज्ञान 11 देशांमध्ये सक्रिय असून आणखी इतर देशांमध्ये त्याचा स्वीकार व्हावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांना यूपीआयची सुविधा मिळाली तर मायदेशी पैसे पाठवणं सुलभ होईल. तसंच हे तंत्रज्ञान आपण विकसित केलं असल्यानं त्याचे नियम आपल्याला ठरवता येतील, असंही ते म्हणाले. वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्र बळकट करण्यासाठी नवोन्मेष आणि सायबर सुरक्षा या दोन घटकांवर भर देण्याचं आवाहन त्यांनी केलं.
1: पहला, हमें भारत में साइबर सिक्योरिटी को टॉप नॉच बनाना है. दूसरा, हमारी इंडस्ट्री के पास अपने इथिकल डेटा प्रोटेक्शन स्टैंडर्ड्स होने चाहिए. तीसरा, हमें एक मजबूत फिनटेक रेगुलेटर इंडस्ट्री इनोवेशन इकोसिस्टम बनाना है. और चौथा, हमारे पास एक फिनटेक कंज्यूमर प्रोटेक्शन इंडेक्स होना चाहिए जिसके आधार पर हर कंपनी की पारदर्शी रेटिंग हो सके.
0: जगातल्या सध्याच्या संघर्षपूर्ण आणि अस्थिर परिस्थितीतही भारतावरचा जगाचा विश्वास वाढत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. जपानच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीनं भारताचं सॉव्हरेन

0: इन रेटिंग एक स्थान वर चढवलं आहे आणि ही प्रगती भारतानं 30 वर्षांनंतर केली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. त्यापूर्वी त्यांनी राज्यातल्या नागरिकांना आगामी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. उद्घाटनापूर्वी प्रधानमंत्र्यांनी या प्रदर्शनात सहभागी झालेल्यांशी संवाद साधला आणि विविध दालनांना भेटी देऊन फिनटेक क्षेत्रात होत असलेल्या नवोन्मेषाविषयी जाणून घेतलं. 11 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत 80 देशांमधून 8,000 जास्त संस्था सहभागी झाल्या आहेत. देशात औद्योगिक निर्मितीचं चित्र गेल्या 12 वर्षात पूर्णतः बदललं असून अनेक उत्पादनं आता देशातच तयार होतात असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 326 किलोमीटर लांबीच्या मार्गांचं लोकार्पण बडोद्यातून केल्यावर ते बोलत होते. देशाच्या पश्चिम भागातल्या 5 राज्यांमधून मालवाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठी समर्पित हा रेल्वेमार्ग 1,30,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे. त्यातल्या 326 किलोमीटर लांबीच्या 3रा टप्प्याचं लोकार्पण मोदी यांनी आज केलं.
1: आज ईस्टर्न और वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देश के व्यापार कारोबार का मुख्य आधार बन रहा है. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर तेजी से विकसित होते भारत की जीवन रेखा है. इसने भारत के ट्रांसपोर्टेशन सेक्टर का कायाकल्प कर दिया है.
0: प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी वेगवेगळे लोहमार्ग उपलब्ध झाल्यामुळे दररोज 430 जास्त मालगाड्या धावू शकतील. शेतकऱ्यांना नाशवंत माल बाजारपेठेत जलद गतीनं पोहोचवण्यासाठी या मार्गाचा फायदा होईल. JNPTला देशाच्या विस्तीर्ण भूभागाशी जोडणारी वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यामुळे महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक क्षमतेला मोठी चालना मिळणार आहे. या माध्यमातून देशातली सुमारे 55% कंटेनर वाहतूक हाताळणाऱ्या JNPTच्या माध्यमातून होणाऱ्या मालवाहतुकीत या मार्गिकेमुळे मोठी वाढ होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपस्थित झालेले सर्व मुद्दे सोडवले आहेत, तरी त्यात काही अडचणी वाटत असतील तर मनोज जरांगे यांनी त्या विचाराव्या असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तर मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या सर्वच मुद्द्यांवर सरकारनं सकारात्मक भूमिका घेऊन एक पाऊल पुढे टाकलं आहे. आता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी भूमिका मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना मांडली.
2: शिष्टमंडळ आम्ही स्वतः गेलो, चर्चा केली, सगळ्या मुद्द्याचं निराकरण केले. आता त्यांनी त्याच्यात विचार केला पाहिजे की सरकार ज्यावेळी एक पाऊल पुढे येतात, आपण एक दोन पाऊल पुढे येऊन सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद दिला पाहिजे.
0: राज्यातल्या प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% आरक्षणाबाबत सुसूत्रता आणण्यासाठी सुधारित धोरण लागू करायला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या सुधारित धोरणानुसार आरक्षणासाठी पात्र खेळाडूंना 3 महिन्यांच्या मुदतीत क्रीडा प्रमाणपत्राची वैधता पडताळणी करून घेणं आवश्यक आहे. ऑलिम्पिक समर स्पर्धांमधले 2005 सलग 3 ऑलिम्पिक गेम्समध्ये समाविष्ट असलेले खेळ तसंच कबड्डी, खो खो, बुद्धिबळ, मल्लखांब आणि क्रिकेट हे खेळ आरक्षणासाठी पात्र असतील. पात्र खेळांची ही अट ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक आशियाई, पॅरालिम्पिक आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना लागू राहणार नाही. अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबईतल्या जुहू इथल्या इस्कॉन मंदिरातल्या गोविंदा उपहारगृहासह एकंदर 11 उपहारगृहांचा परवाना निलंबित केला आहे. त्यात इस्कॉन मंदिरातल्या गोविंदा उपहारगृहासह इतर 2 उपहारगृहांचा समावेश आहे. गेल्या आठवडाभरात अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या तपासण्यांमध्ये या उपहारगृहांमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं गंभीर उल्लंघन आढळून आल्यानं ही कारवाई केली असल्याचं FDAच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. याशिवाय झेप्टोच्या मालाड आणि कळव्यातल्या केंद्रांवरही FDAनं कारवाई केली आहे. जाती आधारित जनगणना करण्याची मागणी करणारा ठराव आज तमिळनाडू विधानसभेनं मंजूर केला. जनगणनेच्या प्रक्रियेचा लाभ प्रत्येकाला मिळाला पाहिजे, तसंच लोकसंख्येचं जातवार सामाजिक स्थान स्पष्टपणे दिसलं पाहिजे. या हेतूनं जनगणनेत जातीची नोंद करावी अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अधव अर्जुन यांनी दिली. नवी दिल्लीत येत्या 12 आणि 13 तारखे

0: रशियाला होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह अनेक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. द्विपक्षीय चर्चेदरम्यान उपस्थित होणाऱ्या अनेक मुद्द्यांपैकी रशिया युक्रेन संघर्ष हा एक महत्वाचा मुद्दा असेल असंही जयस्वाल यांनी सांगितलं. भारत आणि चीनमधले संबंध हळूहळू सकारात्मक दिशेनं वाटचाल करत असल्याचं जयस्वाल म्हणाले. संबंधांमधली ही हळूहळू होणारी सुधारणा आणि दोन्ही देशातल्या लोकांचे परस्पर संबंध अत्यंत महत्वाचे आहेत असंही त्यांनी नमूद केलं. नेपाळमधल्या विनाशकारी पुराबाबत ते म्हणाले की भारतानं या संकटाच्या वेळी तत्परतेनं प्रतिसाद दिला असून मदत बचाव आणि पुनर्बांधणीच्या कामात सहकार्य करणं सुरूच ठेवेल. आतापर्यंत 7 विमानांद्वारे 95 टन मदत सामग्री पाठवण्यात आली असून आणखी काही मदत सामग्री लवकरच पाठवली जाईल अशी माहिती जयस्वाल यांनी दिली. जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेच्या शेवटून दुसऱ्या दिवशी आज भारतानं 2 सुवर्ण 2 रौप्य आणि 1 कांस्य अशा 5 पदकांची कमाई केली. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात विद्यमान विश्वविजेता तोमन कुमार आणि श्याम सुंदर स्वामी या जोडीनं सुवर्णपदक पटकावलं, तर सांघिक रिकर्व्ह प्रकारात हरविंदर सिंग आणि विजय सुंदी यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात भावना आणि पूजा यांना चीनच्या संघाने पराभूत केल्यामुळे रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं, तर W1 मिश्र प्रकारात स्वाती आणि आदिल मोहम्मद नझीर अन्सारी यांनीही रौप्य पदक मिळवलं. वैयक्तिक W1 प्रकारात स्वातीनं कांस्य पदक जिंकलं. महिलांच्या कंपाऊंड प्रकारात मात्र भारताचं कांस्य पदक हुकलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. UPI प्रमाणेच विमा आणि इतर वित्तीय उत्पादनं सुलभतेनं नागरिकांना मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मुंबईत उद्योजकांना आवाहन. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3र्या टप्प्याचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचा समावेश. खेळाडूंना सरकारी क्षेत्रात 5% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंना 2 सुवर्णपदकांसह 5 पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. ठीक 8:15 आणि 49 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत गझलचा कार्यक्रम. गझल हा शब्द उच्चारला तरी मनात एक हळुवार लय उमटते. अरबी भाषेतल्या या शब्दाचा संबंध प्रेमाच्या संवादाशी जोडला जातो आणि कदाचित म्हणूनच गझल म्हणजे केवळ कविता राहत नाही तर ती मनातल्या भावनांशी केलेली एक कुजबूज होते. दोन ओळीत कधी प्रेम सांगणारी, कधी विरह दाखवणारी, तर कधी आयुष्याचंच एखादं गूढ उलगडणारी अशी ही गझल. चला तर मग आपणही सुरुवात करूया एका सुंदर गझलने. समोर एक सलून असा सजन आहे आणि त्याच्यासमोर मनात उमळणारी ती हळवी भावना. श्रोते हो, आशा भोसले यांच्या सुरेल मखमली आवाजातली ही गझल आहे शब्बीर अब्बास यांची आणि तिला संगीतबद्ध केलं आहे गुलाम अली यांनी.

किती सुंदर माहोल तयार झाला ना, आणि आशा भोसलेंच्या गायकीची तर बातच काही वेगळी. श्रोते हो, गझल म्हणजे मनातल्या भावनांना शब्द देणारी हळवी भाषा, आणि त्या भाषेला आपल्या काव्याने समृद्ध करणाऱ्या महान शायरांपैकी एक अत्यंत आदराने घेतलं जाणारं नाव म्हणजे मीर तकी मीर. विरहाची वेदना किती खोल असू शकते हे सांगताना मीर म्हणतात, पत्ता पत्ता बूटा बूटा हाल हमारा जाने है. आपल्या मनाची अवस्था आता फक्त आपल्यापुरती राहत नाही, अगदी वाटेवरचं प्रत्येक पान, प्रत्येक झाड, प्रत्येक वेल आपल्या त्या भावनेची, त्या विरहाची, वेदनाची, दुःखाची साक्षीदार होते. प्रेमातली ही तगमग, विरहाचा तो सल आणि मनाची ही अवस्था ऐकूया. शब्द आहेत मीर तकी मीर यांचे, गायक आणि संगीतकार गुलाम अली.

श्रोते हो, काही भावना अशा असतात ज्या मनात उमलतात पण काही केल्या ओठांवर येत नाहीत. काही गोष्टी

असतात ज्या सांगाव्याशा वाटतात, पण काय करणार, शब्दच साथ देत नाहीत. मीर तकी मीर यांनी आपल्या वेदनाची अवस्था सांगताना म्हटलं, पत्ता पत्ता बूटा बूटा हाल हमारा जाने है. मनाची ही अवस्था अशी की आपलं दुःख आपल्याला सांगावं लागत नाही, वाटेवरची झाडंही ती ओळखतात, वाऱ्याची झुळूक जाणते आणि कदाचित त्या चांदण्यालाही आपल्या मनाची व्यथा ओळखता येत असते. पण ज्याच्यासाठी हे सगळं मनात दाटून आलं आहे त्याच्यापर्यंत मात्र ही भावना पोहोचतच नाही आहे. मग मनात एक प्रश्न उमटतो, दिल की बात कही भी तो नहीं जाती. याच न बोलता येणाऱ्या भावनेला आपल्या सुरांनी आणि आपल्या दर्दभऱ्या आवाजाने अजरामर केलं बेगम अख्तर यांनी. आता त्यांच्याच आवाजातून ऐकूया मनातली दडलेली पण ओठांवर न आलेली ही हळवी कहाणी, दिल की बात कही नहीं जाती.

विनोद सहगल यांनी गायलेली ही रचना होती नक्ष लयपुरी यांची. संगीतबद्ध केली होती जगजीत सिंग यांनी. गझल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

कधी एखाद्या व्यक्तीची फक्त आठवणही मनात दरवळत राहते आणि तिच्या येण्याआधीच आजूबाजूचं सगळं काही सुंदर वाटू लागतं. बघा ना, रात्र तीच असते, चांदणही तेच असतं, पण कोणीतरी येणार आहे या एका कल्पनेनेच त्या रात्रीला एक वेगळाच सुगंध येतो. आणि हीच गोष्ट आपण ऐकली बशीर बद्र यांच्या या रचनेतून. स्वर होता पार्वती खान यांचा आणि संगीतबद्ध केली होती चंदना यांनी. श्रोते हो, काही भेटी क्षणभराच्या असतात, पण काही मनात कायमच्या राहून जातात. आजच्या या गझल प्रवासात आपण कधी प्रेमाची हळुवार चाहूल अनुभवली, तर कधी विरहाचा सलही उलगडला. कधी मनातली गोष्ट ओठांवर आणता आली नाही आणि कधी कोणीतरी यावं आणि त्याच्या येण्याने संपूर्ण रात्रच सुगंधी व्हावी अशी सुंदर प्रतीक्षाही अनुभवली. खरंच गझल हा केवळ एक शब्द नाही आहे किंवा सुरांची मैफिल नाही आहे, तर ती मनाच्या अगदी खोल कप्प्यात जाऊन बसणारी एक भावना आहे. आजच्या या गझलच्या मैफिलीतून

आपल्या मनातही एखादी ओळ राहिली असेल, एखादा सूर असाच थांबला असेल, किंवा एखादी जुनी आठवण अलगद झाली असेल, तर निश्चितच हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचला. पुन्हा भेटूच नव्या सुरांसह, नव्या शब्दांसह. तोपर्यंत आजच्या गझल या कार्यक्रमातून मी आता आपला निरोप घेते. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनीटॉक, 9:45 मंथन हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. 9:45 होत आहेत समाचार संध्या.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, 1143 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आमची आजची दुसरी प्रसारण सभा. रात्रीचे ठीक 10:04 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
2: नमस्कार नमस्कार नमस्कार, असे कसे होते हो। रजनीगंधा या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुमचं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, काळ बदलला, संगीत बदललं, गाण्यांची ढबही बदलली, पण बघा ना, काही गाणी अशी असतात जी काळाच्या पुढे जाऊन आपल्या मनात कायमची घर करून राहतात। कधी एखाद्या जुन्या रेडिओच्या माध्यमातून ऐकलेलं हे गाणं, कधी आईबाबांच्या आवडत्या गाण्यांच्या रूपाने पडलेलं एखादं गाणं, तर कधी जुन्या चित्रपटांच्या पडद्यावर बघितलेलं। 50, 60, 70 या दशकातली ही गाणी म्हणजे हिंदी चित्रपट संगीताचा एक देखणा सुवर्णकाळ। या काळात शब्दांना अर्थ होता, चालींना गोडवा होता, गायक गायिकांच्या आवाजात एक वेगळीच जादू होती। आजच्या या मैफलीत आपण त्याच जुन्या आठवणींच्या वाटेवरून फेरफटका मारणार आहोत। चला तर मग या आठवणींच्या वाटेवरचं हे पहिलं गाणं ऐकूया, आरपार या चित्रपटातलं। स्वर समशाद बेगम यांचा, रचना मजरूह सुलतानपुरी यांची, संगीत ओ पी नय्यर यांचं।

श्रोते हो, अनेकांना वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं असतात. अर्थात व्यसन जे आपल्या शरीराला आपल्या मनाला घातक असतं ते केव्हाही वाईटच, पण काही व्यसनं नक्कीच चांगली असतात. जसं की रोज नियमितपणे रेडिओ ऐकणं. बघा ना, आज आपण मोबाईलवर कितीतरी वेळ रील्स स्क्रोल करत असतो. 10-15 सेकंद देखील एखादी गोष्ट आपण बघत नाही, फक्त बोटाने स्क्रीन वरती वरती वरती ढकलत बसतो. एक रील संपतं, दुसरं सुरू होतं. आवाज, चित्र, हालचाली, सगळं काही डोळ्यांसमोर सुरू असतं. पण विचार करा किंवा स्वतःच्या मनाला विचारून बघा, खरंच हे सगळं बघताना किंवा ही कृती करताना आपलं मन खरंच शांत होतं का हो? हां, पण आम्ही तुम्हाला ऐकवत असलेली रजनीगंधामधली ही जुनी गाणी ऐकताना मात्र चित्र बघण्याची गरजच नसते किंवा काही शोधायचंही नसतं. काय करायचं असतं? शांतपणे रेडिओ लावायचा, पाय मोकळे करून भिंतीला टेकून बसायचं. अगदी अंथरुणात झोपलात तरीही चालू शकतं. फक्त डोळे अलगद मिटायचे आणि रेडिओवर लागलेल्या गाण्यांच्या सुरांमध्ये स्वतःला अलगद सोपवून द्यायचं. बघा, हा प्रयोग करून नक्की बघा. कधी एखादी चाल आपल्याला जुन्या आठवणीत घेऊन जाते, कधी एखादा आवाज एखादी व्यक्ती आठवून देतो, तर कधी कधी काहीही आठवत नाही, पण तरीही मन मात्र शांत होतं. म्हणूनच जुन्या गाण्यांचा आनंद काही औरच. बघा ना, ही गाणी आपला वेळ घेत नाहीत, तर उलट काही वेळ स्वतःसाठी आपल्याला जगायला शिकवतात. आत्ताच्या संकल्पनेत मी टाईम असं ज्याला म्हणतात ना, तोच हा करा मी टाईम. चला तर मग श्रोते हो, हां, हा मोबाईलही तुम्ही रेडिओसाठी वापरू शकता, पण आपल्याला फक्त ऐकायचं आहे. त्याच्यामुळे छानपैकी रेडिओ लावायचा, मोबाईल बाजूला ठेवायचा, डोळे मिटायचे आणि रजनीगंधामधल्या गाण्यांच्या सुरावटींमध्ये हरवून जायचं.

0: जब से तुम्हें देखा सनम दिल बेकरार सा
1: है। मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं। संगीतबद्ध केलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी आणि चित्रपटाचं नाव इशारा। श्रोते हो, इशारा या शब्दात खूप काही सामावलेलं आहे। आता बघा ना, कुणी एखाद्याला जवळ बोलावण्याचा इशारा देतं, कुणी बाहेर जाण्याचा इशारा देतं, तसाच हा इशारा मगाशी मी म्हटलं तसा व्यसनांच्या बाबतीतही दिलेला असतो, बरं का? म्हणजे तंबाखू खाणं, धूम्रपान करणं हे शरीरासाठी घातक आहे असा इशारा आपण नेहमी वाचतो। हां, पण हाच इशारा आपण वेगळ्या स्वरूपात समजून घेऊ शकतो। कसा? रात्रीचे 10 वाजलेत, आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या घड्याळामध्ये एक गजर लावून ठेवायचा। कशासाठी? तर आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरचा रजनीगंधा हा कार्यक्रम आता लागणार आहे हे तुम्हाला कळावं, ह्याचा इशारा तुम्हाला मिळावा याच्यासाठी। श्रोते हो, जुन्या हिंदी चित्रपट गाण्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे प्रेम व्यक्त करण्याची त्यांची नजाकत। बघा ना, आजच्या काळासारखं सगळं थेट सांगण्यापेक्षा एखादा शब्द, एखादी नजर, एखादा पडदा आणि त्यामागे दडलेलं प्रेम, अगदी असंच एक गोड खट्ट्याळ आणि रोमॅन्टिक गाणं आहे एक फूल दो माली या चित्रपटातलं। मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं हे गाणं म्हणजे दोन प्रेमळ मनांमधला जणू एक मिश्किल संवादच। गीतकार प्रेम धवन आणि संगीतकार रवी। चला तर मग, त्या काळातलं प्रेमाचा नाजूक अंदाज आपल्यासमोर उलगडणारं हे गाणं आता ऐकूया आपल्या रजनीगंधा या कार्यक्रमात।

श्रोते हो, आवडत आहेत का गाणी? किती छान आहेत ना? श्रोते हो, प्रेमात पडताना खरंच सगळ्यात आधी काय जादू करतं बरं? शब्द, स्पर्श की नजर? मला वाटतं कदाचित या प्रश्नाचं उत्तर आहे नजर. कारण काही डोळे बोलत नाहीत तरी खूप काही सांगून जातात, आणि म्हणूनच प्रेमात पडलेल्याला आपल्या प्रिय व्यक्तीचे डोळे अगदी जादूगरासारखे वाटतात. याच भावनेला अतिशय सुंदर असे शब्द दिले आहेत गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी, आणि लक्ष्मीकांत पॅरेलाल यांच्या संगीताने त्याला दिली आहे एक अतिशय गोड आणि रोमॅन्टिक साल. मन मंदिर या चित्रपटातलं हे सुंदर गीत ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या मधुर स्वरात. चला तर मग आपणही त्या नजरेच्या जादू थोडं हरवून जाऊया. ऐकूया जादूगर तेरे नैना.

गीतकार हसरत जयपुरी आणि संगीतकार शंकर जयकिशन। चला तर मग या सुरेल मेजवानीतून आपणही त्या जुन्या काळातल्या प्रसन्न वातावरणाचा अनुभव घेऊया।

श्रोते हो, काही गाणी ऐकली की वातावरणच बदलून जातं, हो की नाही? मनावरची मरगळ अगदी दूर होते आणि आपल्याही नकळत आपल्या ओठांवर हसू येतं. ही जुनी गाणी ऐकताना ना त्यातली ही प्रसन्न गाण्यांची एक वेगळीच दुनिया होती. बघा ना, अगदी साधे शब्द, गोड चाल आणि त्यात एकापेक्षा एक सरस असे हे गायक. लता मंगेशकर आणि मन्ना डे यांच्या स्वरांनी सजलेलं हे जे गाणं आहे ना, ते गाणं जणू आनंदाने डोलणाऱ्या ऋतूचं एक सुंदर चित्र.

श्रोते हो, कशी वाटली ही गाणी? आजच्या रजनीगंधा या कार्यक्रमात मनमंदिर, एक फूल दो माली, इशारा, आरपार आणि आत्ता जे आपण ऐकलं ते गाणं होतं उजाला या चित्रपटातलं. किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी, शमशाद बेगम, मन्नाडे यांच्या स्वरांनी तुमचा हा वेळ कसा गेला हे तुम्हालाही कळलं नसेल, हो ना? ही गाणी सतत ऐकत राहावी, संपूच नयेत

असं वाटत राहतं. पण काय करणार, वेळेची मर्यादा आम्हालाही असते. श्रोते हो, आजच्या रजनीगंधा या कार्यक्रमामधून मी आता आपला निरोप घेते. हा कार्यक्रम आणि आजची गाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोतेहो, आता वेळ झाली आहे शास्त्रीय संगीताचा आनंद घेण्याची. दिवसभर आपण कितीतरी आवाज ऐकतो, कितीतरी विचार मनात साठवत असतो, पण दिवस संपताना गरज असते ती थोडा वेळ शांत होण्याची, स्वतःशी संवाद साधण्याची. आणि अशा वेळी शास्त्रीय संगीतासारखा सोबती दुसरा कोणीच नाही. शब्दांची गरज नसते, फक्त स्वर ऐकत राहायचे आणि मनाला त्या सुरांच्या प्रवाहात वाहू द्यायचं. रात्रीच्या या निवांत प्रहरी राग यमन ऐकताना मनावरची ती मरगळ, तो ताण हळूहळू निवळत जातो आणि एक वेगळीच शांतता, प्रसन्नता आपल्याला अनुभवायला मिळते. ही जादू मनावर अलगद फुंकर घालते आणि अंतर्मुखही करते. आपल्या दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे पडून जातो. आजच्या प्रसारणातला हा नादब्रह्म आपला शेवटचा कार्यक्रम. गायिका अश्विनी भिडे, आपण ऐकूया त्यांनी गायलेला राग यमन.

नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी अश्विनी भिडे यांनी गायलेला राग यमन आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर ठीक 11 वाजता हिंदीमधून आणि 11:05 इंग्रजीमधून दिल्या जाणाऱ्या बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

262.47° अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे ठीक 11:10 आणि 30 सेकंद झाली आहेत. आमच्या या दुसऱ्या प्रसारणसभेतून मी सोनाली सावंत आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटू आमच्या प्रातःकालीन सभेत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.